सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 239.8 एक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ, शके 1948, 25 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. आरंभ करूया या मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. श्रोते हो, आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अपर्णा नेने यांच्या स्वरात दत्तात्रेय स्तोत्र आपण ऐकलत. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन. सुरुवातीला ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची रचना. संगीत आहे संजय हांडे यांचं.

रवींद्र साठे आणि सहकार्यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची भूपाळी आपण ऐकलीत. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची भक्तिरचना, संगीत मधुकर पाठक यांचं.

प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम प्रभात वंदन. कार्यक्रमात आता ओंकार दादरकर यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची रचना, संगीत यशवंत देव यांचं.

0: समूह स्वरातल्या या रचनेला संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषी वार्ता. आज आपण ऐकणार आहोत करडा कोकरांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. वाचक स्वर आहे महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, शेतीला पूरक म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करत असताना करडा कोकरांची मोठी होईपर्यंत त्यांची विशेष अशी काळजी घ्यावी लागते, कारण उन्हाळ्यातील उष्ण हवामानात त्यांच्या शरीरवाढीवर, खाद्य खाण्यावर आणि ते पचवण्यावर वाईट परिणाम होतो. पर्यायानं अशक्तपणा वाढून रोगप्रतिकारक क्षमता त्यांची कमी होते आणि मग त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मंडळी, करडे कोकरे हे जन्मल्यानंतर त्यांच्या आईचा भरपूर चीक त्यांना पाजणं अपेक्षित आहे. जी करडं कोकरं अशक्त असतील, स्वतः आईचे दूध पिण्यास असमर्थ असतील, तर अशा करडांना उचलून आईच्या सडाला दूध पिण्यासाठी मदत करावी, म्हणजे

0: त्यांच्या पोटात चीक आणि त्यानंतरचे काही दिवस दूध जाईल आणि मग ते सशक्त होतील. 15-20 दिवस वयाच्या करडा कोकरांना हिरवा लुसलुसीत लसूण घास जसे खातील तसा खाऊ घालावा आणि त्याची सवय लावावी. त्यानंतर संतुलित आहार देण्यास सुरुवात करावी. अर्थात हा आहार बारीक भरडलेला असावा. या संतुलित आहारात भरडलेला मका 35 भाग, गहू भरडा 35 भाग, गव्हाची तांब 20 भाग, तसंच पेंड 10 भाग यांचा समावेश असावा. याच्यात 2% खनिज मिश्रण मिसळावं. वाढत्या वयाबरोबरच आहारही वाढवत न्यावा. दिवसभर करडा कोकरांना स्वच्छ आणि थंड असं पिण्याचं पाणी पाहिजे तेव्हा पिता यावे अशा दृष्टीने त्यांची व्यवस्था करावी. करडा कोकरांसाठी स्वतंत्र परडं किंवा गोठा असावा. हे परडं स्वच्छ, मोकळं, हवेशीर आणि सावलीयुक्त असावं. बाजूचा परिसर देखील स्वच्छ असावा. परड्यात किंवा गोठ्यात सावलीत हिरवा चारा टांगलेल्या स्थितीत आणि संतुलित खाद्याची खोकी ठेवावीत. यामुळं त्यांना पाहिजे त्यावेळी हे खाता येतील, तसंच पाणी पिता येईल. परड्यात मोकळ्या जागेत अधूनमधून खोकी अगर उंच लाकडाची ओंडकी ठेवावीत, म्हणजे त्याच्यावरून करडं कोकरं त्यांच्या वंश गुणधर्मानुसार उड्या मारतील, बागडतील, त्यामुळं त्यांना पुरेसा व्यायाम मिळेल. याचबरोबर अधूनमधून क्षारयुक्त चाटण मिठा त्यांना चाटण्यासाठी टांगून ठेवावेत. हे करडं कोकरं मोठी होईपर्यंत शेळ्यां मेंढ्यांबरोबर चरण्यासाठी त्यांना रानात पाठवू नये, कारण पोटात चारा जाण्यापेक्षा चालण्याचे कष्ट जास्त होतात. तसंच चरण्यासाठी सोडले असता त्यांच्या खाण्यात निकृष्ट चारा येण्याची शक्यता असते, त्यामुळं त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. या करडा कोकरांना घटसर्प, आंत्रविषार यासारख्या रोगांच्या प्रतिबंधक लसी वेळच्या वेळी टोचून घ्याव्यात. 6 महिन्याच्या आतील करडा कोकरांना जंत प्रतिबंधक औषध पाजावं. पैदासाठी नको असलेले नर करडं कोकरं ही विकून टाकावीत किंवा त्यांचं खच्चीकरण करावं आणि मग वजनदार झाल्यानंतर ती विकावीत. मंडळी, अशा पद्धतीने आपण करडा कोकरांची योग्य ती निगा घेतली तर आपल्याला हे शेळीपालन किंवा मेंढीपालन फायद्याचं होऊ शकेल.
1: करडा कोकरांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो, सकाळचे 6:45 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
2: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला, तो साधारण 7 डिसेंबर 1987 दरम्यान, की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी, त्या हेतूने हा दिवस साजरा करावा. आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का, तर यामध्ये साधारण 1839 साली चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण

0: म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
1: अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे?
0: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट्स किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं, याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो, म्हणजे या पदार्थांची ने आण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत, म्हणजे ॲक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत, या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत, तर त्यांनासुद्धा एक प्रकारची मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर, त्याच्यानंतर इतर काही जे महत्त्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे.
1: अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये, ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत, तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 6:50 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर. श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. पाऊस कोकणाचा प्राण, निसर्गाचा श्वास. पाऊस हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला गारवा देणारी, ओल्या मातीच्या सुगंधाने भारावून टाकणारी आणि जीवनाला नवसंजीवनी देणारी एक सुंदर अनुभूती जागी होते. कोकणात पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारं पाणी नव्हे, तो इथली संस्कृती, शेती, जंगल, नद्या, जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील शेती, फळबागा, नद्या, विहिरी, झरे, देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. भात शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा, काजू, सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं, देवराया, ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी, प्राणी, सरीसृप, कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे? तर पाऊस हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. ह्यामागची काही महत्त्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर परिणाम होतो. वनवणव्यांमुळे झाडं, झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतं आहे. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं, पाणथळ जागा बुजवणं, रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय.

0: प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतं आहे आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतं आहे. समुद्राच्या तापमानातील बदल, त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतं आहे आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. ह्यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो, काही भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते, जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निन्या म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी, निसर्गप्रेमी, गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत, अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत, उन्हाळा अधिक उष्ण होत आहे, छोटे झरे, ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत, जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस, हिरवीगार जंगलं आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं, देवराया आणि जंगलाचे संवर्धन करणं, वणवे रोखणं, जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, ओढे, नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील, ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, हाच कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. 6:55 झालेली आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा.

0: नमस्कार. आजचा विषय आहे संज्ञानात्मक आरोग्य आणि स्मरणशक्ती टिकवण्यासाठी योग. संज्ञानात्मक आरोग्य म्हणजे विचार करणे, शिकणे, लक्ष केंद्रित करणे, निर्णय घेणे, एखादी समस्या सोडवणे आणि स्मरणशक्ती यासारख्या मेंदूच्या ज्या कार्यक्षमता आहेत त्यांचे आरोग्य किंवा ही क्षमता म्हणजेच संज्ञानात्मक आरोग्य. शारीरिक व मानसिक काही क्षमतांना वंचित झालेली माणसेसुद्धा योगाभ्यासामुळे शरीराच्या आरोग्याबरोबरच संज्ञानात्मक आरोग्य तसेच चांगली स्मरणशक्ती मिळवू शकतात.
1: योगामुळे संज्ञानात्मक आरोग्यावर कसा परिणाम होतो हे आता आपण पाहूया. योगासने आणि प्राणायाम याच्या अभ्यासामुळे मेंदूला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्यामुळे मेंदूच्या पेशींचे कार्य सुधारते, मेंदूला भरपूर शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. प्राणायामाच्या अभ्यासामुळे मेंदूची सुप्त केंद्रे ही सक्रिय होण्याची शक्यता असते.
0: प्राणायाम करताना श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मन स्थिर होते आणि मनाला एकाग्र होण्याची सवय लागते. शुद्धिक्रियांमधील त्राटक ही शुद्धिक्रिया केल्याने नेत्रदोष तर नाहीसे होतातच, पण मनसुद्धा एकाग्र होते आणि मानसिक चंचलता कमी होते. मनावर जर का दीर्घकालीन तणाव असेल तर त्याचा परिणाम स्मरणशक्ती कमी होण्यावर होतो. योग निद्रा ध्यान यांच्या अभ्यासाने मेंदूतील ताणतणावातील संप्रेरकांचे प्रमाण कमी होते आणि मन हळूहळू शांत होऊ लागते.
1: योगाभ्यासामुळे आणि सूर्यनमस्कारामुळे झोपेची गुणवत्ता वाढते. चांगली झोप ही स्मरणशक्ती आणि मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योग, ध्यान, धारणा यामुळे शांत झोप लागते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. भ्रामरी प्राणायाम व ओंकार पठणामुळे मेंदूच्या पेशींवर व्हायब्रो मसाज होतो असे अनेक संशोधक

लोकांना आढळून आले आहे. स्वामी सत्यानंद सरस्वतींच्या मते आपल्या शरीरामधील जी षटचक्र आहेत त्यांच्याशी निगडीत मेंदूमध्ये केंद्र असते. बंद आणि मुद्राच्या सरावामुळे ही केंद्रे सक्रिय होतात आणि पंचज्ञानेंद्रियाच्या पलीकडे आध्यात्मिक अनुभव व अनुभूती मिळू शकते. योग साधनेमधील नादयोग भक्तियोग यांच्यामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्यातील जो द्रव असतो त्याचा प्रवाह सुधारतो. त्यामुळे मेंदूतील सेरोटोनिन या रसायनाचा भरपूर असा पुरवठा वाढतो. त्यामुळे मेंदू जागरूक आणि ग्रहणक्षम बनतो. अशा प्रकारे योगाभ्यासामुळे मानसिक स्थिरता मिळाल्यामुळे व्यक्तिमत्व विकास होतो, आत्मविश्वास वाढतो आणि ध्यानाच्या अभ्यासाने निर्णय क्षमता आकलन शक्ती ग्रहणशक्ती या सर्वांमध्ये वाढ होते

0: योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकलीत. सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7 वाजत आहेत.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7 वाजले आहेत. श्रोते हो, आज दिनांक 25 जून 2026. आजचा सुविचार: सत्याच्या वाटेनं चालताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये मिसळू नका. सुविचार आपण ऐकलात.
2: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
3: बावलेटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
2: काय
3: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
2: कचसन?
3: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
4: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
5: GS चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आज सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही GS चहा.

मन की बात। भारताचे पंतप्रधान माननीय श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद, त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

0: कुमार साळवी यांची कथा।
1: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचं आहे। आता
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ, शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र। श्रोते हो, जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांविषयी।

0: होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
1: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणी मध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरे सतीस आहे.
0: उज्ज्वला आणि राजकुमार

सकाळी 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजेतवाने. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम, 7:40 GS चहा प्रायोजित विचार पुष्प सार्थ अहिल्यागाथा याचा आज 4 भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि विवेचन गोविंद काळे यांचं, ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं. 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. लखलख चंदेरी हा कार्यक्रम 8:55 सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत सादर करते मुक्सित मुजावर. 9:30 नाट्यधारा आपण ऐकू शकाल. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. गाता रहे मेरा दिल 11:00. 11:40 भावधारा. दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ दुपारी 12:00. त्यामध्ये हितगुज या मालिकेत लेट्स टॉक चला बोलूया या अंतर्गत डॉक्टर सरिता मोडक यांची मुलाखत आणि त्यानंतर तिच्या शब्दातून या अंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 लातूर जिल्हा वार्तापत्र, 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:00 कृषीवाणी, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, त्यानंतर 5:15 आपण ऐकू शकाल मोहरम निमित्ताने विशेष माहिती देणारा कार्यक्रम. वक्ते आहेत जमीर नर्देकर. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात मधुकर कांबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात एकतारी भजन आपण ऐकू शकाल. श्रोते हो, 6:30 महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड मँचेस्टर येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आपण ऐकू शकाल आणि न्यूज ऑन AIR याच्यावर नेहमीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:07 होत आहेत. आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू काही क्षणात.

0: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. या वर्षअखेरीस उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील एकंदर सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्राचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये TCS कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: यासंदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून

0: ना ही जबाबदारी आपण देऊ या सगळ्या कायद्यांचा नियमांचा झालेला घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.
1: परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परिवहन विभागातल्या कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जून पासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यात बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही सरकारनं काल विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट असल्यानं वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवनात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगर उभारण्यात आले असून त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात हा प्रस्थान सोहळा पार पडला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित पुल स्मृती महोत्सवाचं उद्घाटन काल तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन समारंभापूर्वी या समहा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात बहुरूपी पुल या विषयावर विशेष परिसंवाद झाला. माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल अण्णांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून आपण उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0: केला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत राज्य सहकारी संघ आणि राज्य शासनाच्या सहकार खात्यानं जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सहकारी चळवळीचं राष्ट्र विकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. राज्य शासनाचे 2023-24 आणि 24-25 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिदाम यांना जाहीर झाला आहे. 2024-25 साठीचा पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली असून मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मासेमार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रायगड जिल्ह्यातही गेले 2 दिवस जोरदार पाऊस पडला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अलिबाग तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं काल देहीन गावाजवळील बंधारा वाहून गेला यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरीमध्ये फगरभठार इथं 70 फुटे संरक्षक भिंत काल कोसळली. लांजा तालुक्यातल्या आरगावात बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परभणी जालना आणि यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जून पर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यात आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कृषी मंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेली आहेत. श्रोतेहो ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

आशा भोसले यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला, त्यानिमित्ताने डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाचा छोटासा प्रश्न असतो की काही काहींची अशी भावना आहे, काही काहींना असं वाटत असतं की माझी जाडी कमी होईल मी योगा अभ्यास केला तर खरंच जाडीवरती लठ्ठपणावरती योग काम करतं?
1: आता कसं झालंय की जाड होण्याची कारण खरं खूपच हे झालेली आहेत. म्हणजे आपण कष्टच करत नाही जास्त. म्हणजे आजकाल कुठलाच व्यवसाय असा नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे घरी पण राहून तुम्हाला काहीच कष्ट नाही आहे. जवळ मशीन सगळ्याच गोष्टींसाठी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे जाडी वाढण्याकरता, वजन वाढण्याकरिता. मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती झाल्या, झोपण्याच्या पद्धती झाल्या, वागण्याच्या पद्धती झाल्या, या सगळ्यांमुळे माणसाचं वजन वाढत चाललंय. आणि मग योगशास्त्र तर ते शेवटी तुम्हाला सांगितलं, ते करेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल इज योगा. तर मग ते जर लाईफस्टाईल तुम्ही अंगीकारली तर डेफिनेटली तुमची जाडी कमी होण्याला मदत होईल. पण जर का तुम्ही असं म्हणत असाल की नाही जे खाते तेच कंटिन्यू करेल आणि मी रोज आसनं करेल, तर त्याच्याने फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पूर्णच योगिक लाईफस्टाईल अंगीकारावी लागेल आणि मग त्याच्या

0: तर डेफिनेटली तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करेन, तीच जर का आवश्यकता असेल. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
1: बरोबर
0: ना, आपण म्हणून साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं ही प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. अगदी.
1: म्हणजे आपण योगाभ्यास करताना सुरुवातीला ठीक आहे आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग दररोज काही क्लासला जायला आपल्याला पॉसिबल नाहीये सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याच्यानंतर आपल्या आपण घरी करायला लागतो. पण आपण योग करताना आपलं काहीतरी चुकतंय हे कसं ओळखायचं आणि ते शरीर इंडिकेशन काय देत असतं
0: हे खरंच खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय ते तसं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा, आणि नंतर तसं

0: ते शरीर इंडिकेशन काय देत असतं
1: हे खरंच खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय ते तसं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा आणि नंतर तसं तसं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. साधी गोष्ट असते, मी फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला सरळ उभं राहून कमरेत ना साईडनी बेंड व्हायचं आहे समजा, तर किती सिम्पल गोष्ट आहे, काही हे नाही आहे. एखादा व्यक्ती म्हणे नाही मला किती छान वागता येत आहे खाली, पण बघताना आपल्याला दिसेल की तो वागतोय, पण तसं नाही, त्याला त्या विशिष्ट प्लेन मध्येच वागायचं असतं. मग हे त्याला कोण सांगेल, समोरचा माणूस जर का असेल योग शिक्षक तोच सांगू शकतो. पण मग आता अशा वेळेस त्यांनी कमीत कमी आरशात बघून करायला पाहिजे की नाही बाबा मी हे करतोय हे योग्य आहे का नाही. आणि त्यानंतर जर का त्या आसनामध्ये सांगितलंय की तुम्हाला लेफ्ट साईडनी मानेमध्ये या टाईपने ताण अनुभव करायचा आहे, तर मग तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच ते आसन तुम्ही योग्य रीतीने करीत आहात असं तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल.
0: अच्छा,
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मला आता एखादं सुप्त वज्रासन असेल, सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासन घालायचं आणि असं झोपायचं असतं खाली, तर हे मी बरोबर करते आहे की नाही. मग जेव्हा मला माहिती असेल की हे आसन करत असताना माझ्या पोट्र्यांना असा असा ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे, किंवा माझ्या कमरेला ह्या टाईपने ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे की हा अनुभव करा. जर का तसा ताण पडत नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की मी हे आसन योग्य रीतीने करीत नाहीये. पण जर का तुम्हाला ते अनुभव होत असेल, ते तुम्ही करत असाल, तर तुम्ही आसन योग्य पद्धतीने करीत आहात. आसनाचं थिअरी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करायचं, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी करतोय ते व्यवस्थित करतोय किंवा नाही.
0: नक्कीच डॉक्टर, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आहाराचा विषय आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जेवणाच्या पद्धती किती बदललेल्या आहेत, फास्ट फूडचा जमाना आहे सध्या. तर आहार आणि योगाभ्यास यांची सांगड कशी घालायची नेमकी,
1: हे तर खरंच खूप कठीण आहे सुचेता, माहितीये का. आजकाल आहार ही गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला काहीही दिसलं की आपण तोंडात टाकायला बिलकुल मोकळेच असतो. मुळात योगाभ्यास करताना आहार कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल पण काही गाईडलाईन्स आहेत थोडक्यामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सात्विक आहार सेवन केला पाहिजे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर. मग सात्विक आहार काय असतो, म्हणजे तीन टाईप्स असतात आहाराचे, सात्विक, राजसिक, तामसिक या टाईप. तर सात्विक आहारामध्ये जसे दूध आणि दुधाचे पदार्थ येतात, तूप सेवन केलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर खूप तिखट तेलकट मसालेदार खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, किंवा काय म्हणता येईल आजकालच्या याच्यामध्ये तुम्ही पॅकेज्ड फूड्स म्हणू शकतात, फास्ट फूड्स म्हणू शकतात, एकदम फ्रीज मधलं काढलंय थंडगार आहे वस्तू ती पण खाऊ नये, एकदम उकळत काही आहे गरम म्हणाला चहा आहे ते, तर ते पण तुम्ही घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग जे साध सात्विक जे अन्न आहे रोजच, म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं खाण्याची गरज नाही, पण दूध तूप ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल आपल्या आहारामध्ये तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि हे सात्विक अन्न योगाभ्यास करत असताना चालू ठेवलं पाहिजे किंवा तेव्हा ह्या आहाराचं पालन केलं पाहिजे.
0: डॉक्टर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास मदत करतं का?
1: निश्चितच, म्हणजे राग लोभ क्रोध काय मद मत्सर सगळे हे जे षडरिपू आहेत या सगळ्या षडरिपूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योगशास्त्र मदत करत. कसं आहे की आता छोट्या छोट्या टिप्स असतात ना, आपण म्हणतो नाही का एखाद्याला खूप राग आला की नाही 100 पर्यंत आकडेमोड,
0: उलटे आकडेमोड,
1: उलटे आकडेमोड, सरळ मोज काय असेल. मुळात योगशास्त्राचं पालनच घे, मी जसं सांगितलं ना की यम नियम ह्या गोष्टींचं जर आपण पालन केलं, तसं बॉडीला कंडिशन केलं आपण, तसं बॉडीला किंवा माइंडला आपल्या ट्रेन केलं, तर मग हे राग लोभ द्वेष मद मत्सर मोह माया ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि मग त्याच्यासाठी रेग्युलॅरिटी पाहिजे. फक्त जे काही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात ना, तो अभ्यास तुम्ही नियमित केला पाहिजे, त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं समर्पण किंवा ते शरणागत भाव जो आहे तो असला पाहिजे की नाही मी हे जे काही करतोय हे माझ्या भल्यासाठी आहे आणि हे मला कायम हितकर आहे ह्या दृष्टीने जर आपण केला, तर तो डेफिनेटली तुमच्या मनातले सगळे षडरिपू जे आहे ते सगळे कमी करायस मदत करतो.
0: खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, मला एक

0: नक्की गर्भवती महिलांनी योग करायचा का आणि तो कधीपर्यंत करायचा?
1: योग म्हणजे कसं, मी जसं आताच सांगितलंय की नुसतं आसन म्हणजे योग नाहीये, त्यामुळे गर्भवती महिलेने निश्चितच केलं पाहिजे. ती गर्भवती महिला काही आजारी नसते ना, म्हणजे ती आजार पण थोडीच आहे. गर्भावस्था फिजिओलॉजिकलच प्रोसेस आहे ना, तुमची शारीरिक क्रियात्मकच प्रक्रिया आहे ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. अगदी पहिल्या महिन्यापासून, इवन मी तर म्हणते कन्सिव्ह करण्याच्या आधीपासूनच जर का त्यांनी योगशास्त्राचा अवलंब केला त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या गर्भाला म्हणजे त्या होणाऱ्या बाळाला त्या आईला त्याचे नक्कीच फायदे दिसतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सगळं करायला पाहिजे.
0: प्रशिक्षकाची गरज आहे
1: या ठिकाणी, निश्चितच प्रशिक्षकाची गरज आहे. ते सगळे मात्र आसनांच्या बाबतीत, मग त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे, त्या तर करू शकताच येतात, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात, असं योगशास्त्रामध्ये काही मुद्रा हस्त मुद्रा सांगितलेल्या आहेत, त्याचा पण अभ्यास करू शकता येतात. तर अशा भरपूर साऱ्या योगिक क्रिया आहेत की ज्या गर्भवती महिलेने केल्या जाऊ शकतात. फक्त योगिक शुद्धी क्रिया सांगितल्या आहेत काही, त्या मात्र त्या अवस्थेमध्ये टाळल्या पाहिजे. सहा अशा शुद्धी क्रिया सांगितल्या आहेत की नेती, धवती, नवली म्हणजे त्राटक आणि कपालभाती, बस्ती, या सगळ्या
0: पंचकर्म आपण म्हणूया जे आयुर्वेदात केलं जातं पंचकर्म, ते कायला
1: पाहिजे. तसं योगशास्त्रामध्ये वेगळं कर्म असते त्याला षटक्रिया म्हणतात.
0: मग ते काय म्हणजे आरोग्यासाठी, या जे तुम्ही आता शुद्धिक्रिया सांगितलं आणि षटकर्म सांगितलं, हे आरोग्यासाठी आपल्याला कितपत उपयोगी पडतं?
1: हे खूपच उपयोगाचं आहे, हे क्लेन्झिंग आहे. म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा खूप आवश्यक आहे. जसं आपण रोज बाहेरची स्वच्छता करतो ना, आपली स्नान करतो, सगळ्या गोष्टी करतो ना, तर ती बाहेरची स्वच्छता आहे, बाह्य. आतमधली स्वच्छता, अंत शौच जे आहे ते कसं होणार ना, ती सगळी शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या शुद्धीक्रिया उपयोगाच्या आहे. शरीराच्या आतमधली शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जोवर आपण ह्या सगळ्या शुद्धीक्रिया करणार नाही ना, तोवर तुमच्या नाड्या मोकळ्या होत नाही आणि तोवर तुम्हाला योगाभ्यासामध्ये प्रगती साध्य होत नाही.
0: अच्छा, पण या शुद्धीक्रिया सगळ्यांनीच करायच्या की ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, समजा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, असं काही आहे का की त्यांनी नाही करायच्या?
1: हा, असं काही नसतं. म्हणजे शुद्धिक्रिया सगळ्यांनीच नसतात करायच्या, ज्याला गरज असेल त्यांनीच करायच्या. म्हणजे एखादा स्थूल व्यक्ती असेल, एखाद्याला थोडक्यामध्ये कफाचे त्रास असतील ना, या टाईप कफ दोष जो आयुर्वेदात म्हणतात त्या टाईप मध्ये असतील ना, त्याच लोकांनी शुद्धिक्रिया कराय. एखादा माणूस ऑलरेडी जर शुद्ध असेल आतूनच, त्यांनी शुद्धिक्रिया करण्याची काही गरज.
0: ते ठरवायचं कसं? कारण आतमधलं तर शरीरातलं आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये काय चाललंय, तर ते आपण शुद्ध आहोत किंवा आतमध्ये खूप गोंधळ आहे सगळ्या शरीरात आपण, हे आपण काय शरीर इंडिकेशन देतं त्याचं?
1: बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं तुम्ही आसन करत आहात ना, तुम्हाला सांगतं एखादा व्यक्ती की हे असं असं करायचं, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुमच्या चिनी तसं होतच नाही, तेव्हा तुम्हाला इंडिकेशन मिळतं की नाही मला काहीतरी आतमध्ये गडबड आहे माझ्या ह्याच्यात, की जी शुद्धी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला हे साध्य. फॉर एक्झाम्पल प्राणायाम पण करत असू आपण, तर प्राणायाम करता करता ज्या टाईपने आपल्याला सांगितलेलं आहे की पूरक करायचं आहे, कुंभक करायचं आहे, मग रेचक करायचं आहे, तर हे असं करत असताना जर ते तुम्हाला शक्य नसेल होत, म्हणजे तुम्ही करताय प्रयत्न पण तुम्हाला होत नाही तुमच्या शरीरात, मग तेव्हा कळायला पाहिजे की नाही बहुतेक मग कफ दोषाचं माझ्या शरीरामध्ये जास्ती साचलेलं आहे, मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की नाही आता मला या शुद्धिक्रिया केल्यानंतर. मग तुम्ही शुद्धिक्रिया कराल ना, नेती धवती ज्या आहेत, त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की नाही आता मला प्राणायाम योग्य रीतीने जमायला लागलेला आहे.
0: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.
2: ती होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळ मध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
3: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सतीच आहे.
2: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
4: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
2: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:40 झालेली आहेत.
1: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
2: बावलेटच आहेस. माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहेत.
1: काय
2: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
1: कचसन?
2: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
3: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.

0: बॅग मधला आसामचा गोल्डन सिटी सिडस चहा जीएस चहा।
1: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत जीएस चहा प्रायोजित विचार पुष्प, सार्थ अहिल्या गाथा याचा आज चौथा भाग।
2: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
3: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा। लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं आहे।
4: कुठं

0: एकामागून एक घरातील माणसं गेली. एकूण 22 लोक त्यांच्या डोळ्यासमोर गेले. दुःखाचा डोंगर कोसळला, पण आपल्या कार्यापासून अहिल्या देवी थोड्याही ढळल्या नाहीत. एवढं धाडस, एवढी सहनशीलता कुठून प्राप्त झाली असेल? अशा असामान्य व्यक्तिमत्वाची ही कथा आहे. ज्या शिवाने अहिल्या देवींना महाराणी म्हणिवले, त्याच शिवाने हे प्रसंग पाहायला लावले, त्यांची ही कथा आहे.
1: फीत

फितुराणा अहिल्यादेवींनी शासन केले, पण न्याय देताना जवळचा लांबचा असा भेदभाव कधीच केला नाही. जे लोक चांगले आहेत त्यांच्यासाठी मात्र त्या अतिशय चांगल्या होत्या. आपल्या राज्यातील लोकांना थोडाही त्रास होऊ नये, राज्यातील सर्व स्तरातील रयत सुखी असावी यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. चांगल्या लोकांसाठी प्राजक्तापरी अहिल्यादेवींनी त्यांच्यावर आनंद व सुखाची बरसात केली, त्यांचे जीवन अधिक सुशोभित केले.

अतिशय स्वच्छ व पारदर्शी असल्याने सर्वांना न्याय मिळायचा. त्यांच्या वेळी न्याय देण्यामध्ये आजच्या सारख्या तारकावर तारका पडत नव्हत्या. थोडक्यात, न्यायासाठी विलंब नसे शिवाय न्याय मिळवण्यासाठी पैसे खर्च होत नव्हते. न्याय देताना गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कोणताच भेदभाव त्यांनी केला नाही. त्यांच्या न्यायदानाने देशातील राजे व प्रजा प्रभावित होऊन समाधान व्यक्त करीत असत. अहिल्या देवींचे न्यायदान माणसांचा व माणुसकीचा सन्मान करणारे होते.

ज्यांच्या बद्दलची ही कथा आहे हे तर सांगून झाले, म्हणूनच आता कथा सांगायला सुरुवात करतो। या कथेतले आदर्श तुम्ही सर्व लहान थोरांनी घेतले तर तुमच्या अंतरंगाला परिस स्पर्श होईल, अंतरात ते आदर्श पोचतील, जीवनाचे सोने होईल।

0: मात्र
1: सर्व काही घडवून आणणारा तो शिव आहे, परमेश्वर आहे, त्या ईश्वरानेच हा योग घडवून आणला। अहिल्या देवींचा आदर्श राज्यकारभार आणि त्यांची परोपकारी कृती रयतेबद्दलचा कळवळा आपल्या पुढे ठेवण्यामध्ये त्या परमेश्वराचा फार मोठा सहभाग आहे। त्या देवाच्या मनात नसेल तर पृथ्वी तलावरील एक पाणी हालू शकत नाही, त्याचा इशारा झाल्याशिवाय काहीही घडत नाही, म्हणून त्याचे आपल्यावर उपकार झालेले आहेत।
2: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला। लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं, ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं होतं।
3: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आपण ऐकलात। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र। श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
5: सूचना, या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
6: श्रोते हो नमस्कार, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्याबाबत आयुर्वेदामध्ये असलेल्या खूप चांगल्या उपचारांविषयीची माहिती देत असतात। या भागातही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत।
7: नमस्कार मॅडम।
6: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज या विषयावर बोलत होतो, म्हणजे वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज आणि त्याचबरोबर डोळ्याच्या पडद्याला पण येणारी सूज, तर या सूजेविषयी अजून काय आपल्याला सांगता येईल, या सूजेचा परिणाम अजून कशा कशावर होतो?
7: जसं मी सांगितलं की प्रामुख्याने तीन अवयव आहेत जे आपल्याला सूजेसाठी कॉन्ट्रीब्युट करतात किंवा त्या अवयवांशी संबंधित आजारांचा परिणाम स्वरूप शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती, शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती आपल्याला सूज दिसते। सार्वधिक म्हणजे सगळ्या अंगावर येणारी, एकांग म्हणजे एखाद्या अवयवावरती एखाद्या ठिकाणावरती येणारी सूज, जसं चेहऱ्यावरती आहे, हातापायावर आहे, पोटावरती आहे, नाभीवरती आहे, वृषणावरती आहे, किंवा डोक्याला येणारी सूज आहे, किंवा ही वरवरची तुम्हा आम्हाला दिसणारी सूज झाली, किंवा किडनीला येणारी सूज आहे, लिव्हरला येणारी सूज आहे, स्प्लिनला येणारी सूज आहे, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज आहे, डोळ्याच्या नसांना येणारी सूज आहे। मग हे असं का होत असेल बरं? खरं तर मला नेहमी रुग्ण हे विचारतात, डॉक्टर तुम्ही सांगताय की दोष तीनच, धातू सातच, तेच तीन दोष त्याच धातून खराब करतात, पण एकाच आजाराच्या पेशंटमध्ये वेगवेगळी लक्षणं का दिसतात? हे सूजच आहे, एखाद्याला सूज पायाला येते शुगरच्या पेशंटमध्ये, एखाद्याच्या लिव्हरला सूज येते, एखाद्याला स्प्लिनला येते, एखाद्याला मेंदूला येते, एखाद्याला नसांना येते डोळ्याच्या, आणि एखाद्याला पडद्याला येते। हे आयुर्वेदानुसार जे स्थान वैगुण सांगितले, म्हणजे जिथं दोष असेल, जिथं त्या व्यक्तीचा कमकौतपणा असेल, जिथं ऑलरेडी दोष संचय

0: जास्त असेल अशा ठिकाणी जाऊन खे जास्त दोष वाढून मग विकार अभिव्यक्त होतो आणि म्हणून व्यक्तिपरत्वे हे लक्षण आहेत. हे काही लोकांना डोळ्याला होईल, काही शरीराला होईल, हा जो भाग आहे तो त्या व्यक्तिपरत्वे बदलतो. दुर्दैवानं शुगर, बीपी किंवा थायरॉइड किंवा मोठे कोणतेही लिव्हर, किडनी आणि हृदयाशी संबंधित कोणतीही मोठी आजारपण हे बऱ्याचदा डोळ्यावरती परिणाम करतात आणि म्हणून वारंवार आपल्याला डोळ्याला सूज येते. आता मग हे वारंवार का, हाही प्रश्न फार महत्वाचा आहे. डोळ्याला वारंवार सूज का येते? गॅसेस होत आहेत वारंवार का? तर ते पोट साफ होत नाही म्हणून. पोटाचा विकार गेले की गॅसेस जातात, तसंच आपल्याला डोळ्याच्या बाबतीत सांगता
1: येईल. आता ही सूज वारंवार का येते त्याची कारण आपण जाणून घेऊया, पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99. तर मग हे सूज खरंच वारंवार काय येते डॉक्टर?
0: खर तर त्या प्रश्नातच त्याचं ही गंमत अशी आहे, वारंवार येते म्हणजे आपण काहीतरी चुकतोय. हे जसं मी मगाशी सांगितलं की गॅसेस वारंवार येत आहेत. का होत आहेत गॅसेस? डिकम्पोजिशन होते मासं, गॅसेस होत आहेत किंवा आडलेला वात आहे, गॅसेस होत आहेत. एक्स वाय झेड पोटाशी निगडीत गोष्ट आहे. तो जर दोष निघाला, मळ साफ व्हायला लागला, तर गॅसेस व्हायचं कारण नाही. मळ साठत नाही तर डिकम्पोज काय होणार आहे आणि गॅसेस तयार कसे होणार आहेत?
1: बरोबर.
0: मूळ कारणाच जर निराकरण केलं, मूळ दोष, मळ जो पडून राहतोय मोठ्या आतड्यात तोच जर काढून टाकला तर गॅस होणारच नाही ना. तस ज्या वेळेला शुगर आहे, ज्या वेळेला हायपरटेन्शन आहे, ज्या वेळेला थायरॉइड आहे, ज्या वेळेला आम्लपित्त आहे, हे जिरलेले दोष आहेत. ज्या वेळेला हे साठत जातं आणि आपण तकला दू, मी मागच्या भागामध्ये सांगितले तसे लाक्षणिक चिकित्सा करायला लागतो, त्यावेळेला नुसतं लक्षण कमी होतं, आजार नाही ना कमी होत. आणि आजार जसा जुना होत जाईल तसं दोष वाढत जातात आणि प्रत्येक व्यक्ती परत्वे शरीर वेगळी लक्षण तयार करायला लागतं. मग ज्या वेळेला हे खूप दिवस झाल्यानंतर मग त्याचा परिणाम, म्हणजे सुरुवातीला आता फॉर एक्झाम्पल आम्लपित्ताचं घेऊयात. आम्लपित्ताचं सुरुवातीच्या पेशंटमध्ये ओकाऱ्या होतील. आम्लपित्ताच्या सुरुवातीच्या पेशंटमध्ये वृद्ध म्हणजे शरीरात छातीत जळजळ किंवा पोटात जळजळ होईल. त्याच्याकडे तुम्ही फक्त त्या जळजळीची ट्रीटमेंट घेतली, फक्त ओकाऱ्याची तात्पुरती ओकाऱ्या बंदवायची औषध घेतली तर काही दिवसांनी परत ओकारी होईल. का होणार? कारण तुम्ही आता ओकाऱ्या कमी व्हायची औषध घेतली. ओकाऱ्या काय होत्या? त्याचं औषध नाही ना घेतलं. आणि असं ज्या वेळेला फ्रिक्वेंटली व्हायला लागतं आणि ते दोष तसेच खूप दिवस पडून राहायला लागलं. तुम्ही बऱ्याचदा बघा, गॅसेस होत असताना काही लोकांना सगंध म्हणजे अतिशय दुर्गंधित गॅसेस होतात आणि काही लोकांना नुसतेच आवाजाचे होतात,
1: वायू सरला
0: अगदी म्हणतात. हे जे होते हे का होते? ज्या वेळेला अतिशय मळ साठलाय, अतिशय पित्ताची विकृती व्हायला लागली, त्यावेळी मळाला म्हणजे तुमच्या गॅसेसला वास यायला लागतो. नुसता वाताशी संबंधित आहे, त्याला वास येत नाही. तसं ज्यावेळेला पित्त आहे, वात आहे, कफ आहे, खूप जिरलाय, कारण आजार कोणताही वात पित्त कफानं होतोय, त्याच्याकडे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर टेम्पररी किंवा सप्रेस करायचे औषध घेत राहिलात तर ते दोष तसेच वाढत होत जातात, ते दोष तसेच साठत जातात आणि मग त्याचा परिणाम जवळच्या व्हायटल ऑर्गन वरती होतो. मग ते डोळा असो, मेंदू असो, लिव्हर असो, किडनी असो किंवा हार्ट असो, त्या जवळच्या ऑर्गन वरती परिणाम व्हायला लागतो. आणि म्हणून ही सूज आपण आधुनिक शास्त्राचे औषध घेऊन सुद्धा वारंवार यायला लागते, कारण ती सूज आणणारे दोष शरीरात तसेच आहेत, आपण फक्त सूज कमी करणारी औषध घेतो.
1: मुळापर्यंत आपण जातच नाही,
0: त्यामुळं आपण त्या मूळ कारणांपर्यंत गेलो तर मग मात्र आपल्याला हे दोष घालवणं शक्य होतं. आणि म्हणून आयुर्वेदात जे खात्रीशीर ही सूजीची ट्रीटमेंट होईल म्हणून जे सांगितलं जातं ती होण्यामागचं कारणच हे आहे की ते मूळ कारण शोधलं जातं आणि त्याच्या उपचार केले जातात.
1: बरोबर आहे. तर ह्याच आयुर्वेदाच्या महत्वाविषयी अजून आपण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99, 98225

0: 261. तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, डोळ्याच्या असं नाही, एकंदर सगळ्या अवयवांच्या सुजेबद्दल तुम्ही खूप डिटेलमध्ये गेल्या 2-3 भागात सांगताय. आता डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण नेमकं काय सांगू शकता, याची कारण काय अशी सूज आहे?
1: जसं गेले 2-3 भाग, हे विस्तृत सांगण्याचं कारण काय? दरवेळेला फक्त पडद्याला सूज येते ती शुगर मुळे आली, हायपरटेन्शन मुळे आली, कारण सांगतोय. पण तो पूर्ण प्रोसेस आहे ती, जोपर्यंत सांगितली जात नाही तोपर्यंत त्याची डेप्थ त्या आजाराची किंवा त्याचं गांभीर्य लक्षात. आता खरं तर कारण खूप आहेत. म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का, जो जो विकार खूप दिवस शरीरात पडून राहतोय तो तो विकार शरीरातल्या व्हायटल ऑर्गन वरती परिणाम करणार आहे, तो तो विकार डोळ्यांना बाधित करणार आहे. मग आता साधी साधी आजार पण सांगतो. साध्या संधिवात घ्या, खूप दिवस संधिवात राहिला, म्हणजे वात रक्त नावाचा एक संधिवातातला प्रकार आहे, त्यात बोटं वाकडी होतात, तर तो खूप जिरला, जशी बोटं वाकडी होतात तसे त्याच्या पडद्यावरती परिणाम येतो. आम्लपित्त म्हणजे ओकाऱ्या काढायची ज्यांना सवय आहे त्याच्याही पडद्यावरती परिणाम व्हायला लागतो. टीबी सारखा आजार आहे त्याचाही परिणाम व्हायला लागतो. डोक्याला डोळ्याला मार लागलाय त्याचाही परिणाम व्हायला लागतो. तुम्हाला कुंठून आपल्याला शौचाला करायची सवय, अशा लोकांच्याही पडद्यावरती मेजर इम्पॅक्ट येतो, रक्तस्रावाने सुजी होऊ शकते. तुम्हाला आधुनिक शास्त्राची सततची सर्दीची औषध खायची सवय आहे तरी सुद्धा तुमच्या पडद्याला सूज भविष्यात येऊ शकते. म्हणजे शुगरचा पेशंट आहे, तुमच्या हिस्ट्रीत आई वडिलांकडे शुगर, हायपर टेन्शन आहे आणि तुम्हाला अलर्जिक सर्दी आणि तुम्ही अँटी अलर्जिक औषध खात आहे तरीही तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हाडांचे मोठे विकार आहेत आणि त्याची आधुनिक शास्त्राची सततची औषध घेतली गेली तरी तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. अननेसेसरी कोणती मल्टीव्हिटॅमिन खायला लागला तरी त्याचा रक्तावरती परिणाम येऊन सुद्धा आपल्या डोळ्यावरती शरीरावरती सुजेसारखा भविष्यात परिणाम येऊ शकतो. हे खरं थोडक्यात सांगितली, अजूनही बरीच कारण आहेत, उगात आपण ती प्रत्येक कारण आपण
0: भागात जाणून
1: प्रेक्षकांना सांगूया.
0: बरोबर आहे, अगदी तुम्ही छोट्या छोट्या कारणांपासून सुरुवात केली आहे पण अशी अजून खूप मोठी पण कारण आहेत ती आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका. गुरुवारी 25 जून रोजी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
3: आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे. मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागले, म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं. नातेसंबंध माझे चांगले हवेत तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे. ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तरं होकारात्मक असतील तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीठोकपणे म्हणता येऊ शकतं.
2: उद्योग जगत प्रत्येक गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: ती होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता
1: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणी मध्ये ऐकून आहे पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरे सतीश आहे.
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं

0: आपल्याला पार पडायचे खंबीरपणे उभा राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचं आहे. आता
1: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.

0: age and age. And with that, it's back to you, Shakun.
1: Thank you, Saira. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi reviews infrastructure projects worth around 30,000 crore rupees at Pragati meeting, pushes for AI-driven TB elimination and stronger cyber fraud response. Samvidhan Hatya Divas being observed to pay homage to those who suffered during emergency. India-China border trade via Lipu Lake Pass in Uttarakhand to resume after 6 years, 26 trade passes issued. US federal judge bars Trump administration from implementing proof of citizenship requirement to vote. Powerful 7.5 magnitude earthquake hits Venezuela, causing collapse of multiple buildings. And in cricket, India to take on Bangladesh in Group A match of ICC Women's T20 World Cup in Manchester this evening. And with that, we end the morning news. Have a nice day. आकाशवाणी से पेश है खबरनामा। आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजले आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र। आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक। 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा घेतला आढावा। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर। महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत। आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीमध्ये प्रगती मंचाची 52वी बैठक पार पडली। या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 4 राज्यांमधील रस्ते, वीज, मेट्रो तसंच रेल्वे क्षेत्रातील जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला। विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या। या बैठकीत टीबी मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला। क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली। क्षयरोग जनजागृती अभियानासाठी एनसीसी छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या। सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला। आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे। काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला। पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले। भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे। 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे। भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे। ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या 3 महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल। या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत। यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत। भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे। या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोइल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल। ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात

विभागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्या समवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग लैंगिक अत्याचार धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5-14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 हा महिला सामना सुरू होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4 स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती युएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती

0: मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक. 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खर प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: ईश्वर तुमच्या हृदयात आहे हा देवाचा पत्ता संतांनी आपल्याला दिलेला आहे, या पत्त्यावर आपण शोध केला पाहिजे। कारण का तर हा ईश्वर सर्व सुखाचा गड्डा आहे, तो आनंदाचा ठेवा आहे, आणि हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे। संतांची वचनं आपण ऐकतो पण आपण लक्षात घेत नाही, त्याचं आपण चिंतन करत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता न मागे आणिक, तुझे पायी सर्व सुख आहे। तुझे पायी म्हणजे देवाचे पायी। हा देव कुठे आहे? तो आपल्या आत आहे, आपल्या हृदयात आहे। म्हणून ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर जुनोत्तिष्ठती, किंवा अंतरीचा देव पहावा अंतरी, मीपणा देवा समर्पोनी।

अंतरीचा देव म्हणजे हा देव आपला अंतर्मन आहे, त्या अंतर्मनाच्या ठिकाणी आहे तो, तो सुखाचा गड्डा आहे आणि ते सुख आपल्याजवळच आहे, तो जन्मतःच आपल्या सोबत आहे. सुखाचा ठेवा म्हणजे देव जन्मापासून तो आपल्या सोबत आहे आणि तो तुमचा हक्क आहे, तरी तो तुम्हाला मिळत नाही. कारण का? कारण आपण त्याला विसरलो आणि सुखाला आचवलो. आपण त्याला विसरलो हे डायग्नोसिस झालं, आता त्याच्यावर उपचार केला पाहिजे. म्हणून सर्व संत म्हणजे जगातील सर्व संत देवाचं स्मरण करा असं सांगतात. करा देवाचे स्मरण हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे, हे दासबोधात सांगितलेलं आहे. काय सांगितलंय बघा, पहिलं स्मरण करा आणि मग नामाचा जप करा. म्हणजे नामस्मरण हे स्मरणानंतर आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज लोक काय करतात, लोक नामजप करतात पण स्मरणाचाच पत्ता नसतो. लक्षात घ्या की लोक नामजप करतात पण त्यात स्मरण नसतं. आता हे स्मरण कोणाचं करायचं? तर देवाचं करायचं. देव कुठे आहे? तर देव आत आहे. बाहेर पाहता येतो हो, पण आत कसं पाहायचं? आत सुखाचा गड्डा आहे. सुखाचा गड्डा आपल्या ठिकाणी आहे आणि तरीही त्याचा आपल्याला विसर का पडला? शास्त्र सांगतं की माया हे त्याला कारण आहे. माया म्हणजे काय? माया म्हणजे रिझन अननोन. आपल्याला त्याचा विसर पडला याला कारण माया आहे हे शास्त्र सांगतं. आता जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते की आपल्यावर जे संस्कार झाले, समाजाकडून जे संस्कार होऊन राहिलेले आहेत, त्या संस्कारांमुळं आपल्याला आपला विसर पडला. संस्कार कुठले पाहिजेत? जीवनविद्या सांगते की संस्कार पाहिजेत पण ते सुसंस्कार पाहिजेत. बघा तुम्ही की मूल जन्माला आलं की त्याला धर्म असतो का? त्याला जात असते का? उपजात असते का? कुळगोत्र काही असतं का? त्याच्यावर तसा स्टॅम्प मारलेला असतो का? मग हे सर्व स्टॅम्प्स कोण मारतो? हे स्टॅम्प्स तुम्ही मारता. मूल जन्माला आलं की त्याच्यावर स्टॅम्प्स मारण्याचं काम तुम्ही करता. तू हिंदू, तू मुसलमान, तू ख्रिश्चन, तू पारशी, असे तुम्ही त्या मुलावर स्टॅम्प्स मारता. बरं, एक स्टॅम्प मारून चालत नाही, तर स्टॅम्प्स मारतच राहता. पोस्टाच्या तिकिटावर तिकीट असतं, त्यावर प्रत्येकी एक एक स्टॅम्प मारतात. पण स्टॅम्प मारणाऱ्याचं समजा डोकं फिरलं तर काय होईल? त्याचं डोकं फिरलं तर तो त्या पाकिटावरील पत्त्यावर स्टॅम्प्स मारतच राहील, इतकं की पत्ता बेपत्ता होईल. तसं आपलं झालेलं आहे. आपल्यावर असे स्टॅम्प्स मारलेले आहेत की आपल्याला आपलं मूळ शरीरच दिसत नाही. धर्म, वंश, जात, पंथ असे स्टॅम्प्स मारले की मूळ शरीर आपल्याला दिसतच नाही. मग दिसतं काय? तर मुखवटा दिसतो. आज आपण आपला मुखवटा घेऊनच जगतो आहोत. चेहरा गायब म्हणजे बेपत्ता झालेला आहे. या संस्कारांमुळे आपलं माणूस पण बेपत्ता झालेलं आहे. बघा तुम्ही, आज तुम्ही तू कोण हे कुणालाही विचारा. मी माणूस आहे हे कुणीही सांगत नाही. आपला धर्म काय, आपली जात काय, हे सर्व आपण सांगतो, पण मी माणूस आहे हे मात्र आपण सांगत नाही. माणूस आज माणसाला विसरला म्हणून तो माणुसकीला विसरला आणि हेच दुःखाचं कारण आहे. जगात दुःख आहे याचं कारण काय? त्याचं कारण असं की माणूस हा माणुसकीला विसरला. तो माणसासारखा वागत नाही आणि हीच खरी समस्या आहे. जीवनविद्या सांगते की माणूस हा जर माणसासारखा वागला तर त्याच्या

0: सर्व समस्या दूर होतील आणि या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल. पण आज लोक काय करतात? लोक स्वर्गात जाण्याची वाट बघतात. जीवनविद्या सांगते की आपण जन्माला का आलो ते आपण विचारात घेतलं पाहिजे. या विज्ञान युगात लोक अंधश्रद्धेच्या इतके आहारी गेलेले आहेत की हे लोक कधी सुधारणार आणि आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे कधी जाणार हे परमेश्वरालाच ठाऊक. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारे कुठल्याही कारणासाठी नासधूस करतात ते लोक हे लक्षात घेत नाहीत की ज्या प्रॉपर्टीची आपण नासधूस करतो तेव्हा नुकसान भरपाई म्हणून जो पैसा वसूल केला जाणार आहे तो आपल्याच खिशातून घेतला जाणार आहे हे ते लक्षात घेत नाहीत. हे मी का सांगतो आहे की तुम्ही तुमच्या घरचा टीव्ही त्याच्या काचा फोडल्या किंवा इतर काही वस्तू फोडल्या असं करता का? असं तुम्ही करत नाही. कारण का? कारण ते माझं घर आहे असं तुम्ही म्हणता. पण हे ध्यानात घ्या की आपलं हे हिंदुस्थान राष्ट्र हे सुद्धा आपलं प्रत्येकाचं घर आहे. आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र आपल्यासाठी आपलं घर आहे हे आपण ध्यानात घेत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण माणूस आहोत हे माणूस विसरला आणि तो माणुसकीला आचवला. माणूस माणुसकीला विसरला, परिणाम आज माणूस दैत्य झाला. जीवनविद्या सांगते तुझ्याकडे सुखाचा गड्डा आहे, तो तुझ्याकडेच आहे. इतर ठिकाणी शोधण्याची खरं तर तुला गरजच नाही. सुखाचा गड्डा तुझ्याकडेच आहे हे तू पहिलं लक्षात ठेव, ते तू स्मरणात ठेव. सुखाचा गड्डा तुझ्या ठिकाणी आहे, तो आपल्याच ठिकाणी आहे. त्याची प्रचिती घेण्याचेही मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे समाधी लावणं. काही जण समाधी लावतात आणि त्यातून समाधी सुख मिळतं, पण तो मार्ग कठीण आहे. कुणीही उठावं आणि समाधी लावावी असं ते नाही. संसारी माणसाला ते शक्य नाही आणि संसारी माणसानं त्या वाटेला जाऊ नये. दुसरा मार्ग म्हणजे बुद्धियोग. आम्ही त्याला दिव्य साधना म्हणतो. ती सुद्धा नाथ संप्रदायाची साधना आहे. ही जी साधना आहे त्याला पहावे आप आपणासी असं समर्थ म्हणतात. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हा तो मार्ग आहे. तो सुद्धा कठीण मार्ग आहे. चांगले सद्गुरु मिळाल्याशिवाय त्या मार्गानं आपल्याला जाता येत नाही. तिसरा मार्ग म्हणजे विषय सुख. विषयातून आपण आपल्याच ठिकाणी असलेलं सुख अनुभवत असतो. आपल्याला वाटतं की ते विषयातून मिळतं, पण ते आपल्याला आपल्यातून मिळत असतं. आपल्याला असं दिसून येईल की लोक या विषय सुखाच्या मागे आहेत आणि त्यासाठी ते पैशाच्या आणि सत्तेच्या मागे अगदी पिसे होऊन धावत असतात. आता चौथा मार्ग जो आहे तो आपल्याला जगातील सर्व संतांनी सांगितलेला आहे. तो मार्ग म्हणजे देवाचं स्मरण करणं, म्हणजे नामस्मरण करणं. पण देवाचं स्मरण करण्यासाठी त्याची ओळख होणं मात्र अत्यंत आवश्यक आहे हे आपण ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: आयोजित कार्यक्रम आपण ऐकलात चिंतन हाच चिंतामणी. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:55 झालेली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत कार्यक्रम लखलख चंदेरी. कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकण्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातलं गीत होतं समीर यांचं, संगीत होतं अनु मलिक यांचं आणि गायलं होतं अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी. कार्यक्रमात आता जोडी नंबर 1 या चित्रपटासाठी गात आहेत सोनू निगम आणि अलका याग्निक. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 9:10 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम उद्योग जगत. प्रायोजक भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते मुक्सित मुजावर.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे, साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, कामगार हा कोणत्याही उद्योगाचा कणा असतो. आपल्या कष्टाने, घामाने आणि मेहनतीने तो उद्योगाला गती देत असतो. मात्र आजच्या धावपळीच्या जगात कामगारांच्या शारीरिक आरोग्याची जितकी काळजी घेतली जाते, तितकं लक्ष त्यांच्या मानसिक आरोग्याकडे दिलं जात नाही, ते सांभाळलं जात नाही. कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या, उत्पादनाचं लक्ष, बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आव्हान आणि भविष्यातील असुरक्षितता, अशा अनेक गोष्टी कामगारांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असतात. या सगळ्या तणावाचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होत असतो, कौटुंबिक नातेसंबंधांवर होत असतो. कामगारांच्या मानसिक ताणाची कारणं, त्याची लक्षणं, त्यावरचे उपाय, तसंच निरोगी आणि सकारात्मक मन ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सुरुवातीलाच मी म्हणाले तसं शारीरिक आरोग्याची जशी काळजी घेतली जाते तितकं महत्व मानसिक आरोग्याला दिलं जातच असं नाही. तर सुरुवातीला मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय हे नेमकं कोणत्या शब्दात सांगता येईल?
1: अगदी नक्की. पण सर्वप्रथम आकाशवाणीचे एका दृष्टिकोनातून मी अभिनंदन पण करतो की त्यांनी कामगारांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊन हा कार्यक्रम आयोजला आहे. तर आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय. तर जागतिक आरोग्य संघटना मानसिक आरोग्याची व्याख्या फार सुंदर पद्धतीनं करते. WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते की फक्त आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे, तर त्या मानसिक आरोग्याचे 5 महत्त्वाचे पैलू आहेत असं ही जागतिक आरोग्य संघटना सांगते. यातला पहिला पैलू आहे की त्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांचं आणि कमतरतांचं भान सुव्यवस्थितपणे असणं हे महत्त्वाचं. दुसरा मुद्दा असा असतो की या व्यक्तीला आयुष्यातले ताणतणाव जे काय आहेत तर हे सक्षम पद्धतीनं हाताळता यायला हवेत. तिसरा महत्त्वाचा या मानसिक स्वास्थ्याचा पैलू WHO असं सांगते की या व्यक्तीचे नातेसंबंध चांगले पाहिजेत. बघा, म्हणजे आता मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागले, म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन्स व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं, नातेसंबंध माझे चांगले हवेत तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं, त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे, म्हणजे काहीतरी चांगल्या पद्धतीनं ती काम करत असायला पाहिजे, आणि 5वा महत्त्वाचा मुद्दा जागतिक आरोग्य

0: संघटना मानसिक स्वास्थ्याकरता असं मांडते की ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या पाच पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तरं होकारात्मक असतील तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीटोकपणे म्हणता येऊ शकतं.
1: साधारण मानसिक ताण वाढण्याची कारणं कोणती सांगितली जातात?
0: आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये माझ्या त्रासाला कारण कोण असा प्रश्न आला की आपल्याला समोरच्या व्यक्तीकडं किंवा घटनेकडं किंवा परिस्थितीकडं बोट दाखवायची सवय असते. म्हणजे साधारण आपला छुपासूर असा असतो की सगळं व्यवस्थित असेल तर कशाला मला टेन्शन येईल असं एकंदरीत आपलं म्हणणं असतं. पण प्रत्यक्षामध्ये बघितलं तर परिस्थिती ही अशी नसते. म्हणजे लोक सांगताना की मला कामाचा टेन्शन आहे म्हणून स्ट्रेस येतो, किंवा माझी बायको माझं ऐकत नाही म्हणून स्ट्रेस येतो, किंवा मला कामावरती स्ट्रेस येतो, हे असं परिस्थितीमधली कारणं बघतात. परिस्थिती ही टेन्शनला हातभार लावत असते नाही असं नाही, परंतु या परिस्थितीबरोबरीनं या परिस्थितीला मी कसा प्रतिसाद देतो याच्यावरती तो ताण कितपत वाढणार किंवा कमी होणार हे ठरतं. मग साधारण परिस्थितीतली काय काय कारणं असतात, तर आता तुम्ही मगाशी म्हणालात तसं तर नोकरीमधली असुरक्षितता आहे, महागाई आहे, टार्गेट्स आहेत किंवा बदलतं तंत्रज्ञान आहे, शिफ्ट्स आहेत किंवा कुटुंब आणि काम यातला संघर्ष आहे, किंवा आता अलीकडे नवीन आलंय म्हणजे आता मोबाईल कनेक्टिव्हिटीमुळे तुम्ही कंटिन्युअस सतत तुम्ही अन्सरेबल पाहिजे आणि तुम्ही कधी फोन आले की कामावरती यायला पाहिजे, हा एक अदृश्य ताण आहे. तर ही सगळी परिस्थितीजन्य गोष्टी आहेत की ज्या ताणाला हातभार लावतात, पण अल्टिमेट जबाबदारी म्हणजे जी मुख्य जबाबदारी असती तर ह्या घटकांची नसून मुख्य जबाबदारी ह्या घटकांना मी प्रतिसाद कसा देतो, म्हणजे जो एक परिस्थिती असते आणि एक असतो माझा चष्मा. तर ह्या माझ्या चष्म्याची पण काही जबाबदारी असते. चष्मा म्हणजे मी या परिस्थितीकडे कुठल्या दृष्टीनं बघतो, तर ह्या दृष्टीमध्ये काही चुका आपण करत असतो आणि त्याच्यामुळं तणाव वाढत असतो. कारण परिस्थिती जर मध्ये जर समजा काही प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामुळं जर समजा तणाव येत असेल, तर एकाच परिस्थितीमध्ये एकाच पगारावरती असणाऱ्या दोन कामगारांना एकाला फुल टेन्शन येतं आणि दुसरा निवांत व्यवस्थित करत असतो. म्हणजे परिस्थितीमुळे टेन्शन येत असं तर दोघांना यायला पाहिजे. आपण पेपरमध्ये वाचतो की परीक्षेतल्या अपयशामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या केली, म्हणजे आपण आत्महत्येचं खापर परीक्षेवरती फोडतो. पण परीक्षेतल्या अपयशामुळे आत्महत्या होत असेल तर नापास झालेल्या सगळ्या मुलांनी आत्महत्या करायला पाहिजे, तसं होताना दिसत नाही. म्हणजे परीक्षेतलं अपयश या परिस्थितीकडं तो विद्यार्थी कुठल्या चष्म्यातून बघतो, म्हणजे त्या व्यक्तीची नजर, त्या व्यक्तीचं सेल्फ टॉक, म्हणजे तो ती घडल्यानंतर, घटना घडल्यानंतर स्वतःशी काय बोलतो, त्याचे दृष्टिकोन, याच्यावरती तो तणाव ठरत असतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ताणाची कारणं बघता येऊ शकतात.
1: सततचा कामाचा ताण आणि मानसिक ताण किंवा मानसिक आजार, तर यामध्ये काय फरक असतो?
0: हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण मानसिक आरोग्य आणि मानसिक अनारोग्य यातली जी काही सीमारेषा आहे ही अत्यंत धूसर असते. आपल्याही न कळत आपण कितीतरी वेळेला त्या सीमारेषेच्या पलीकडे येत जात आपल्याकडनं ते झालेलं असतं. मंडळी कसं असतं की आयुष्यात जगायचं असेल, काम करायचं असेल, किंवा चांगल्या पद्धतीनं उत्पादकतेनं काम करायचं असेल, किंवा आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायच्या असतील, तर थोडा ताण हा आवश्यक असतोच. म्हणजे अजिबातच जर समजा ताण नसेल तर मागे मी एका, मला एक गंमत आठवते की दहावीतल्या मुलांचं मी एक कार्यशाळा घेत होतो, तर त्यांना असा मी प्रश्न विचारला की ताण हवा का नको रे, तर त्यातल्या एका बॅक बेंचर मुलांनं उत्तर दिलं, काका जर समजा ताण नसेल ना तर मग मी सकाळी अंथरुणातून बाहेरच येणार नाही. म्हणजे जर समजा मला अभ्यास करायचा असेल किंवा काम करायचं असेल, आपल्या या उद्योग जगतामध्ये काम आपण पकडू, तर काम करायचं असेल तर थोडासा ताण हा आवश्यक आहे. म्हणजे ताण हा रबर बँड सारखा असतो की थोडासा असेल तर ते रबर बँड व्यवस्थित काम करतं, अति ताणलं तर ते तुटतं, आणि अजिबातच ताण नसेल तर त्याचा रबर बँड म्हणून काही उपयोग नाही. तर त्यामुळं अजिबातच ताण नको का तर नको, तणावमुक्त असावं का तर नाही, तणावमुक्त नसावं. तणावमुक्त असलेला कामगार कशाकरता कामाला जाईल? तुम्हाला जर समजा इतकं सगळं ह्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं नसेल तर तुम्ही कशाला जॉबवरती याल? तर तसं थोडासा तणाव हा आवश्यक आहे, पण तो तणाव ज्यावेळेला अति होतो, फुल टेन्शनकडे जायला लागतो, तर मग त्याचा आपल्या आयुष्यावरती परिणाम व्हायला लागतो. पहिल्यांदा मनस्थितीवरती परिणाम व्हायला लागतो, आणि मग तणाव आणि आजार याच्यामधली जी काय सीमारेषा मी धूसर आहे असं जे म्हणालो, तर त्याच्याकरता एक सोपी ट्रिक आपण अशी आपल्याला वापरता येते, एक सोपा त्याचा क्रायटेरिया म्हणजे निकष आपल्याला असं पकडता येतं की ज्या विचारांच्यामुळं, ज्या भावनांच्यामुळं आणि ज्या वर्तनामुळं, म्हणजे विचार, भावना आणि वर्तन, ज्या विचार, भावना आणि वर्तनामुळं त्या व्यक्तीला स्वतःला किंवा व्यक्तीच्या परिघातील इतरांना त्रास व्हायला लागला, तर ते मानसिक

0: आरोग्याचं लक्षण असतं. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल एखादा कामगार असं म्हणाला आपला की मी एवढं काम करतो आणि रात्री मी 90 पेक घेतला तर कुठं काय बिघडलं, पण इथं जर समजा ह्याच्या रात्रीचं 90 घेणं त्याच्या परिघातल्या इतरांना मान्य नसेल आणि परिघातले इतर जर समजा कटकट करत असतील तर त्यांना ते न करणं हे शहाणपणाच असतं. म्हणजे तो जर समजा ते करत राहिला तर ते मग मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. तर अशा पद्धतीनं आपली व्याख्या सुद्धा काय म्हणते, तर मला छान वाटणं म्हणजे माझं मानसिक आरोग्य छान आहे असं नाही, मला आणि माझ्या परिघातील इतरांना, माझे जे सिग्निफिकंट अदर्स असतात, म्हणजे सिग्निफिकंट अदर्स म्हणजे मला महत्वाची जी लोकं असतात, तर त्यांचं सुद्धा स्वास्थ्य हे माझ्या वागण्यावरती अवलंबून आहे. तर हे सगळं ज्यावेळेला हार्मनीमध्ये असतं, हे ज्यावेळेला सुसंवादामध्ये असतं, तर त्यावेळेला मग माझं मानसिक आरोग्य छान आहे असं म्हणता येतं. त्यामुळं ही अनारोग्याकरताची ही जी काय व्याख्या आहे की ज्या विचार, भावना आणि वर्तनामुळं व्यक्तीला स्वतःला किंवा व्यक्तीच्या परिघातील इतरांना त्रास व्हायला लागतो त्यावेळेला ते मानसिक अनारोग्याचं लक्षण असतं.
1: आता हे त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतंय ते ठीक आहे, पण इतरांच्या लक्षात कसं येईल, म्हणजे त्याची लक्षणं कोणती अशी ओळखायची?
0: मानसिक अनारोग्याची जी काही लक्षणं असतात, तर साधारण काय होतं की ताण ज्या वेळेला जास्त व्हायला लागतो तर त्यावेळेला माणसाच्या आयुष्याचे जे वेगळे वेगळे कप्पे असतात तर त्या वेगळ्या वेगळ्या कप्प्यांच्यावरती परिणाम व्हायला लागतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल याला ताण आपल्या आजच्या कथानायकाला म्हणा किंवा आपल्या या एपिसोडच्या भागाच्या नायकाला जर समजा ताण जास्त व्हायला लागला तर त्याची चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली की त्याचा तो कामावरचा चिडचिडेपणा घरात निघायला लागतो. कुटुंब हा जो काय कप्पा आहे, तर ह्या कुटुंब या कप्प्याला त्यांच्या कामातल्या चिडचिडीचा त्रास व्हायला लागतो, म्हणजे हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. ही आपला कथानायक रात्री त्याची झोप उडते, म्हणजे परत त्याच्या स्वतःच्या एकंदरीत आरोग्यावरती परिणाम व्हायला लागतो. तर अशा पद्धतीनं त्याच्या आयुष्यातल्या बाकीच्या कप्प्यांच्यावरती ज्या वेळेला परिणाम व्हायला लागतो तर त्यावेळेला तो तणाव हा आजारामध्ये रूपांतरित होत असतो, असा एक आपल्याला निकष आपल्याला लावता येतो. आणि मग याची साधारण कारणं कुठली की मानसिक आजार आहे का नाही हे ओळखायचं कसं, तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की यांची झोप पहिल्यांदा कमी व्हायला लागते. असं म्हणतात की झोप हा मनस्थितीचा आरसा असतो, त्यामुळे पहिल्यांदा झोप कमी व्हायला लागते. मूड जो काय असतो, तर एकंदरीत मूड म्हणजे आपला मला दिवसभर कसं वाटतं त्याला आपण मूड म्हणतो, तर तो नाराज असायला लागतो किंवा चिडचिडा व्हायला लागतो किंवा चिंताग्रस्त असायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टींच्यावरनं चिडचिडेपणा व्हायला लागतो, बारीक सारीक गोष्टींच्यावरनं अति काळजी वाटायला लागते, डोक्यामध्ये सारखे निगेटिव्ह विचार यायला लागतात. आता हे सगळे मानसिक तणावाचं हळूहळू आजारामध्ये रूपांतर व्हायला लागलं, म्हणजे डिस्ट्रेस जो काय आहे, ताण म्हणजे डिस्ट्रेस, तो आता हळूहळू डिसऑर्डरमध्ये म्हणजे आजारामध्ये तो रूपांतरित व्हायला लागतो. म्हणजे नकारात्मक विचार यायला लागतात किंवा अगदी आयुष्य संपवावं असे टोकाचे कधी कधी काही विचार येतात, किंवा कशातला सगळ्यातला रस, आयुष्यातला रस निघून जातो. म्हणजे ज्या एखाद्या व्यक्तीला आधी काम संपल्यानंतर मित्रांच्या मध्ये भजनाला बसून गाणी म्हणायची, भजनं म्हणायची हौस असते, त्यातला त्याचा इंटरेस्ट कमी होतो, किंवा घरातल्या मुलांच्या बरोबर खेळायला त्याला आवडत असतं त्यातला इंटरेस्ट कमी होतो. तर असा एकंदरीत आयुष्यातला इंटरेस्ट कमी व्हायला लागला तर मग ते मानसिक आजाराची लक्षणांकडे ते झुकलेलं असायची शक्यता आपल्याला लक्षात घ्यावी लागते.
1: आता हे झालं कामगारांच्या दृष्टीनं, पण सध्या आता आयटी सेक्टर हा एक खूप मोठा वर्ग आहे, तर त्यांच्या सुद्धा म्हणजे शिफ्ट ड्युटीज असतात, ओव्हर टाइम असतं, तर त्याचा कितपत परिणाम होत असतो?
0: त्याचा खूपच मोठा परिणाम होतो. हे रात्री अपरात्री जागून काम करणं हे निसर्गाला अभिप्रेतच नाहीये. प्रत्येक शरीराचं एक जैविक घड्याळ असतं, म्हणजे सूर्य उगवल्यानंतर ते घड्याळ म्हणते की चल उठ, मेंदू तल्लख हो, जागा हो, सकाळ झालेली आहे. आणि अंधार पडायला लागल्यानंतर मग ते परत आता चला अंधार पडायला लागलाय, आता शांतपणे झोपायची आणि विश्रांतीची वेळ आहे. तर हे जे काही जैविक घड्याळ आहे, तर हे जैविक घड्याळाला कळायचं बंद होतं की ही व्यक्ती अशी का करायला लागली, अरे अंधार पडलाय आणि हा काम काय करत बसलाय, आणि सूर्य उगवलाय आणि हा माणूस आता झोपला कसा काय. त्यामुळे ते जैविक घड्याळ शरीरातलं ते गोंधळून जातं. शिफ्ट ड्युटीजमध्ये, शिफ्ट ड्युटीच्या वर्कर्समध्ये एकंदरीत मानसिक अनारोग्याचं प्रमाण हे खूप प्रमाणामध्ये आढळतं. परंतु आता हा जो काय एकंदरीतच उदारीकरणाचा रेट आहे म्हणा किंवा हे भांडवलशाहीचा रेट आहे म्हणा, तर ह्या सगळ्या एकंदरीतच कल्चरमध्ये आपल्याला शिफ्ट ड्युटी केल्याशिवाय पर्याय राहत नाही कधी कधी. मग अशा वेळेला मानसोपचार तज्ज्ञ आम्ही काय सल्ला देतो, तर हे दर 2-3 दिवसानंतर शिफ्ट बदलण्यापेक्षा तुम्ही नाईट शिफ्ट घेतली ना, तर सलग 15-20 दिवस घ्या आणि त्यानंतर परत शिफ्ट तुम्ही चेंज करा. दर आठवड्याला 2-3 असे शिफ्ट चेंज करण्यापेक्षा तुम्ही सलग घ्या बाबा, की म्हणजे तुमच्या त्या जैविक घड्याळ कळतं की नाही बाबा आता इथून पुढे 2-3 माणूस हा रात्रीच्या वेळेला जागा राहणार आहे, तर त्या जैविक घड्याळाला नैसर्गिक घड्याळाशी ऍडजस्ट व्हायला तेवढा वेळ मिळतो.

असे आपल्याला काहीतरी त्याच्यातनं मार्ग काढायला लागतात. मग आम्ही आता खूप अशा सगळ्या औद्योगिक आस्थापना असतात त्यांच्या एचआर लोकांशी बोलतो की तुमचं ठीक आहे बाबा, तुम्हाला ते उत्पादन वाढवायचं आहे वगैरे वगैरे ठीक आहे, पण ह्या माणसाची झोप डिस्टर्ब होते, ह्या माणसाला मनोविकार जडायला लागलेले आहेत, याच्याकरता म्हणून तुम्ही नाईट तर भले नाईट द्या पण पूर्ण नाईटच द्या. मग सलग तुम्ही 3 महिने नाईट द्या आणि त्यानंतर मग तुम्ही त्याला डे शिफ्ट लावा, तसं केलं तरी सुद्धा चालतं. पण आपण त्यांना औद्योगिक आपल्या आस्थापनेला म्हणजे आपल्या कंपनीला आपण विनंती करून बघू शकतो की ह्या शिफ्ट ड्युटीमुळे मला असा त्रास व्हायला लागला, हे आपल्याला करता येण्यासारखं आहे. आणि ओव्हरटाईम, ओव्हरटाईम हा करायला हरकत काही नसते की जर समजा एखाद्याला पैशाची खूपच गरज आहे किंवा त्याला कंपनीचं ध्येय त्याला माझं ध्येय वाटतं, तर मग अशा वेळेला झटून ओव्हरटाईम करण्यामध्ये गैर काही नाही आहे. पण त्या ओव्हरटाईम करण्यामध्ये जर समजा वर्क लाईफ बॅलन्स जो काय, म्हणजे तुम्हाला काही बाकीचं आयुष्य शिल्लक राहणार नसेल, तर मग ओव्हरटाईम तुमच्या आयुष्यावरती, तुमच्या एकंदरीत मनस्थितीवरती डेफिनेटली परिणाम करणार.

कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508807001।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र। श्रोते हो नाट्यधारा कार्यक्रम थोड्याच वेळात।
2: ती होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळ मध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
3: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणी मध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सती साहेब।
2: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा।
4: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे आता।
2: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।

0: मन की बात। भारताचे पंतप्रधान माननीय श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद, त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
1: बालसभा।

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर

0: शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: वर्क फ्रॉम होम
2: हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये अरे वा
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा।
1: श्रोते हो, नाट्यधारा या कार्यक्रमात ऐकूया कीर्ती शिलेदार यांच्या स्वरात संगीत मंदोदरी या नाटकातलं पद। संगीत आहे जयमाला शिलेदार यांचं।

श्रोते हो नाट्यधारा या कार्यक्रमात आता ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरात सज्जन या नाटकातलं पद.

आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्यधारा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया धाडीला राम तिने का वनी या नाटकातलं हे पद अर्चना कान्हेरे यांच्या स्वरात.

धाडीला राम तिने कावनी या नाटकातलं पद आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्यधारा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रोतेहो नाट्यधारा या कार्यक्रमात आता ऐकूया संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद.

0: श्रोते हो, या पदाबरोबरच नाट्यधारा हा नाट्य संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत ॲडव्हान्स आयुर्वेद शिबिर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आजकाल ना टेन्शन खूप वाढलेली आहेत, कॉम्पिटिशन खूप आहेत, अनेक गोष्टी सगळ्यांनाच अचीव करायच्या असतात आणि या सगळ्याचा परिणाम शरीरावरती होत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे खूप जणांना रात्री झोप लागत नाही आणि याला स्लीप ॲपनिया असं म्हणलं जातं. तर नेमकं हे स्लीप ॲपनिया म्हणजे काय, यामागची कारणं काय?
3: बेसिकली म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या शरीराची जी काही रिकव्हरी आहे ही झोपेत होत असते, त्यामुळे डीप स्लीप ही आलीच पाहिजे. जर का आपल्याला झोप लागली नाही तर मग शरीराची नीट रिकव्हरी होणार नाही आणि जर का डिटॉक्सिफिकेशन जर का प्रॉपर नाही झालं तर शरीरात टॉक्सिक लेवल वाढायला लागतील आणि शरीराची ही टॉक्सिन हँडल करण्याची एक कॅपॅसिटी असते. त्याच्यापेक्षा जास्ती विषारी द्रव्य जर का शरीरामध्ये तयार झाली तर ती आजारामध्ये कन्व्हर्ट होतात. मग त्याच्यामधून आपण बघतो डायबिटीज असेल, बीपी सारखे प्रॉब्लेम असतील, तिथून हार्ट अटॅक असेल, थायरॉइड असेल किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम आहेत. हे सगळे अनुवंशिक राहिले असं नाही. कॅन्सर सुद्धा फक्त 10% अनुवंशिक आहे असं म्हणतात आणि 90% हा लाईफस्टाईलमुळे आलेला आहे. आता हा स्लीप ॲपनिया सारखा प्रकार होतो का, हा सगळ्यात मेजर पार्ट आहे, बरोबर ना? कारण कसं आहे की आपण स्वतःसाठी वेळच द्यायला तयार नाहीये, त्यामुळे म्हणजे नथिंग डुईंग हा एक मेन पार्ट असतो. पण आपण कायम आपल्या मोबाईलमध्ये असतो, बरोबर की नाही? इव्हन म्हणजे स्वप्नांच्या जगात जास्ती असतो, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपण फार कमी असतो. म्हणजे तुम्ही बघितलं की आजकाल म्हणजे तरुण पिढी असेल, म्हातारे असतील, म्हणजे लहान मुलं असेल, हे रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्ये असतात कारण व्हर्च्युअल जगात ते जगत असतात आणि त्यामुळे प्रॅक्टिकल लाईफ त्यांना फार कठीण वाटायला लागतं आणि त्याच्यातून टेन्शन वाढायला लागतात.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
3: एक लक्षात घ्या की ज्या वेळेला मेंदूला म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाहीये आणि अचानक तुम्ही जागे होणार, त्यावेळेला शरीराला वाटतं शरीरात काहीतरी इमर्जन्सी निर्माण झालेली आहे. मग अशा वेळेला तुमचे जे काही इमर्जन्सी सिस्टीम असेल, कॉर्टिसॉल वाढायला लागतात. मग हे जर का वाढायला लागले कॉर्टिसॉल्स वगैरे तर ते काय करणार आहेत, शुगर वाढवणार. कारण इमर्जन्सी झाली म्हणल्यावर एनर्जी लागणार, मग लिव्हरमध्ये तुमच्या साठलेली शुगर असते ती बाहेर पडते, तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन यायला लागतं, मग तुमचं काय होतं की प्रेशर वाढायला लागतं आणि मग खरं असते कंडिशन काहीच नसते, इमर्जन्सी काहीच नसते, परंतु बाभास असतो तो. मग त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, बरोबर ना? आणि ह्या गोष्टी रिपीटेड व्हायला लागल्या तर शरीराची त्याला मॅनेज करण्याची सिस्टीम पण काय होते, फेल होते आणि त्याच्यातून तुम्हाला मग डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर होतं. मग जरी तुम्हाला अनुवंशिकता नसेल तरी सुद्धा, इव्हन आपण बघतो की अनुवंशिकतेमुळे होणारा जो डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर तो 85 नंतर होईल, पण आजकाल जे तरुण वयामध्ये होत आहे हे काही अनुवंशिकतेमुळे नाहीये, हे लाईफस्टाईलमुळे आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे कसं होतं की स्लीप ॲपनियामुळे सुद्धा काय होतं, या गोष्टी व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेला खरं असे कसं आहे माहिती ना की याच्यामध्ये म्हणजे जे अनवॉन्टेड जो काही स्ट्रेस तुमच्या शरीरामध्ये निर्माण होतोय किंवा त्याच्यामुळे इथे जर का म्हणजे ऑक्सिजन पुरवठा जो काही कमी होतोय तर मेंटल लेवलला, बरोबर ना, म्हणजे तुमच्या 7 चक्रांवर म्हणजे मानसिक याच्यावर जर का काम करायचं असेल तर 7 चक्रांवर काम करायला पाहिजे. 7 चक्रांवर काम करावं लागतं म्हणजे मानसिक पातळीवर काम करायला लागतं आणि सायमल्टेनियसली शारीरिक पातळीवर सुद्धा अनेक प्रकारची आयुर्वेदामध्ये औषधं आहेत ज्यांनी तुमच्या शरीराला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूतला वात कमी करता येतो, बरोबर ना? ह्या गोष्टी जर का तुम्ही प्रॉपरली आयुर्वेदाच्या माध्यमातून केली तर स्लीप ॲपनिया आपण आपल्याला कमी करता येतो आणि त्याच्यातून येणारे फ्युचर जे काही लाईफस्टाईल डिसीज आहेत ते सुद्धा आपल्याला टाळता येतात. तर त्यामुळे तुम्हाला कमी वयामध्ये ब्लड प्रेशर किंवा हार्ट म्हणजे म्हणतो डायबिटीस किंवा थायरॉइड किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम येत असतील तर हे अनुवंशिक नाहीयेत, हे काय आहेत, लाईफस्टाईलमुळे आलेले आहेत आणि त्याला जर का रिव्हर्स करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार

0: दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 10:05 झालेली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: देवता या चित्रपटासाठी आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं गीत.
1: रंग माली सोन्याचा बाई पलंग, राजाचा रंग माली सोन्याचा बाई पलंग,

0: लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात साधी माणसं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: आली होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता
1: सतीने जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव

0: वाचून आणते, ती पुरेसे दिसावी.
1: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे. खंबीरपणे उभा राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचं आहे. आता
1: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ, शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.

मन की बात। भारताचे पंतप्रधान माननीय श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद, त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

डौलत हो कहा नता रंगीता ढंग वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग हर घडी ननक रानवा हर घडी ननक रानवा दो हो जावा झाकुनी फेकी नजरेची बरसे मला हो म्हणता

आलाल डाळिंबी शालू पदर जर तारी ही हिरवी हिरवी तोळी तंग भरदारी नक पाहून हाळून असे पाहू निहाळून असे पडाल तुम्ही कसे जणू मी नागिन झाडावरचे मला हो म्हणत

रंगल्या रात्री अशा या चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो कार्यक्रमात आता सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. चौकट राजा या चित्रपटातल्या गीताला संगीत आहे आनंद मोरक यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

चौकट राजा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत होतं आनंद मोडक यांचं आणि गायलं होतं आशा भोसले यांनी. श्रोतेहो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: ती होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता
1: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरे सतीच आहे.
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
3: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। 11 वाजलेत, श्रोते हो ऐकूया कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल च्या आजच्या भागात आपण अशा एका संगीतकाराची गीतं ऐकणार आहोत ज्यांनी सुरांना केवळ चाल दिली नाही तर त्या सुरांना एक आत्मा दिला. संगीत जगतात ज्यांना किंग ऑफ गझल्स असं म्हटलं जातं ते म्हणजे संगीतकार मदन मोहन.

श्रोते हो, लता मंगेशकर स्वतःच म्हणायच्या की मदन मोहन यांच्या चाली गाणं जितकं कठीण तितकाच त्या गाण्यांमधून मिळणारा आनंद अलौकिक असतो. श्रोते हो, आज 25 जून संगीतकार मदन मोहन

यांचा जन्मदिवस आहे. आजच्या गाता रहे मेरा दिलच्या भागात आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या अवीट गाण्यांपैकी काही गाण्यांचा आनंद घेणार आहोत. श्रोतेहो, मदन मोहन यांचा जन्म 25 जून 1924 साली बगदाद इथं झाला होता. त्यांचं पूर्ण नाव मदन मोहन कोहली असं होतं. लहानपणापासूनच त्यांना संगीताची खूप आवड होती. श्रोतेहो, त्यांचं आणि आकाशवाणीचं घट्ट नातं होतं बरं. लहानपणी बालकलाकार म्हणून त्यांचं आकाशवाणीवर ध्वनिमुद्रण झालं होतं आणि पुढं ऑल इंडिया रेडिओ लखनऊ इथं त्यांनी कार्यक्रम सहाय्यक म्हणून काही काळ काम केलं होतं. त्याच दरम्यान आकाशवाणीसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी काही गाणी पण केली होती. या दरम्यान उस्ताद फैयाज खा, उस्ताद अली अकबर खा, बेगम अख्तर, तलत महमूद यासारख्या कलाकारांशी त्यांची ओळख झाली होती. पुढं आकाशवाणी दिल्ली इथंही त्यांनी काही काळ काम केलं होतं. त्यांची चित्रपट संगीत क्षेत्रात सुरुवात ही गायक म्हणून झाली होती. शहीद या चित्रपटात संगीतकार गुलाम हैदर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी लता मंगेशकरांसोबत एक गाणं गायलं होतं. ते गाणं काही कारणानं चित्रपटाचा भाग होऊ शकलं नाही. 1950 आंखे या चित्रपटातून त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली होती. श्रोतेहो, आता आपण दस्तक या चित्रपटातलं गीत ऐकणार आहोत. या चित्रपटासाठी मदन मोहन यांना सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

श्रोते हो, इतकी तरल गीतं देणारा संगीतकार प्रत्यक्ष युद्धभूमीवरही देशसेवा करून आलेला होता. मदन मोहन यांनी साधारण 2 वर्ष सेनेत द्वितीय लेफ्टनंट म्हणून पण कार्य केलं होतं. श्रोते हो, मदन मोहन यांचं संगीत म्हणजे फक्त संथ किंवा गझल अंगाची गाणी असंच नव्हतं, तर नखरेल, उत्साहवर्धक, जोशपूर्ण गाणीही तितकीच दर्जेदार होती. त्यांचं करचले हम फिदा यासारखं अंगावर रोमांच उभं करणारं देशभक्तीपर गाणं असो, किंवा मनमौजीमधलं जरूरत है जरूरत है यासारखं खट्याळ गाणं असो, ए दिल मुझे बता दे यासारखं गाणं असो, किंवा मग तुम जो मिल गए हो यासारखं पाश्चात्य संगीताचा बाज असलेलं गाणं असो, मेरा साया साथ होगा, मैं तो तुम संग, मिलो ना तुम तो, ये दुनिया ये महफिल, नैना बरसे, रुके रुके से कदम, दिल ढूंढता है होके मजबूर, जरा सी आहट, बैया ना धरो, रस्मे उल्फत, नैनों में बदरा एक ना अनेक. त्यांच्या संगीताचा पट हा बहुरंगी वैविध्यपूर्ण गाण्यांनी नटलेला होता. सुमारे 97 चित्रपटांमधून 700 अधिक वैविध्यपूर्ण आणि अवीट गोडीची गाणी त्यांनी आपल्यासारख्या रसिकांना दिली. त्यांच्या प्रतिभेची हीच खरी ताकद होती. ऐकूया असंच एक नखरेल गीत.

0: श्रोते हो, संगीत इतकं ताजंतवानं की आपल्याला अजून पण हे गाणं आवडतंच, पण आजच्या काळातल्या संगीतकारांना त्या संगीताच्या आसपास आपलं संगीत गुंफायचा मोह आवरला नाही. रिकी और रानी की प्रेम कहाणीमधलं वॉट झुमका हे गाणं ऐकलंय ना? संगीतकाराचं श्रेष्ठत्व याहून वेगळं काय? श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.
1: ती होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
2: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं, माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सतीच आहे.
1: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
3: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे. खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचं आहे. आता
1: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.

मन की बात। भारताचे पंतप्रधान माननीय श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद, त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

हे गीत होतं हीर रांझा या चित्रपटातलं, कैफी आझमी यांचं. श्रोते हो, हे गाणं ऐकायला जितकं छान वाटतं तितकीच त्याची सुरावट क्लिष्ट आहे. मदन मोहन यांनी शास्त्रीय संगीताचा बाज असलेली अनेक गाणी दिली, एकाहून एक सरस अशा तरल गझल दिल्या, आणि त्याचबरोबर पाश्चात्य संगीताचा बाज असलेली गाणी सुद्धा केली. ऐकूया अशाच बाजाचं हे गीत.

श्रोतेहो, सूर लाभले जयाला त्याला मरण कशाचे, या उक्तीप्रमाणेच मदन मोहन यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी आलेल्या वीर जारा या चित्रपटातही संगीतकार म्हणून मदन मोहन यांचंच नाव आलं. त्यामागं किस्सा असा आहे की मदन मोहन यांचे पुत्र संजीव कोहली यांनी मदन मोहन यांच्या अनेक अप्रकाशित चाली जतन करून ठेवल्या होत्या. त्यातल्या काही चाली घेऊन ते यश चोप्रा यांच्याकडे गेले होते. तेव्हा त्यातल्या चाली यश चोप्रा यांना इतक्या आवडल्या की त्यांनी आपला पुढचा चित्रपट वीर झारा यामध्ये त्या चालींचा वापर करून गाणी केली. त्याहून पुढची गोष्ट म्हणजे या चालींसाठी त्यावर्षीचा आयफाचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कारही मदन मोहन यांनाच जाहीर झाला. ऐकूया त्याच चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, या चित्रपटासाठी सुद्धा लता मंगेशकर यांनीच मदन मोहन यांची चाल गायली. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत म्हटलं की जी दोन गाणी सगळ्यांच्याच आवडत्या गाण्यांच्या यादीत हमखास येतातच, ती म्हणजे आपकी नजरोंने समझा आणि लग जा गले. दहातल्या 9 जणांची ही आवडती गाणी असतातच. श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, भारतीय पोस्ट खात्यानं 2013 साली सिनेमाच्या 100 वर्षपूर्तीनिमित्त मदन मोहन यांच्या नावे स्टॅम्प सुद्धा जारी केला होता. पोस्टाच्या स्टॅम्पवर त्यांची छबी असणं ही त्यांच्यातल्या कलाकाराला मिळालेली मानवंदनाच ठरते, नाही का? ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे सगळ्यांच्याच आवडीचं गीत.

श्रुतिः विरह प्रेम आर्तता उत्कटता आपल्या सुरांमध्ये गुंफण्याची त्यांच्याकडे एक अद्भुत कला होती. ती गुंफण इतकी प्रभावी होती की त्यांची सगळीच गाणी आजही थेट आपल्या काळजाला भिडतात, नाही का? संगीतकार मदन मोहन यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून त्यांना अभिवादन करते आणि आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करते.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 11:40 झालेली आहेत.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात नाद हो महानोर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. आता आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. मैत्रिणींनो, जगातील जवळपास 90% व्यापार हा समुद्री मार्गाने चालतो, ज्यामध्ये अन्नधान्य, औषधं, इंधन आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश होत असतो. हे आपलं काम नाविक अथक प्रयत्नांनी पूर्ण करतात. आपलं कुटुंब आणि घरापासून अनेक महिने हे नाविक लोक दूर राहतात. समुद्रातील खराब हवामान, समुद्री चाच्यांचा धोका, सागरातील बदलती कठीण परिस्थिती या सर्वांचा अत्यंत धैर्यानं सामना करत ते आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावत असतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक व्यापारामध्ये या नाविकांचं योगदान फार मोठं आहे. नाविकांच्या या अभूतपूर्व कार्याचा गौरव करण्याच्या आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आज म्हणजे 25 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नाविक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खलाशी आणि खलाशांचे हक्क, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर विविध चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. चला तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमातून आपणही सर्वजण या नाविकांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूयात आणि त्यांच्या समर्पणाचा गौरवही करूयात.

मात आपण वळूया आपल्या मालिकांकडं. मैत्रिणींनो, कुठल्याही भाषेत आणि संभाषणात संवादाला खूप महत्वाचं स्थान आहे. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण होय. संवाद हा मानवी नात्यांचा पायाच आहे. तसंच तो प्रत्येक नात्याचा प्राणवायू देखील मानला जातो. चांगल्या संवादामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते. मतभेद आणि गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये विश्वास निर्माण होतो. संवादामुळेच व्यक्ती आपलं सुखदुःख इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे मन हलकं होऊन त्याचा एकटेपणाही दूर होतो. हो ना? चला तर आज याच विषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात आमच्या हितगुज या मालिकेतून. डॉक्टर सरिता मोडक यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी आणि विषय आहे लेट्स टॉक, चला बोलूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या हितगुज या मालिकेमध्ये आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे लेट्स टॉक. चला बोलूया. असं म्हणतात ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. एका घरात राहत असताना कितीतरी नाती आपण जपत असतो, पण त्या नात्यांमध्ये जर प्रेम आणि जिव्हाळाच नसेल तर ती नाती सुद्धा कोरडी वाटायला लागतात. सगळ्यांमध्ये माणसाला कुठेतरी एकटं वाटायला लागतं. मग हे प्रेम आणि हा जिव्हाळा कसा टिकून राहील, तर तो एकमेकांबरोबरच्या संवादानं, एकमेकांशी गोष्टी वाटून घेतल्यानं, चर्चा केल्यानं. पण आज आपण बघतोय की कलह होतात आहे, शेवटी गोष्ट जाते ती घटस्फोटापर्यंत, आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत, आणि कित्येक वर्ष या वादामध्ये दोन्ही कुटुंब मात्र होरपळल्या जातात. तर यावर उपाय म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, सरकारने एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे, लेट्स टॉक चला बोलूया हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सरिता मोडक यांना, ज्या एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. शिवाय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये एक वक्ता म्हणून गेली बरीच वर्ष त्या काम करतात आहे. तर डॉक्टर सरिता मोडक, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सरिता ताई. हल्ली आपण बघतो की कुटुंबात संवादापेक्षा वाद वाढलेला दिसतोय.
1: खरं आहे.
0: आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. यासाठी लेट्स टॉक आणि चला बोलूया हे कसं काम करतं?
1: अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही. 2018 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याची सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. आणि एकदा तो वाद वकिलापर्यंत गेला किंवा मी असं म्हणेन की लीगल लेवलवर गेला, तर मग ते वर्षोनवर्ष प्रकरण खदखदत राहतं आणि सॉल्युशन निघत नाही. पण तोपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तर कुठेतरी या घटस्फोटाच्या प्रमाणाला किंवा नवरा बायको किंवा कुटुंबातील वाद हे कमी करायला काहीतरी करावला हवं असं म्हणून चला बोलूया हे एक सेल आहे जे गव्हर्नमेंटने सुरू केलं आहे. आणि हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट किंवा जिल्हा आणि सत्र न्यायालय प्राधिकरण याच्या अंडर हे काम करतं. आणि याच्यामध्ये समुपदेशक तुम्हाला मदत करतो की हा वाद कसा मिटवता येईल आणि याच्यातून बाहेर निघून पुन्हा एक आनंदी जीवन कसं जगता येईल.
0: खरंच, कारण कौटुंबिक वाद हे कुठल्याही प्रकारे असू शकतात ना, म्हणजे पती पत्नी मध्ये असू शकतात,
1: भावा भावांमध्ये असू शकतात, बहीण भावांमध्ये असू शकतात, पती पत्नी, सासू आणि सून हे तर मी सांगायलाच नको. तर असे अनेक प्रकारचे वाद असू शकतात. तर इथे समुपदेशक तुम्हाला या वादातून एक चांगला मार्ग म्हणजे निघायचा मार्ग दर्शवतो. याचे खूप मदत होते आणि एक वेगळा दृष्टिकोन पण त्या कुटुंबातील व्यक्तींना दिसू शकतो. समुपदेशकाच्या समुपदेशनाने एक नवा दृष्टिकोन कुटुंबातील व्यक्तींना समुपदेशक देऊ शकतो.

0: खरंच आहे. सरिताताई, आपण एक समुपदेशक आहात, तर जेव्हा कौटुंबिक वाद शिगेला पोहोचतो तेव्हा लोक तुमच्याकडे कशी येतात आणि कोणत्या प्रकारची लोक येत असतात?
1: जास्त करून वैवाहिक किंवा कौटुंबिक कलहाचे लोक जे असतात, जे त्याच्यातून जात असतात, ते आमच्याकडे येतात. सगळ्यात पहिले ते प्रकरण आधी भरोसा सेलमध्ये जातं किंवा महिला मंडळात जातं आणि मग तिथून आमच्याकडे त्यांना पाठवलं जातं.
0: अच्छा.
1: तर इथे सगळ्या प्रकारचे लोक येतात, म्हणजे 6 महिने लग्नाला झालेले आहे, 2 महिने लग्नाला झालेले कुटुंब किंवा कपल, किंवा 18-18 वर्ष सुद्धा लग्नाला झालेले असे कपल आमच्याकडे येतात, किंवा बहीण भावंडांमध्ये कलह सुरू आहे तर ते लोक पण आमच्याकडे येतात. म्हणजे सर्व प्रकारचे कौटुंबिक जे वाद आहे ते सर्व लोक आमच्याकडे येतात.
0: अच्छा. जेव्हा कौटुंबिक वादातून निर्माण होणारी जी ही भांडणं आहेत, जी पती पत्नी आहे किंवा सासूसून आहे किंवा भाऊ भाऊ असतात, तर काय कारण असू शकतात म्हणजे तुमच्या अनुभवानुसार?
1: हो, हा खूप छान प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसारच मी सांगेन की वादा करता कधीच एक कारण नसतं आणि प्रत्येक कपलमध्ये कारण वेगवेगळं असतं. पण मी जास्तीत जास्त जे पाहिलंय ते आजकाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये लग्नानंतरच्या त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या झालेल्या आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तर लव्ह असेपर्यंत ते ठीक चालतं आणि मग मॅरेज झालं की कुठे बिनसतं कोणास्तव, तर त्यांच्या एक तर अपेक्षांमध्ये बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली आजकाल आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण त्यांच्या लग्नानंतरच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि याची चर्चा बहुतेक आजकाल ओपनली होते की विवाह बाह्य ज्याला अफेअर्स आपण म्हणतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ते एक कारण आहे. दुसरं व्यसन हे एक मोठं कारण आहे आजकाल. म्हणजे मुलींना मी पाहिलंय माझ्या अनुभवाने, त्यांना जॉईंट फॅमिलीत अजिबात राहायचं नसतं. जरी त्यांना त्याचे फायदे दिसत असले तरी त्यांना किती कमी पगार असेल नवऱ्याचा तरी पण त्यांना स्वतंत्रच राहायचं आहे जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना, आणि तिथूनच पुन्हा वादाला सुरुवात होते. तर ही अशी अनेक कारणं. आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे कधी कधी मानसिक विकृती हे पण एक या वादाचं कारण असतं. कधी कधी त्या व्यक्तीला डिप्रेशन असतं किंवा अजून इतर प्रकारच्या मानसिक विकृतीने जर जी ग्रस्त असेल तर ते एक कारण या वादाचं पण असू शकतं.
0: खरंच. बरं, मग जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे येतात तेव्हा तुमची पद्धत काय असते म्हणजे त्यांना समजवण्याची किंवा त्यांचा वाद सोडवण्याची?
1: आम्ही काय करतो की आमचं एक प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते.
0: हा?
1: की आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो ज्याच्यात त्यांचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो. आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं आधार कार्ड घेतो आणि प्रकरणात समाविष्ट, म्हणजे समजा जर एक मुलगी आली असेल तर प्रकरणात समाविष्ट हा तिचा नवरा किंवा जो कोणी कौटुंबिक मेंबर असेल तो होतो समाविष्ट प्रकरणातील व्यक्ती. आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेतो आणि हा फॉर्म आम्ही भरून घेतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर मुलगी आली असेल किंवा जर स्त्री आली असेल तिची माहिती तिच्याकडनं घेतो की तिचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं बाळ किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे, हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो. आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जातं.
1: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे गमतीची मला इथे सांगायला आवडेल की ती पूर्णच माहिती काही विश्वसनीय असते असं नाही. आणि म्हणून त्याच्याकरता काय करतो की जर मुलगी आली असेल किंवा स्त्री आली असेल तर आम्ही तिच्या पार्टनरला बोलवतो, फोन करून बोलवतो, आम्ही डेट देतो. कारण आम्हाला त्याची पण बाजू ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिची तर बाजू आम्ही ऐकली आहे, नुसती ऐकली आहे, पण ती व्हेरीफाय करणं पण तितकंच गरजेचं असतं की खरंच दोष कोणाचा आहे आणि कशामुळे हे वाद होतात आहे एक्झॅक्टली हे समजायला आम्हाला दोन्ही बाजूंच्या कडनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या पार्टनरला पण बोलवतो. कधी कधी तर आम्ही मुंबई होऊन वगैरे पण दुसऱ्या गावावरनं पण लोकांना बोलवतात आणि लोक येतात. आजकाल खूप कोऑपरेट करतात आणि कुठेतरी मनातून सगळ्यांनाच इच्छा असते की हा वाद मिटावा.
0: खरंच आहे. कारण त्यात दोन कुटुंबाचं नुकसान
1: असतं. आणि नुसतं कुटुंबाचं नाही, जर हे वैवाहिक वाद असेल तर त्याच्यात लहान मुलं फार होळपडली जातात. कारण त्यांचं भावनिक विश्व इतकं कोमल असतं की ते सारखं आई वडिलांना भांडताना जेव्हा पाहतात तेव्हा ते अक्षरशः म्हणजे भावनिकरित्या खूप डिस्टर्ब होऊन

0: शकतात आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून कपलपैकी दोघही जण इच्छुक असतातच की हा वाद मिटला पाहिजे, म्हणून ते येतात, कोऑपरेट करतात आम्हाला, दुसरा पार्टनर पण येतो.
1: अच्छा सरिता, ते लेट्स टॉक म्हणजे चला बोलूया या प्रोसिजरचा त्या पती पत्नीला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होतो. आता तुम्ही जसं पद्धत सांगितली आणि ते येतात हे पण सांगितलं की त्यांना वाटतं की आपला वाद हा कुठेतरी मिटावा.
0: बरोबर,
1: तर त्या दृष्टीने ते पण थोडे प्रयत्नशील असतातच, पण चला बोलूया हे कसं काम करतं, त्याचा कसा फायदा होतो त्यांना.
0: बिलकुल, ऍक्च्युली जेव्हा ते आम्हाला दोघं जण सांगतात तेव्हा ते सत्य खरं बाहेर येतं की कोणाचा खरंच याच्यामध्ये दोष आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगते की एक मुलगी आहे, तिचा नवरा ड्रायव्हर आहे, तो 12 तास गाडी चालवतो, तर घरी आल्यावर तो अक्षरशः गळून गेलेला असतो, कारण की कधी एसी कधी एसी बंद, म्हणजे एकंदर वातावरण पाहिलं तर तो थकलेला असतो. पण तिचं म्हणणं असतं की आपलं आत्ताच लग्न झालंय तर आपण तुम्ही मला फिरायला नेलं पाहिजे, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेलं पाहिजे, पण तो इतका थकलेला असतो. मग त्यांनी जर म्हटलं की आपण नंतर जाऊ तर हिचा पारा चढतो, कारण ती मुळात तापट आहे. तर एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इव्हन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय. तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे, तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तू कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं म्हटलं तर तिथेच सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडीशी पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे आणि मग कुठेतरी कलाकलानी घेतलं दोघांनाही आणि मग त्यालाही आम्ही समजवून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते, तर तू तिला कधीतरी ने, हवं तर थोडा वेळा करता नाही पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती, पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच
0: आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि सायकोलॉजी त्याला ह्युमन नेचर काय आहे आणि कशामुळे काय कॉज अँड इफेक्ट काय आहे हे त्याला खूप चांगलं कळतं. एवढंच नव्हे तर त्याच्याजवळ वेगळे स्किल्स असतात, म्हणजे त्याच्याजवळ पेशन्स असतो, त्याच्याजवळ इन्साइट असते, म्हणजे तो कशामुळे वाद होतोय हे डायनॅमिक्स त्या कपलमधले काय आहेत हे त्याला कळतं आणि मग तो त्या पद्धतीने. दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणाच्याही बद्दल एकदम जजमेंट तयार करत नाही, जे की सहज होऊन जातं, अरे ही तापट आहे म्हणजे हिच्याचमुळे सगळा प्रॉब्लेम आहे असं आम्ही करणार नाही. आम्ही हो आम्ही समजून घेऊ की हे तापट आहे, पण आता हिचा तापटपणा घालवायला आपण काय करू शकतो हे आम्ही करू.
1: तर
0: हा फरक आहे समुपदेशक.
1: म्हणजे जर असे कौटुंबिक वाद असतील किंवा असं जर आता कुठे वाटत असेल की हा वाद सुटणार नाही, समुपदेशक हा एक चांगला पर्याय असू शकतो ना.
0: अगदी, कारण की तो त्या पूर्ण परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने बघतो, तो कोणालाच ब्लेम करत नाही किंवा तो राईट ऑफ कोणालाच करत नाही की हा व्यक्ती असा आहे म्हणजे हा अगदीच याच्याचमुळे सगळे असं नाही करत. तो नॉन जजमेंटलही असतो आणि पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन समजून घेऊन मग तो दोघांनाही समजवतो, एकालाच नाही तर दोघांनाही समज. समुपदेशकाकडे जायचे फायदे खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा अवेअरनेस फॉर्च्युनेटली खूप कपल्स मध्ये वाढलाय आणि ते स्वतःहून समुपदेशकाकडे अगदी यंग कपल्स पण येतात आणि ते सांगतात की मॅडम आमचा वाद खूपच वाढतोय आणि तो आम्ही ऍडजस्ट नाही करू शकत आहे, तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि बरेचदा हे खूप सक्सेसफुल पण होतं.
1: अच्छा, तर सरितताई आपण आपली ही मुलाखत अशी सुरू ठेवूया, पण त्याआधी आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं तुमच्या आवडीचं गीत ऐकूया. कुठलं गाणं ऐकायला आवडेल
0: मला?

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तर हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची लेट्स टॉक याविषयी आपण मुलाखत ऐकत आहात. तर सरिता ते, तुमच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक केसेस हाताळल्या आहेत, तर अशा काही केसेस आहेत का की ज्या सक्सेसफुल आहेत, तर काय सांगा?
1: मला सांगायला जरूर आवडेल. दुसऱ्या गावचे ते कपल होतं आणि त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं.
0: हा.
1: आणि तो फूल विकणारा होता. त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोटा छोटा म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोड्याशा गोष्टीने तिच्या सासूशी वाद होत असेल. आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण टापायचं. नवराही चिळून जायचा. त्याला कळायचं नाही की मी बायकोची बाजू घेऊ की आईची बाजू घेऊ, पण त्याला दोन्ही प्रिय होत्या. मग आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं की त्या काही झालं तरी घरातल्या मोठ्या आहे आणि इतके वर्ष त्यांनी हे कुटुंब घेतलेला आहे आणि त्याचा सांभाळ केलेला आहे, तर तू पण थोडे दिवस त्यांच्या मनासारखं वाघ आणि तुला शेवटी सुख तुझंच आहे याच्यामध्ये. त्यांच्यापेक्षाही तुझा नवीन नवीन संसार आहे आणि मोठेपणा तुझ्या नवऱ्याचा आहे की त्यांनी तुझ्या मुलाला एक्सेप्ट केलेलं आहे, हे तुझं दुसरं लग्न आहे आणि तू थोडस त्यांचं ऐकशील, त्यांच्या मनासारखं घेशील तर तू त्यांची प्रिय होऊन जाशील असं तिला आम्ही 3 सेशन घेतले. आणि मग तिला हळूहळू खरंच पटलं की आपण असं केलं तर आपण त्यांचं मन जर जिंकलं तर आपले वाद त्यांच्याशी होणार नाही. नवऱ्याशी तिचे वाद होत नव्हते, पण सासूची खूप वाद होते. कारण की त्या सासूची पद्धत होती एक पद्धतीने काम करायची आणि हिची पद्धत वेगळी. आणि त्यांची अपेक्षा होती की हिने माझ्या पद्धतीने करावं आणि हिला वाटत होतं की मी माझ्या पद्धतीने करावं. म्हणजे गोष्ट अगदी छोटीशीच होती, पण त्याच्यातून कलह निर्माण होऊन मग ती गोष्ट नवऱ्यापर्यंत जाऊन आणि तो चिडून आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले होते की नाही आम्हाला आता नाहीच राहायचं एकमेकांबरोबर. इथपर्यंत वेळ गेली होती, पण 3 सेशन मध्ये समजावून सांगितलं आम्ही तिला आणि त्याच्यानंतर मग तिला ते सगळं खरंच पटलं. आणि आम्ही काय करतो की जेव्हा असं ते एकत्र पुन्हा राहायला लागले मग मुली लगेच आपल्या माहेरी जातात, पण त्याला आम्ही सांगितलं की तू आत्ताच्या आत्ताच हिला इथून घरी ने. आणि त्यांनी घरी नेलं आणि आम्ही मग रिव्ह्यूला बोलवतो 1 महिना झाल्यानंतर की त्यांचं कसं चालू आहे बा, हे पण आम्हाला बघायचं असतं. कारण की नुसतं आमच्या समोर सक्सेसफुल झालं असं नाही, तर 1 महिन्यानंतर पण आम्ही त्यांना पुन्हा बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो की पुन्हा त्यांचं कसं चाललंय. जर काही समस्या अजून दुसरी असेल तर आम्ही त्याच्याही करता मग पुन्हा समुपदेशन करतो. असं करता करता त्यांच्या दोघांमध्ये पण मॅच्युरिटी वाढते आणि आपोआपच मग ऍडजस्टमेंट चांगली त्यांची इम्प्रूव्ह होते.
0: खरंच आहे सरिता ताई, चला बोलूया या प्रोसिजरचा आपण वापर करूनही जर ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नसतील किंवा त्यांच्यातले वाद जर मिटत नसतील तर

0: काय प्रोसिजर आहे मग?
1: खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही, कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नसेल. ऍक्च्युली बरेचदा असं होतं की जे पती पत्नी आमच्याकडे येतात किंवा कुटुंबातील लोक येतात, त्यांचे वाद इतके चिघळून आणि इतक्या जास्त प्रमाणात वाढलेले असतात की त्यांना काही केल्या कॉम्प्रोमाइज करायचाच नसतो. म्हणजे 3 सेशन जरी तुम्ही समुपदेशन केलं, समजवलं, तरी ते अगदी ठाम असतात. अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना सरकारी वकील अगदी कमी खर्चात किंवा फ्री मध्ये त्यांना सरकारी वकील मिळू शकतो. आणि ते काम जे वर्षोन वर्ष चालेल ते न चालता कमी वेळात यांचा प्रॉब्लेम तो वकील सॉल्व्ह करून देऊ शकतो, अशी प्रोव्हिजन केलेली आहे सरकारने.
2: अच्छा.
1: कारण की बरेच कुटुंब असे आहेत की ज्यांचा जो वकिलाकडे जाऊन फी द्यायला सुद्धा पैसा नसतो, तर मग त्यांनी काय करायचं, नुसतं भांडत राहायचं का? तर सरकारने ही पण प्रोव्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे ही केलेली आहे की त्या वकिला आम्हीच म्हणजे पाठवतो त्या वकिलाकडे. म्हणजे जो कोणी वकील असेल तर आम्ही डायरेक्ट करतो त्यांना की तुम्ही तिकडे जा आणि मदत मागा.
2: अच्छा. ही केस जी असते ही शेवटी डिवोर्सला जाते.
1: पण काही काही समस्या इतक्या थराला गेलेल्या असतात की तिथून मागे येणं अगदी अशक्य वाटतं. म्हणजे आणि दोघही जण अगदी फर्म असतात की नाही मला नाहीच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मुली तर म्हणतात की मला खावटी पण नको पण मला घटस्फोट हवाय.
2: अच्छा.
1: इथपर्यंत त्यांचा वाद गेलेले असतात आणि तिथे तुम्ही कितीही त्यांना समजवलं तरी ते म्हणजे ठरवूनच आलेले असतात की आता मला राहायचं नाही. कारण की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की डोमेस्टिक व्हायलेन्स खूप प्रमाण त्याचं वाढलेलं आहे. म्हणजे शिक्षित अशिक्षित सगळीचकडे त्याचं प्रमाण खूप आहे. तर जेव्हा डोमेस्टिक व्हायलेन्स आणि शिव्यागाळी किंवा अब्युज खूप जास्त प्रमाणात होतो, तर तेव्हा मग त्या स्त्रीला तिथे राहणं किंवा जर किंवा तिला खूपच जास्त सिव्हिअर असा कुठला मानसिक आजार असेल तर अशा वेळेस तर घटस्फोटाशिवाय काही पर्याय उरत नाही. आम्हाला म्हणजे सांगितलंय की जबरदस्ती तुम्ही करू नका, कारण पुन्हा त्यांची भांडणं झाली पुन्हा झाला तर ते हानिकारकच आहे.
2: बरोबर. शेवटी काय सांगणार कुटुंबात राहणाऱ्या आणि नवीन लग्न होणाऱ्या आपल्या मैत्रिणींना जाता जाता?
1: हो, नवीन लग्न झालेल्या मुली की त्यांना थोडे दिवस तर लागतीलच ऍडजस्ट करायला, आणि दोन व्यक्ती अगदी भिन्न आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याशी अडॅप्ट करणं त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की नवीन कुटुंबातल्या पद्धती असतात त्या वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या वेगळ्या असतात, आणि थोड्या अपेक्षा ज्या आहेत त्या अगदी रिअलिस्टिक ठेवल्या, पेशन्स ठेवला आणि थोडस सहनशक्ती ठेवली तर कदाचित हे वाद होणारच नाही किंवा होण्यापासून झाले तरी ते तुम्हाला लवकर सॉर्ट आउट करता येतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी थोडासा पेशन्स, टॉलरन्स आणि ऍडजस्ट करण्याची वृत्ती, आणि लग्न म्हटलं म्हणजे सॅक्रिफाईस तर हा आलाच, तो त्यांना कुठेतरी त्यांच्या घरी आईनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक हा स्किल्ड व्यक्ती आहे, तो स्पेशली क्वालिफाईड आहे या गोष्टी करता, आणि तो सर्व गोष्टी समजून पेशंटली आणि नॉन जजमेंटल राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यामुळे समुपदेशकाकडे जाणं केव्हाही फायद्याचंच राहील.
2: खरंच आहे. आणि घरातल्या लोकांशी बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं.
1: एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. कारण सगळे जे संबंध आहेत ते बनतात किंवा बिघडतात तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्नने. तर मी इथे मुद्दामून आर्जवून सांगेल की तुम्ही आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला. कारण की एखाद्या माणसाला जिंकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलने जिंकू शकता, किंवा त्याच्यात जर काही गडबड असेल तर तुमचे संबंध परमनंटली डॅमेज होऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन करताना कुठली आपण भाषा वापरतो, कुठले शब्द वापरतो, तीच गोष्ट आपण कुठल्या टोनमध्ये सांगतो, या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर याने आपले संबंध जास्त चांगले आणि हेल्दी, आपल्याला हेल्दीच हवे असतात तर ते हेल्दी होऊ शकत. अशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मला वाटतं बरेच वाद आपण टाळू शकतो.
2: खरंच. आणि एक आनंदी कुटुंब तयार होऊ शकतं.
1: आणि हो, एक आनंदी कुटुंब हा देशाचा आधारच आहे हे आपण सगळेच जण, एका समुदायाचा किंवा एका सोसायटीचा आधार आहे, पूर्ण संपूर्ण देशाचाच आधार आहे हे आपण सगळे जाणतोच.
2: खरंच. खूप छान. तर डॉक्टर सरिता मोडक, आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये तुम्ही लेट्स टॉक या विषयावर, चला बोलूया या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.

हितगुज या मालिके अंतर्गत लेट्स टॉक चला बोलूया याविषयी डॉक्टर सरिता मोडक यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो आता वनिता मंडळ कार्यक्रमात घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या आवाजातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या दुसऱ्या मालिकेकडं. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य म्हणजे अनेक कडूगोड आठवणींचा अमूल्य ठेवाच असतो. काही आठवणी या मनाला खूप हळव्या करणाऱ्या असतात, काही खूप आनंद देऊन जातात, तर काही आठवणी या सतत आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतात. अशा सुखदुःखांनी भरलेल्या आठवणींचा मौल्यवान खजिना म्हणजे आमची मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज काही स्त्रियांच्या आत्मचरित्राविषयीच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत सुरुची डबीर यांच्याकडून. चला तर ऐकूया.

नमस्कार. आज आपण आत्मचरित्रातून आत्मबोध हा विषय घेणार आहे. म्हणजे आत्मचरित्रातून आपण काय शिकावे बरे. आपण किती पुस्तकं वाचतो ना, पण त्यातून आपण काय घ्यायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही. पण मजा मात्र येते वाचताना. आणि आत्मचरित्र तो खूप काही शिकवून जातात. आत्मचरित्र म्हणजे काय तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनुभवलेल्या सुख दुःखांचा, यश अपयशांचा हा संघर्ष व्यक्तीने स्वतः केलेला आहे त्याचा हा आत्मीय वृत्तांत असतो. त्यातून केवळ एका व्यक्तीचे जीवन नव्हे तर त्या काळातील समाज, संस्कृती, नातेसंबंध याचंही दर्शन आपल्याला घडत असतं बरं. मग या आत्मचरित्रातून आपण काय शिकावं, कारण ते घडलेलं आहे, कुणाचं आयुष्य आहे ते, हेच मी आपल्याला इथे सांगणार आहे. मराठी स्त्री आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे ना, ती रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या आत्मचरित्रापासून सुरू होते. या ग्रंथाने स्त्रीच्या अनुभव विश्वाला प्रथमच शब्दबद्ध करून मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, अनुभवांनी ती समृद्ध होत गेली आणि एक दिवस तिच्या मनाला शब्द सापडतात. तिचा आवाज अनेकदा चार भिंतींमध्ये तडपलाच गेला, पण आत्मसन्मान जागृत झाल्यावर, लेखणी हातात आल्यावर तो आवाज काळाच्या कराल भिंतींनाही भेदून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. तिच्या जीवनाचा संघर्ष याचे प्रतिबिंब आत्मचरित्रातून उमटते. अशाच काही गाजलेल्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या आत्मचरित्रांचा आज आपण बोध करून घेणार आहोत. साधनाताई आमटे यांचे संविधा हे आत्मचरित्र.

चरित्र अत्यंत दुर्मिळ समाजसेवी दाम्पत्याचा अप्रतिम सुंदर पण अडचणींवर मात करत होणारा प्रवास आहे. साधनाताई आणि बाबा आमटे यांनी खूप दारिद्र्याची चटकी सोसलेत हो. कोणापुढे हात पसरायचा नाही अशी वृत्ती असल्यामुळे मिळेल त्यात समाधान मानायचे असे त्यांनी दिवस काढले. समाजसेवेचे व्रत स्वीकारताना त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार कधी केलाच नाही. त्यांच्या मुलांबद्दल आपण ऐकून तेव्हा आपलं मन फार हळवं होतं हो. मुलांचे हाल बघून अनेकदा त्यांचे मन साधनाताईंचे मन व्याकुळ होत असे. त्या म्हणायच्या की साधा बिस्किटचं पुडा सुद्धाही आम्ही त्यांना घेऊन देऊ शकत नव्हतो. साधनाताईंनी सांगितलेला ह्याच आत्मचरित्रातील एक विशेष असा प्रसंग आहे, हृदयस्पर्शी आहे. बाबांनी उपचार केलेला पहिला कुष्ठरुग्ण म्हणजे शंकर ठाकरे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या शेजारी राहत होते. एकदा त्यांच्या पत्नीने केलेला तुरीच्या डाळीचा पदार्थ मुलांनी कधी पाहिलाच नव्हता, कारण मुगाच्या डाळीशिवाय कुठली डाळ असते हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि अख्खा संपवून टाकला. साधनाताईंना त्यांना रागवणे जमलेच नाही, कारण काय रागवणार नाही या बालगोपालांना, लहान वय ते, आपणच तर त्यांना पुरेसं देऊ शकत नाही ही भावना त्यांच्या मनात आली. साधनाताईंच्या आत्मचरित्रातून एक महत्वाचा जीवन मूल्याचा संदेश मिळतो. म्हणजे असं की आपण स्वतः पुरतो मी माझं कुटुंब असं न राहता वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीच्या उदात्त तत्वाप्रमाणे जगायला हवं हे त्या शिकवतात बरं. रमाबाई रानडे आणि साधनाताई आमटे या दोघींच्याही आत्मचरित्रातून पतीविषयीचा आदर प्रेम त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा अगदी प्रखरशाने जाणवते. आहे काय आत्मचरित्र? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा आलेला अनुभव शब्दबद्ध करणं आहे. कारण नंतरच्या काळामध्ये स्त्रीला होणारा त्रास यातना याचे प्रतिबिंब उमटायला लागले. त्याला कारणे असे होते की पूर्वी होणारा त्रास स्त्रिया कधी बोलून दाखवत नसत, त्यांना तो सहनच करायचा हेच शिकल्या होत्या. पण आत्मभान आल्यावर स्वतःच्या हक्काची जाणीव झाल्यावर मात्र त्या बोलायला लागल्या. रमाबाई रानडेंच्या जीवनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे स्थान पतीचे नव्हते केवळ, ते मार्गदर्शक शिक्षक गुरु होते. किती लहान होत्या ना रमाबाई जेव्हा

अगदी चिमुरडी पोर, पण त्यांचं जीवन घडवलं ते त्यांच्या पतीने. त्यांना शिक्षण दिलं, घरातला विरोध पत्करून, सगळ्या स्त्रियांचा विरोध होता, तिने शिकू नये म्हणून काय काय त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय ना, आपण अतिशय भावविभोर होतो. साधनाताईंबद्दलही आपल्याला तेच दिसतं ना, पती पत्नींमध्ये कसा आदर असावा हे तर शिकायला हवं ना आपण, कसा विश्वास असावा, कसं समर्पण असावं बरं, याचं सुंदर दर्शन आपल्याला या दोघींच्याही आत्मचरित्रातून मिळतं आणि मन अगदी सुखावून जातं. हे आत्मचरित्र केवळ भूतकाळाचे दर्शन नाही आहे, तर वाचकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देतात. आपले जीवन फक्त स्वतःपुरते न राहता विश्वाचे व्हा. आणखीन एक आत्मचरित्र खूप महत्वाचं, सिंधुताई सपकाळ यांना मात्र पतीचा प्रचंड त्रास झाला, समाजाचा त्रास झाला. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण अतिशय भावविभोर होतो, चटके बसतात हो मनाला. पण या स्त्रीनं आपल्या लेकीला घेऊन स्मशानात वास्तव्य करावं, तिथल्या मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करावा, आणि अशी स्त्री समाजाला हातात मशाल घेऊन मार्गदर्शन करते, इतकं सुंदर वाक्य आहे ना त्यांचं. मी जे भोगले हे दुसऱ्या कोणालाही भोगावे लागू नये, हा विचार किती उदात्त आहे ना. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची

स्त्रियांची आत्मचरित्र ही जीवनकथा नाही बरं केवळ, त्यांची जिद्द आणि जीवन मूल्य जपासत संवेदनशीलता सजग जबाबदारी मानत जबाबदारीचा स्वीकार करत माणूस बनवण्याचा हा प्रवास आहे. आणखीन एक आत्मचरित्र ते म्हणजे रजनी ते रजिया. या आत्मचरित्रात रजिया यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे. वाचनावर बंधने असतानाही त्यांनी चोरून पुस्तके वाचली, पतीने मासिकांचे अंक फाडले. त्या म्हणतात, अहो पण विचार फाडून टाकता येत नाही ना. एका वाक्यात त्यांची जिद्द स्वाभिमान वैचारिक निष्ठा समावलेली आहे. त्या म्हणाल्या, मी माझा संसार पूर्ण करीन, मी ठरवलं आहे ना, मी निर्णय घेतला आहे ना, तो चूक असो का बरोबर, तो माझा आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये अडगाव हे गाव आहे. गावाच्या नावामागे आख्यायिका सांगताना त्यांनी समाजातील लिंगभेदावरही बोट ठेवलंय आणि म्हणतात, इथे मुली अडते, मुलींचा संसार अडतो या गावातल्या, म्हणून अडगाव आहे. मग त्या म्हणतात की पुरुषांचा नाही अडत का, मुलांचा अडत नाही. आणि तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध किंवा ह्या विचाराविरुद्ध की मुलींना असं समजावं की त्यांचा संसार अडतो हे त्यांना कधी पटलं नाही आणि ते त्यांनी त्याचा विरोध तेव्हाही केला होता लहान वयातच. गरिबी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आई वडील शिंपी काम करायचे, एका पायाने अधोती बरं आहे तरी सुद्धा मशीन चालवत होती. लहानगी रजनी तिला कामात मदत करत होती. तिचं लहानपण अगदी प्रचंड हालअपेष्टात गेलंय पण प्रेम खूप होतो. प्रेम असलं ना की माणूस सगळं सहन करतो. लग्न झाल्यावर मात्र ते तिला कधीच मिळालं नाही. तरुण वयात एका तरुणाच्या प्रेमात पडते. 10वी नंतर डीएड करून तिने शिक्षिकेची नोकरीही स्वीकारली होती बरं. आता आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवावे अशी स्वप्न पण रंगवली असतील. जेव्हा मागे वळून ती बघते ना तेव्हा तिला आपल्या या निर्णयाची अतिशय खंत वाटते. ज्या आईने निस्सीम प्रेम दिले तिचा विश्वास तोडून आपण असे का वागलो, हा प्रश्न तिला छळत होता सतत. आणि आपण यातून काहीतरी शिकायला हवं की नाही, हा आत्मपरीक्षणाचा प्रामाणिकपणाचा भाग या आत्मचरित्रात मला खूप भावला. खूप धडे मिळतात हो वाचकाला या आत्मचरित्रातून. जीवनामधील कोणतेही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घ्यावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपले हित चिंतणाऱ्या माणसांचा विश्वास जपावा. क्षणिक आकर्षण किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय कधी संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. रजिया यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. आणि त्यांनी अतिशय हानपिष्ट सहन केल्या पण समाजासाठी काही केलं. मला ह्या आत्मचरित्रातून हे फार आवडतं. या सगळ्या स्त्रिया ज्या आहे ना त्या स्वतःचे प्रश्न सोडवत नाही बसल्या, त्या सोडवता सोडवता इतरांना मदत करत गेल्या. ही खरी वसुदैव कुटुंबकाची बाब आहे. जेलमधल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवले, पुरुषांचे प्रश्न सोडवले, किन्नर समाजासाठी किती वर्ष त्यांनी काम केलं. विचार करा, ज्या घरामध्ये बाहेर निघण्याची मुभा नव्हती त्या घरात या स्त्रीने हे सगळं केलं आहे. स्त्रीने निर्णय कसा घ्यावा, आत्मभान कसे राखावे, प्रेमाचा झरा आटू न देता हे खूप महत्वाचं आहे. स्त्री म्हणजे प्रेमाने परिपूर्ण मन ईश्वराने दिलंय. आपल्याला जर नाही पटलंय तर आपल्याला निर्णय घेतला आला पाहिजे की ठीक आहे आता मी नाही राहू शकत इथे. आणि आपलं जरा नाही आटू द्यायचं हा प्रेमाचा, तो जपणं हे फार आजच्या काळात महत्वाचं झालंय. हे शिकावं आपण, हीच आत्मचरित्रांची शिकवण आहे असं मला वाटतं.

सुरुचीच्या शब्दातून या मालिके अंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आताच आपण ऐकलात. विषय होता आत्मचरित्रातून आत्मबोध. चला तर मैत्रिणींनो, आता घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे सुमधुर गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मैत्रिणींनो आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. परत भेटूया पुढल्या वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम गीत बहार.

हा खेळ सावल यांचा या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गाणं होतं. आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकार्यांनी गायलेलं.

अरे संसार संसार या सिनेमातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं गीत होतं. संगीतकार अनिल अरुण.

0: अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं बन्या बापू या सिनेमातलं मुरलीधर गोडी यांचं गीत होतं. संगीतकार ऋषिराज. गीत बाहेर कार्यक्रम आपण ऐकत होता. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र संभाजीनगरहून.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के. 32 जणांचा मृत्यू. 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जेएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राम

नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं. या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्ली मार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे. या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राम मोहन नायडू यावेळी म्हणाले. हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं.

मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघातप्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्यवाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमले

0: या त्रिसदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या सुमारे युमारी शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700 अधिक जण जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौख्य जाणवले मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्य पदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5 मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला तर रौनक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचा एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात लोण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज पाटील विजयी. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध उपक्रम आणि जिल्ह्यात मान्सूनचं आगमन. जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातल्या 367 पैकी 362 जणांनी मतदान केलं. जिल्ह्यात 98% अधिक मतदानाची नोंद झाली. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चा झाली. यात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेचं संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. एका चुकीमुळे संपूर्ण लातूर पॅटर्न बदनाम होऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. लातूर शहरात औद्योगिक वसाहतीतल्या ट्यूशन एरियावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संबंधित संस्था कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचं सांगत कोणत्याही व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देशमुख यांनी केलं. दरम्यान नीट प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरात जवळपास 3 मुक्कामी होतं. विद्यार्थी, पालक आणि काही क्लासेसच्या अनुषंगानं त्यांनी चौकशी केली. याच पार्श्वभूमीवर 21 रोजी घेण्यात आलेली नीट यूजी पुनर्परीक्षा लातूर जिल्ह्यात शांततेत पार पडली. जिल्ह्यातल्या 26 परीक्षा केंद्रांवर 14,687 विद्यार्थ्यांपैकी 13,672 विद्यार्थी उपस्थित राहिले. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या

0: वेगवेगळ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त होत आहे. चाकूर तालुक्यातल्या अलगरवाडी परिसरात लातूर नांदेड महामार्गावर कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. लातूर औसा मार्गावरील बुथोडा परिसरात क्रुझर वाहनाला पाठीमागून कारची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. तर अन्य एका अपघातात लातूर शहरातल्या सम्राट चौक परिसरात ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं असून वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध ठिकाणी योग कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम पार पडले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी योग हा निरोगी जीवनाचा आधार असल्याचं सांगत प्रत्येकानं दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असं आवाहन केलं. तर लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी शहरातल्या विविध चौकांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून योगाचा संदेश देत सलग 11व्या वर्षी हा उपक्रम राबवला. देवणे तालुक्यातल्या बोंबळी इथं बैल दगावल्यामुळे शेतीची कामं थांबू नयेत म्हणून वृद्ध पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झोंपल्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आला. या घटनेची प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर नव्या बैलाचीही व्यवस्था करण्यात आली असून आता शेतीची कामं पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं असून जळकोट तालुक्यात 22 जूनच्या रात्री ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक साठवण तलाव पाझर तलाव आणि नद्या पुन्हा जिवंत झाले आहेत. मात्र या पावसामुळे अनेक भागात शेतीचं नुकसान झालं, बांध फुटणं अशा घटनाही घडल्या. जळकोट शहरासह वांजरवाडा घोणसी कोळनूर माळ हिपरगा रावणकोळा पाटोदाखुर्द आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जंगमवाडी साठवण तलाव आणि हळदवाडवणा साठवण तलाव 80% भरले. कृषी विभागानं शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला देत 100 मिलीमीटर पर्यंत समाधानकारक पावसाची नोंद होईपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन केलं आहे. इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पळशी इथं आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन करत अंबाजोगाई लातूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प केली. तर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानासमोर झाडतोडीच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमनं झाडाची अंत्ययात्रा काढत अर्धनग्न आंदोलन केलं. अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत जवळपास 3.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडापूर इथं आयोजित धार्मिक कार्यक्रमातील देणगी निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तक कालची आजची ही मालिका. आजच्या भागामध्ये ऐकूया जवळ या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: लेखक म्हणून रत्नाकर मतकरींची ओळख वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यांचं लेखन खूप आहे, 100+ अधिक पुस्तकं होतील इतकं. जवळपास सगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळलेत. कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक समीक्षा, बालसाहित्य, नाटकं असं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी लिहिलंय. कथा साहित्यातली प्रमुख ओळख आहे ती त्यांनी लिहिलेल्या गूढकथांसाठी, आणि गूढकथांचे अनेक कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कादंबऱ्या मात्र त्यांनी तीनच लिहिल्या, जवळ, पानगळीचं झाड आणि ऍडम. जवळ ही त्यांची पहिली कादंबरी. जवळ त्यांनी माणूसच्या दिवाळी अंकासाठी लिहिली. त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी एक दिवा विजताना ही दीर्घ आणि एका सत्य घटनेवर आधारित गूढकथा लिहिली होती. त्याच प्रकारचं काहीतरी त्यांनी लिहावं अशी माणूसच्या संपादकांची, माजगावकरांची इच्छा होती, आणि मतकरीही त्या दृष्टीने विचार करत होते. जवळ मधली जी प्रमुख घटना आहे ती मुंबईच्या डोंबिवली या उपनगरात घडलेली आहे. तिच्याबद्दल मतकरींनी जेव्हा ऐकलं तेव्हा हे लेखन गूढकथेच्या पद्धतीचं होईल असं त्यांना वाटत होतं. घटनेची अधिक माहिती काढण्यासाठी ते सर्व संबंधित लोकांना भेटले. जसे ते लोकांशी बोलत गेले तसं त्यांना जाणवायला लागलं की हे एक सामाजिक वळणाचं कथन आहे. मध्यम वर्गातल्या एका कुटुंबाचं हे अस्सल चित्रण आहे, पण कादंबरी केवळ कौटुंबिक नाही, मध्यमवर्गीय मनोवृत्तीचं, त्यात आढळणाऱ्या विसंगतीचं आणि त्या विसंगतीसह आपण कसे जगतो याचं हे चित्र आहे. माणूस आपलं दुःख स्वतःच तयार करतो अशी जाणीव या कादंबरीतून पुढे येते. ही जाणीव या कादंबरीचं मर्म आहे. कादंबरीचं कथानक तसं गुंतागुंतीचं नाही, पण त्याची रचना फार इंटरेस्टिंग आहे. कथेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नयन ही एका कीर्तनकारांच्या घरातली गावात वाढलेली

0: मुलगी। तिचा पती प्रसाद जो डोंबिवलीतल्या एका मध्यमवर्गीय घरात राहतो आणि प्रसादची आई सिंधुताई एवढीच यातली मुख्य पात्र आहेत। सिंधुताईंनी कष्टाने आणि एकटीने प्रसादला मोठं केलंय, त्यामुळे त्याच्यावर आपला हक्क असल्याची त्यांची भावना आहे। कथेतला संघर्ष तिथून सुरू होतो आणि अनपेक्षित मार्गांनी पुढे जातो। कादंबरीच्या सुरुवातीला आपली भूमिका मांडताना मतकरींनी म्हटलंय की त्यातल्या पात्रांचं अतर्क वागणं, घटनांना वेगळ्याच पद्धतीने रिॲक्ट करणं शक्य होतं याचं कारणच ही खरी घडलेली गोष्ट आहे। जर त्यांनी ती केवळ कल्पनेतून लिहिली असती तर त्यातली पात्र अशा पद्धतीने वागलीच नसती आणि मग ती कथा वेगळीच झाली असती। कल्पना या तर्काचा आधार घेतात पण प्रत्यक्ष जग तर्कावर चालत नाही। साहित्य जसं संकेत पाळतं तसं वास्तव थोडीच पाळणार आहे। मतकरींनी मांडलेलं हे निरीक्षण या संपूर्ण कादंबरीला आकार देतं। कादंबरीची रचना थोडी ओरल हिस्ट्री सारखी आहे, म्हणजे या कथेच्या परिघात येणाऱ्या अनेक पात्रांच्या तोंडून ती सांगितली जाते। कीर्तनकार असलेल्या नयनच्या वडिलांच्या निवेदनापासून या रचनेला सुरुवात होते आणि तिचा भाऊ गुरु यातला अखेरचा निवेदक आहे। पण घटनांकडे पाहणाऱ्या नजरा सतत बदलत राहतात आणि त्या मांडणारे आवाजही। कॅलिडोस्कोप थोडा थोडा फिरवल्यावर चित्र जसं थोडं थोडं बदलतं तसं ही कादंबरी वाचताना वाटतं। या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या बोलण्यामुळे ती कथा तिघांची न राहता सगळ्या समाजाची बनते आणि आपण त्यातून दिसणाऱ्या वास्तवाकडे थक्क होऊन पाहत राहतो। ही कथनाची पद्धत हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे। लिहून झाल्यावर दीर्घकाळानेही ती समकालीन वाटत राहण्याचंही हेच कारण आहे।
1: जाऊ या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला, पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये। आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला। या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात। नमस्कार।

शेतकरी बंधूंनो नमस्कार. पेरणीपूर्व कापूस स्वच्छता मोहिमेमध्ये कापूस हंगाम संपल्यानंतर कपाशीची झाडे, रोगट आणि किडलेल्या फांद्या, पऱ्हाटी, पालापाचोळा गोळा करून जाळून नष्ट करावा. पिकांची फेरपालट करावी. उन्हाळ्यात खोलवर नांगरट आणि दोन कोळवण्या कराव्यात, म्हणजे जमिनीतील कीटकांच्या वेगवेगळ्या अवस्थांचं नियंत्रण केलं जाईल. शिफारस केलेल्या प्रतिकारक्षम वाणांची लागवड करावी. पेरणीच्या वेळी बीज प्रक्रियेमध्ये ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम आणि इमिडॅक्लोप्रिड किंवा थायमिथोक्साम 70W S 10 ग्रॅम प्रति किलो एकत्र मिसळून बियाण्यास चोळावे. त्यामुळे रस शोषणाऱ्या किडी आणि बियांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा वेळीच बंदोबस्त होईल. पिकांची लागवड शक्यतो मार्च एप्रिल मध्ये करावी, जेणेकरून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. कापूस लागवडीच्या वेळी शेताच्या कडेने मक्याची एक ओळ आणि दोन मक्याच्या झाडांमध्ये चवळीचे एक झाड लावावे. तसेच कपाशीच्या प्रत्येक 9 ओळींनंतर 1 ओळ मका, राळा आणि चवळी लावावी, म्हणजे शत्रू किडींवर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्र कीटकांचे संगोपन होईल. तसेच शेतामध्ये बांधावर आणि वरंड्यावर झेंडूच्या रोपांची लागवड करावी. पिठ्या ढेकण्यासाठी झेंडू हे महत्वाचं सापळा पीक आहे. पिकाच्या 45 ते 50 दिवसांनंतर शेतामध्ये कामगंध सापळे हेक्टरी 5 प्रमाणे बोंड अळ्यांच्या पतंगांसाठी लावावे. 60 ते 75 दिवसांचे झाल्यानंतर ट्रायकोग्रामाच्या 1.5 लाख अंड्यांचे प्रसारण प्रति हेक्टरी करावे. ठराविक कालावधीनंतर शेतातील हिरव्या अळ्या वेचून आणि हिरव्या कीडग्रस्त बोंडे गोळा करून अळ्यांसहित नष्ट करावीत. पिकामध्ये पक्ष्यांना बसून अळ्या वेचता याव्यात यासाठी ठराविक अंतरावर आडव्या काठ्या लावाव्यात. कापसाचे वाढणारे शेंडे खुडावेत, म्हणजे ठिपक्यांची बोंडअळी कमी होण्यास मदत होते. बोंडअळीने आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार 5 ते 10% बोंडाचे नुकसान केल्यास बॅसिलस थुरिनजिन्सिसची 1000 ग्रॅम प्रति हेक्टरी फवारणी करावी किंवा HANPV 450 LE 1000 मिली प्रति हेक्टरी फवारणी करावी. कीटनाशकांची फवारणी करताना पानं, फुलं, कळ्या, बोंड इत्यादी सर्व भागांवर व्यवस्थित फवारणी होईल याची काळजी घ्यावी. फवारणीचा पंप स्वच्छ धुवून घ्यावा आणि फवारणी शक्यतो संध्याकाळी वाऱ्याच्या दिशेने करावी. कीटनाशकांच्या मात्रा या साध्या पंप

0: पाण्याने फवारणी करण्यासाठी दिल्या आहेत. साध्या पंपाऐवजी पॉवर स्प्रेने फवारणी करायची असल्यास साध्या पंपापेक्षा पॉवर स्प्रेसाठी पाणी हेक्टरी निम्मं लागतं, तर कीटकनाशकांच्या मात्रा साध्या पंपाच्या मात्रेपेक्षा तिप्पट घ्याव्या आणि फवारणी करावी.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
1: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला, तो साधारण 1 डिसेंबर 1987 दरम्यान, की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्या हेतूने हा दिवस साजरा करावा. आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का, तर यामध्ये साधारण 1839 चीनने 26 जूनला ओपीएम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
0: अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं, याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत ते त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो, म्हणजे या पदार्थांची नियाण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोहोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत म्हणजे ऍक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत, तर त्यांना सुद्धा एक प्रकारे मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर, त्याच्यानंतर इतर काही जे महत्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत.
0: अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये,

0: ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडला जाऊ शकतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, पाऊस कोकणाचा प्राण, निसर्गाचा श्वास. पाऊस हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला गारवा देणारी, ओल्या मातीच्या सुगंधाने भारावून टाकणारी आणि जीवनाला नवसंजीवनी देणारी एक सुंदर अनुभूती जागी होते. कोकणात पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारं पाणी नव्हे, तो इथली संस्कृती, शेती, जंगल, नद्या, जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील शेती, फळबागा, नद्या, विहिरी, झरे, देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. भात शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा, काजू, सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं, देवराया, ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी, प्राणी, सरीसृप, कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे? तर पाऊस हा पृथ्वीवर जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. या मागची काही महत्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर

0: लागतो. वन वणव्यांमुळे झाडं, झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं, पाणथळ जागा बुजवणं, रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतंय आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतंय. समुद्राच्या तापमानातील बदल, त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतंय आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो, काही भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते, जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निन्या म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी, निसर्गप्रेमी, गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. छोटे झरे, ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत. जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस, हिरवीगार जंगल आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं, देवराया आणि जंगलाचे संवर्धन करणं, वणवे रोखणं, जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, ओढे, नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील, ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित बंदिश एक तलात आहे, द्रुत बंदिश 3 तलात निपटत आहे. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधीर नायक यांनी केलेली आहे. ऐकूया निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती.

अनिशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती शोधे वाटता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधीर नायक यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍपवरही. दुपारचे 3 वाजता आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दर डोळी 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी आज केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिकाध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत.

मुंबई उपनगरी रेल्वेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यानं चाकू भोसकून हत्या केली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्युमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजीरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं त्याऐवजी त्याचं वाटप दरडोळी 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या दुरुस्तीनुसार अंत्योदय योजनेतल्या कुटुंबांना दरडोळी 7 किलोप्रमाणे जास्तीत जास्त 35 किलो धान्य दिलं जाईल आणि त्याहून चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना दरडोळी 5 किलो धान्य वाटप केलं जाणार आहे. या दुरुस्तीमुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. दरम्यान या

0: आणि उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि वरुण राजाच्या उपस्थितीत संत मुक्ताबाई पालखी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कोथळी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318 वर्ष आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दरडोळी 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

हसरत छुपा सकता नहीं। कितनी दिलकश

मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजलेत. आमची आजची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोतेहो नमस्कार.

0: प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. ऐकूया अनाडे चित्रपटातील हे गाणं.
1: वर करा फेडर.

0: हिंदी चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले या गीताचे गीतकार आहेत शैलेंद्र, तर संगीतकार आहेत शंकर जयकिशन. याबरोबरच आमचा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोतेहो, आकाशवाणीचे संगीत केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत जितेंद्र अमेरिके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: खरे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा. मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2: अच्छा.
3: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात.
2: हा हा.
3: की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही?
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
2: अच्छा.
3: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
2: बर.
3: कारण मुंबईच्या ग्राहक

0: लोकांची संख्या खूप वाढली
1: आणि
0: मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी घालायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे

0: बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आता प्रसारित करीत आहोत मोहरम निमित्ताने विशेष माहिती देणारा कार्यक्रम.

नमस्कार, मी समाजसेवा गौरव पुरस्कार सन्मानित साहित्यिक जनाब जमीर मौला नर्देकर, कसबे डिग्रज, तालुका मेरा, जिल्हा सांगली। मोहरमच्या निमित्ताने हजरत हुसेन रजेला तला त्यांच्या आयुष्याची स्मरण गाथा यांची मी माहिती देत आहे। हजरत इमाम हुसेन हे प्रेषित मोहम्मद पैगंबराचे नातू असल्यामुळे त्यांना इस्लामचे प्रचंड ज्ञान होते। हजरत इमाम हुसेन हे वयाने 26 वर्षाचे सत्यवचनी धाडशी होते। ज्ञान व विचारांचा वारसा त्यांना आपले आजोबा प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याकडून मिळाला होता। धर्माव्यतिरिक्त ते कवी साहित्यिक होते। कुशल लोकांना सुद्धा सरळ हाताने मदत करीत असत। लोकांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर होता। हजरत इमाम हुसेनच्या प्रवचनास लोक लांब लांबचा प्रवास करून येत असत। त्यांचे जीवन अत्यंत साधे आणि स्वभाव खूपच मन मिळाऊ होता। ते मधुर संभाषणाने लोकांवर मोहिनी टाकत असत। त्यांना भेटणारी कोणतीही व्यक्ती कधीच विसरत नसे। हजरत इमाम हुसेन यांनी आपल्या आचरणातून संदेश दिला, वाईटासाठी सज्ज रहा, सत्यासाठी प्राण अर्पण करा। इतकेच नव्हे तर ते ज्ञानी, सुशिक्षित, मोठे विचारवंत, सत्यनिष्ठ, शूरवीर, ईशपरायण व थोर दानशूरही होते। हजरत इमाम हुसेन हे इस्लामच्या इतिहासातील आदरणीय व्यक्तीपैकी एक होते। पूर्ण नाव हुसेन इब्न अली होते। जन्म 8 जानेवारी 1626 इसवी सन मदिना येथे झाला। त्यांचे वडील हजरत अली इब्न तालिब होते। आई हजरत फातिमा जहरा होत्या। हजरत हुसेनचे आजोबा हजरत मोहम्मद पैगंबर होते। इमाम हुसेन हे त्यांच्या सत्यनिष्ठ, धैर्य, दयाळूपणा आणि न्यायासाठी प्रसिद्ध होते। इसवी सन 680 करबला युद्धामध्ये त्यांनी अन्याय आणि जबरदस्तीच्या विरोधात भूमिका घेतली आणि शहादत प्राप्त केली। त्यांचे जीवन सत्य, न्याय, संयम, सब्र, त्याग आणि अल्लावरील निष्ठा याचे प्रेरणादायी उदाहरण मानले जाते। त्यांच्या जीवनातून सत्यासाठी संघर्ष करणे, संकटात संयम राखणे, अन्यायाला विरोध करणे आणि मानवतेची सेवा करणे हा संदेश मिळतो। इस्लाममध्ये विशेषत मोहरम महिन्यात त्यांची शहादत मोठ्या आदराने स्मरण केले जाते। करबला ही घटना इस्लामच्या इतिहासात सत्य, न्याय, धैर्य आणि अत्याचाराविरुद्ध उभे राहण्याचे प्रतीक मानले जाते। हजरत इमाम हुसेन यांनी करबला युद्ध अन्याय आणि जबरदस्तीच्या शासनाला विरोध करण्यासाठी केले। हजरत इमाम हुसेन हे आपल्या कुटुंबीय आणि काही सहकार्यासह कोफाकडे निघाले। मार्गात इराकमधील करबला येथे त्यांना थांबविण्यात आले। अल्लाहने मानव जातीला बुद्धी देऊन मानवामध्ये अल्लाचे प्रतिबिंब प्रकट केले आहे। चांगल्या विचारांना आचरणातून आयुष्यात आणा। वाईट गोष्टीपासून दूर राहा। गरजेनुसार

फार वाईटासाठी सत्याग्रह करा. बिघडलेल्या समाजाला चांगल्या विचाराची दिशा देण्यासाठी हजरत इमाम हुसेन करबला या ठिकाणी आले होते. फिरौन, कंस, यजीद, रावण यासारखे राक्षसी मानव जन्माला येतात, त्यावेळी भांडणे, बॉम्बस्फोट, हल्ले यांचा जन्म होतो. अल्लाह अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना कधीच पसंत करीत नाही. हजरत इमाम हुसेन यांनी संदेश दिला, शासनकर्त्याने नेहमीच आपल्या आंतरिक आणि बाह्य जीवनात ईश्वरायणता बाळगावी. राग आणि आनंद या दोन्ही अवस्थांमध्ये सत्य आणि न्यायाची कास सोडता कामा नये. गरिबी आणि श्रीमंतीत मध्यम मार्गी असावे. कोणाचीही संपत्ती बळजबरीने बळकावू नये आणि आपल्या संपत्तीची उधळपट्टीही करू नये. जोपर्यंत शासकात हे गुण असतील तोपर्यंत त्यांच्या शासनास धक्काही लागणार नाही. जो कोणी वाईट कर्म करीत असेल तर चांगल्या कर्मासाठी प्रेरित करा. संयम हे वीराचे सौंदर्य आहे. कंजूशीमुळे दारिद्र्य येते. खोटे बोलण्यामुळे अपमान सहन करण्याची नामुष्की पत्करावी लागते. परोपकाराची भावना अल्लाचा मोठा अनुग्रह आहे. दानशूरतेमुळे संपत्ती आपल्या पायाच्या दासी होता. जो आपल्या मानव बंधूस सहकार्य करील अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्यास जन्नत स्वर्ग देईल. सर्वात महान माफीदाता व्यक्ती ती आहे जी बदला घेण्याचे सामर्थ्य असूनही माफ करते. दान धर्मातून पुण्य कर्म करावे. प्रत्यक्ष कृतीशिवाय अनुभव येत नाही. उच्च नैतिकता ही ईश्वरायणत आहे. सामान्य जनांच्या जेवणाचे निमंत्रण न स्वीकारणे हे गर्विष्ठपणाचे वर्तन आहे आणि गर्व करणाऱ्याला स्वर्गात स्थान नाही, असे अनेक विचार हजरत इमाम हुसेन यांनी आचरणातून लोकांमध्ये प्रकट केले होते. हजरत इमाम हुसेन यांच्या लढाईमध्ये सर्व वर्ण जातीचे शेतकरी, गरीब, श्रीमंत, अज्ञानी, ज्ञानी, शिक्षकही होते. त्यांच्या दृष्टीने सर्व समान होते. त्यांच्या लढाईत 72 सैनिक होते. अरबची सत्ता राजा यजीदकडे गेली. त्याने फिरौन, रावण, कंस यांच्यासारखे विचार अंमलात आणून आपल्या शासनाला प्रेरित करून जबरदस्तीने मान्यता प्राप्त केली. परंतु काही लोकांनी विरोध केला. यामध्ये हजरत इमाम हुसेनचे नाव प्रथम होते. हजरत इमाम हुसेन यांनी यजीदच्या शासनाला मान्यता दिली नाही. हजरत इमाम हुसेन करबला या ठिकाणी आपल्या सैन्यासहित पोहोचले. करबला मैदानाच्या किनारी फुरात नावाची नदी होती. तेथे आपले तंबू घातले. परंतु यजीद राजाने नदीपासून लांब अंतरावर तंबू घालण्यास हुसेन यांना सांगितले. यजीदचा उद्देश हा होता की हजरत इमाम हुसेनला युद्धाला प्रेरित करायचे होते. हुसेन यांना फुरात नदीमधून पाणी घेण्यास यजीद राजाने मज्जाव केला. मोहरम महिन्याच्या 7 तारखेला हजरत इमाम हुसेन यांच्या तंबूतील पाणी संपले. 7 ते 10 मोहरमपर्यंत 3 दिवस तंबूमधील सैन्यांचे अन्न पाणी बंद झाले. तानीने व्याकुळ झाले होते. यजीद राजाने नदीतील पाणी घेण्यास बंदी घातली. अशा परिस्थितीत हजरत इमाम हुसेनच्या सैन्यातील एकही सैनिक यजीद राजाकडे जाऊन मिळाला नाही. परंतु यजीदकडून 3 सैनिक यजीदला सोडून हजरत इमाम हुसेनच्या तंबूत आले. हाच हजरत इमाम हुसेनचा विजय होता. हजरत इमाम हुसेन यांनी मानवताची रक्षा करण्याची शिकवण यजीदला दिली. परंतु यजीद राजा फिरौन, रावण, कंस यांचे विचार अंमलात आणत असल्यामुळे त्याने मान्य केले नाही. हजरत इमाम हुसेन यांनी विचार केला, माझ्या एकाचे रक्त सांडू दे, सर्व मानवाचे रक्त सांडायला नको, म्हणून माझ्यामुळे मानवाची सुरक्षितता होईल. या विचाराचा यजीदच्या सेनापतीने फायदा घेतला.

हजरत इमाम हुसैन मुहर्रम महिन्याच्या 10 तारखेला शुक्रवार दिवशी नमाज पढत असताना येजिदच्या सेनापतीने हमला केला आणि हजरत इमाम हुसैन हे करबला या ठिकाणी सत्यासाठी शहीद झाले आणि त्यांचे हुतात्मे इतिहासात अजरामर झाले, म्हणून त्यांना करबलाचे शहीद म्हणून ही ओळखले जाते. करबला मैदानच्या युद्धामध्ये हजरत इमाम हुसैन यांचे एक धाकटे चिरंजीव जैबुल आबेदीन व स्त्रिया तेवढ्या वाचल्या. मक्का व मदिना शहरामध्ये अल्लाचे अनुयायी इस्लामचा प्रचार करीत होते. त्यांनी इस्लाम धर्माला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेले, म्हणून इस्लाम धर्माची शिकवण सर्वत्र आढळणारी आहे. घराणेशाही संपुष्टात आणून प्रेषितांच्या काळातील समतावादी आदर्श खिलाफत शासन प्रणाली पुन्हा जगात सुरू करण्याचा त्यांचा हेतू होता. घराणेशाहीतून येणारी राजेशाही संपुष्टात आणून व्यवस्था परिवर्तनाच्या उद्दांत हेतूने इमाम हुसैन यांनी बलिदान दिले, मरण पत्करले, पण हुकुमशाही समोर गुडघे टेकले नाही. कारण जगावर हुकुम त्यांचाच चालू शकतो ज्याने जग निर्माण केले. जो जगाचा खरा मालक आहे या तत्वावर त्यांची प्रबळ श्रद्धा होती. खरा राजा फक्त आणि फक्त अल्लाच असून माणूस हा फक्त त्याचा प्रतिनिधी खलीफा आहे. हे खिलाफत शासन प्रणालीचे तत्व त्यांनी आपल्या हुतात्म्याद्वारे अधोरेखित केले. आज गरज आहे ती इमाम हुसैन यांची चळवळ पुढे नेण्याची. आज ही लोकशाहीच्या नावावर घराणेशाहीच सुरू आहे, भांडवलदारांची अप्रत्यक्ष राजेशाही सुरू आहे हे दिसत आहे. ही व्यवस्था बदलून श्रद्धा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्यायावर आधारित व्यवस्था स्थापन करण्याचे इमाम हुसैन यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. हीच खरी हजरत इमाम हुसैन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होईल. इस्लाम धर्मामध्ये मुहर्रम महिना वर्षाचा पहिला महिना मानला जातो. इस्लाम हा वैश्विक धर्म असल्यामुळे इस्लामचे आदेश व उपासना पद्धती सर्वत्र एक समान आढळतात. मुहर्रम हा उत्सव सण नसून आत्मचिंतन व आत्मशुद्धीकरणाचा महिना आहे. मुहर्रमच्या 10 तारखेला बऱ्याच विशेष घटना घडल्या असल्यामुळे या दिवसाला आशुरा का दिन असे संबोधले जाते. या आशुराच्या दिवशी मुहर्रमच्या 9 व 10 तारखेला रोजा उपवास करायचा असतो. मुहर्रमच्या महिन्यातील 10 तारखेला विशेष महत्त्व आहे. हजरत नू अलैहिस्सलाम पैगंबराचे प्रेषित कित्येक महिने पाण्यातील होडीमध्ये राहत होते, याच दिवशी जमिनीवर आले. याच 10 तारखेला हजरत इन्नूस अलैहिस्सलामच्या माशाच्या पोटामध्ये होते, ते बाहेर आले. याच दिवशी हजरत मुसा अलैहिस्सलाम बलाढ्य राजा फिरौन पासून सुटका करून त्याला पाण्यात ठार केले. अशा रीतीने या 10 मुहर्रमला या करबलाची स्मरणगाथा विशेष महत्त्व आहे. इमाम हुसैन हे आपल्या कुटुंबी आणि काही सहकार्यासह कुफाकडे निघाले. मार्गात इराकमधील करबला येथे त्यांना थांबविण्यात आले. 10 मुहर्रम 61 हिजरी इ.स. 780 रोजी झालेल्या युद्धात इमाम हुसैन आणि त्यांच्या अनेक साथीदारांना शहादत प्राप्त झाली. करबला ही घटना इस्लामच्या इतिहासात सत्य, न्याय, धैर्य आणि अत्याचाराविरुद्ध उभे राहण्याचे प्रतीक मानले जाते. अशा रीतीने आपण सर्व मानवजात चांगल्या विचाराने, आचरणाने, हजरत इमाम हुसैनच्या सिद्धांताने, बंधुभाव प्रेमाने वागाल तर हीच हजरत इमाम हुसैन यांना खरी सुख शांती लाभेल. मला आकाशवाणी सांगली केंद्रामध्ये मुहर्रम निमित्त हजरत इमाम हुसैन रजेला ताला यांची स्मरणगाथा सांगण्याची सुवर्ण संधी दिली, त्याबद्दल मी आकाशवाणी सांगली केंद्राचे मनपूर्वक आभारी आहे.

हा विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. वक्ते होते जमीर नर्देकर. सायंकाळचे 5:30 वाजलेत. आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होत आहे. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: मित्रांनो, मी अश्विनी आपले युववाणी मध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, 25 जून 1983 चा तो दिवस, लंडनचं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान आणि समोर होता सलग 2 वेळा विश्वविजेता राहिलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ. कोणालाही वाटलं नव्हतं की इतिहास बदलणार आहे, पण कपिल देव यांच्या कपिल्स डेव्हिसने तो चमत्कार करून दाखवला. आज आपण त्याच सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला आधी बॅटिंग दिली. समोर होते मायकल मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग सारखे खतरनाक बॉलर. त्यांच्या बाउन्सर समोर भारतीय बॅट्समॅन संघर्ष करत होते. के श्रीकांत यांनी धीराने खेळत सर्वाधिक 38 रन्स केले, तर मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. पण संपूर्ण भारतीय टीम अवघ्या 183 रन्स वर ऑल आउट झाली. होय, फक्त 183 रन्स. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले वेस्ट इंडिजचे पाहुणे आणि क्रिकेट तज्ज्ञ समजत होते की वेस्ट इंडिज सहज मॅच जिंकणार आणि विजयाची हॅट्रिक करणार. पण पिक्चर अजून बाकी होता मित्रांनो. 184 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात वादळी झाली. विवियन रिचर्ड्स खेळपट्टीवर आले आणि त्यांनी भारतीय बॉलर्सना धोधू रुवायला सुरुवात केली. ते 33 रन्सवर खेळत होते. खेळ भारताच्या हातातून निष्ठत चालला होता आणि मग आला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट. मदनलाल यांच्या बॉलवर रिचर्ड्स यांनी हवेत शॉट मारला. बॉल खूप उंचावर होता, मागे धावत जात कॅच पकडणं अशक्य वाटत होतं, पण कॅप्टन कपिल देव यांनी मागे पळत जात हवेत झेप घेत एक अद्भुत कॅच पकडला. विवियन रिचर्ड्स आउट झाले आणि लॉर्ड्स मैदानावर जणू शांतता पसरली. भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास मात्र गगनाला भिडला होता. रिचर्ड्स काय गेले, वेस्ट इंडिजची घसरगुंडी उडाली. मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समॅनना आपल्या फिरकी आणि स्विंगवर नाचवलं. एक एक करून विंडीजचे विकेट्स पडत गेले आणि अखेर 52व्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मायकल होल्डिंगला LBW केलं. वेस्ट इंडिज 140 रन्सवर ऑल आउट. भारत 43 धावांनी जिंकला. भारत विश्वविजेता झाला. भारतीय चाहत्यांनी मैदानावर एकच गर्दी केली. लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी तो चमचमता सोन्याचा विश्वचषक हातात उंचावला. तो क्षण प्रत्येक भारतीयाचे डोळे उलावणारा होता. या एका विजयाने भारतामध्ये क्रिकेटची क्रांती घडवून आणली आणि याच विजयाने सचिन तेंडुलकर सारख्या लहान मुलाला देशासाठी खेळण्याची प्रेरणा दिली. 25 जून 1983 ती रात्र भारतीयांसाठी कधीही न संपणाऱ्या दिवाळीसारखी होती. आज 40 हून अधिक वर्ष झाली, तरीही तो विजय आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. तर मित्रांनो, 25 जूनच्या त्या सोनेरी आणि भावुक आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोतेहो आता वळूया आपल्या पुढील विशेष सादरीकरणाकडे, म्हणजेच सांजवेळ या मालिकेकडे. आणि ही सांजवेळ अधिक संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली लाडकी मैत्रीण अश्लेषा भट आपल्यासोबत असणार आहे. तर रसिक हो, गोड आठवणींच्या या प्रवासात सामील होऊया आणि ऐकूया सांजवेळ.
1: हॅलो मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलं का हो की आपली लोककला, आपली लोकसंस्कृती खूप पडत चालली आहे? म्हणून बघा ना, आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा किती समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव, संत जनाबाई यांनी ओव्यातून, कवितेतून, गाण्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जगासमोर मांडली. या लोककले

वाद्य ज्यांची कदाचित ओळखही आपल्याला पडणार नाही, पण ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कारण गणपतीला, कॉलेजच्या फ्रेशर्स किंवा फेअरवेल पार्टीला, अगदी घरी सगळे भावंड एकत्र जमल्यावरही आपण विरंगुळा म्हणून डीजेची रिमिक्स गाणे लावतो. नकळत आपले पाय थिरकतातही, पण त्यामुळे मागे पडत चाललेल्या लोककलेला आपणच जबाबदार आहोत. पण आपणच आपल्या लोककलेला, समृद्ध मराठी वारशाला पाठिंबा देणार नाही तर कुठल्या हक्काने आपण गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो? थोडक्यात सांगायचं तर आपण आपली संस्कृती, आपली लोककला फक्त इन्स्टा व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवली आहे. आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची. तेव्हा तुम्ही स्टँडअप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडी

स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवली आहे. आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची. तेव्हा तुम्ही स्टँड अप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात

0: कधी घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावं ते अंतःकरणातून, कारण आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, कारण राग तर सगळेच करतात. हे आणि यासारखे असंख्य विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक, विनोदकार, संगीतकार, अभिनेते आणि वक्ते म्हणजे पु ल देशपांडे. गाणं लागलं की आपण अभिमानाने म्हणतो, मराठी पाऊल पडते पुढे. पण हे पाऊल पडताना आपल्या पाठीवरचा समृद्ध वारसा मागे सोडून देत नाहीये ना, हा विचार करण्याची आज अत्यंत गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची, वारींची आणि अथांग लोककलेची भूमी म्हटलं जातं. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे महाराजांच्या काळात मर्दानीने डफावर थाप पडायची आणि शाहिरांच्या बुलंद आवाजात पोवाडा घुमायचा. पण आज ज्या मातीत मराठी लोककलेचा सुगंध होता, तिथे पाश्चात्य संगीताचा धूर पसरतोय. आपल्याकडे संगीताचा, वाद्यांचा किती अफाट खजिना आहे. संतांनी ज्या टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांच्या साथीने भजन केलं, कीर्तनाचा गाजर करत समाज प्रबोधन केलं, जिथे डफ, संभळ, ढोलकी आणि तुणतुण्याने आपल्या लोकसंगीताला जिवंत ठेवलं. गाण्यांचे प्रकारही किती. पोवाड्यांशिवाय जत्रेत रंगणारी लावणी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन करणारे गळण आणि थेट काळजाला घालणारी भारूड आणि गोंधळ हा नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर हा आपल्या संस्कृतीचा कणा होता. मित्रांनो, आज आपण एक निश्चय करूया, ही लोककला, ही जुनी वाद्य, हे गाण्यांचे प्रकार फक्त संग्रहालय किंवा पुस्तकावरच बंद होणार नाही, तर ते आपल्या सणांमध्ये, श्वासात आणि आपल्या संस्कृतीत मनाने बाजतच राहतील. कारण लोककला टिकेल तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. पुन्हा भेटूया सांजवेळ मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण, तुमची रजा घेते. नमस्कार. आताच आपण आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्या सोबत सांजवळ ही मालिका ऐकली. आशा आहे या मालिकेतील संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असतील. चला तर मग गप्पांच्या या सुंदर वातावरणात आता वळूया आपल्या पुढील भागाकडे, ज्याचे नाव आहे अनुभवाचे बोल. या भागात आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने हेरिटेज वॉक या विषयी सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया अनुभवाचे बोल.
1: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध वारसा या आगळ्या वेगळ्या विषयी बातचीत करणार आहोत नागपुरातील उत्तम लेखक, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस सोबत. सर्वेश एक उत्तम लेखकही आहे. नुकतंच त्याचं गाभारा, मंदिराचा समृद्ध वारसा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय आणि त्याचसोबत वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आणि प्राचीन मंदिरांना भेट देऊन तत्संबंधी लेखनाद्वारे तो प्रचार आणि प्रसार सुद्धा करतो. तर सर्वेश, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार स्वर्णिमा, खूप खूप धन्यवाद.
1: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हेच विचारायचंय की तुझी आणि इतिहासाची गट्टी कशी जमली.
2: छान प्रश्न आहे. इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि इतिहासात प्रत्येकाला रमायला आवडतं. मग आपण ते लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास, असं करत करत एका टप्प्यावरती येतो की आपण आपल्याला जे आवडतो तो इतिहास आपण जाणून घेतो, त्याच्याबद्दल अधिक वाचन करतो. तर ती आवड लहान

0: लहानपणापासून निर्माण झाली. मग मला मंदिर आणि हेरिटेज म्हणजे आपला जो समृद्ध वारसा आहे आणि प्रत्येक शहराला त्याचा एक वारसा असतोच, ती वारसा स्थळं आपण बघितली पाहिजे. प्रत्येकाचा माझा म्हणजे मी आग्रह धरतो की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आपण खूप दूर दूरच बघायला जातो पण आपण आपल्या घराजवळचं बघत नाही, हे लोकांची एक हे असते. तर मी तो बदलवण्याचा प्रयत्न केला. मी आधी आपलं घराजवळच्या ज्या वास्तू आहेत त्या बघायला सुरुवात झाली आणि मग तिथून हेरिटेज वॉक घ्यायचा असं ते सुरुवात झाली. मुळात वॉक घ्यायचा असं काही ध्यानीमनी नव्हतं, पण जेव्हा आपण बघितलं आणि हल्ली सगळीकडे सोशल मीडिया आहे तर मग ते टाकल्यानंतर सोशल मीडियात जेव्हा मी टाकायचो तर मग लोकांचं लक्षात आलं की लोकांना आवड निर्माण झाली. मग समविचारी आपल्याला आपले मित्र भेटतात तर त्याच्यातून मग वॉक ही कॉन्सेप्ट सुरू
1: झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता वॉक घ्यायचं आपण, तर मग त्यामागे प्लॅनिंग कसं होतं आणि रिस्पॉन्स कसा होता लोकांचा?
0: छान आहे. याचा एक किस्सा आहे की कोविड झाल्यानंतर किंवा त्याच्या थोडस आधी म्हणता येईल आपल्याला, पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, मोजून 5. त्यात माझे 2 मित्र होते, एक नागपुरातले इतिहासातले जाणकार आणि तज्ज्ञ म्हणून आपण त्यांना श्रीपाद चितळे, जे आता या जगात नाहीये, तर ते होते. आणि त्यांच्या थ्रू मग ती विजन मिळाली की आपण वॉक घ्यायचा. तर मग मी त्यांना म्हटलं होतं की मला महाल समजून घ्यायचा आहे, तर ते म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग जेव्हा आम्ही प्रत्यक्ष हे केलं, एक फ्लायर बनवला, सोशल मीडियात पोस्ट केलं, तर ते मला म्हटले काय तुला काय वाटतं किती लोक राहतील? कमीत कमी 25 असायला हवेत आताच्या डेट प्रमाणे. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल, मग आपण या दिवशी जाऊ. लिटरली आम्ही 5 लोक होतो. त्यांनी त्याच आवेशाने मला पूर्ण सगळं दाखवलं जे ते नेहमी दाखवायचे. आणि त्यांनी मग मला महालातला जो समृद्ध इतिहास आहे, भोसल्यांचा वाडा, तिथला अवतीभोवतीची मंदिर आणि ते सगळं जेव्हा त्यांनी दाखवलं, तर त्यांना मग मी म्हंटल की सर सॉरी काय की नाही जमलं एवढं लोकांना. तर ते म्हणाले अरे मला माहिती आहे, आवड आणि प्रत्यक्षात ते येऊन बघणं याच्यामध्ये फरक आहे.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामुळे प्रयत्न कर बघ कसा रिस्पॉन्स येतो. तर पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं जेव्हा लोकांना समजायला लागलं, त्याच्यात इंस्टाग्रामचा माझा एक मित्र आहे, त्याच्यासोबत मग जेव्हा कोलॅब करून आम्ही एकत्र दोघांनी केलं तर त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
1: अच्छा. तुम्ही ठरवता कसं की या वॉकला आज हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लोर कसं करायचं, तुम्ही कसं ठरवता?
0: हे कसं आहे ना, स्वांत सुखाय आहे, म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जे करतो गोष्टी तशा सारख्या आहे. आम्ही त्याचे काही चार्जेस घेत नाही आणि काही नाही. आम्ही लोक गुगल डॉक वरती रजिस्ट्रेशन करतो प्रायर, एक आपल्याला अंदाज येतो की किती लोक येणार काय. तर मी आणि माझा एक मित्र होता अथर्व शिवणकर म्हणून, तर तो आता सध्या कॅनडामध्ये आहे, तर नाही तर तो आज इथे असता. तो आणि मी असं एकत्र आम्ही सुरू केलं. मग मी कुठे बाहेर असला तर तो जास्त कंडक्ट करायचा विकेंडला वगैरे, मोस्टली संडे मॉर्निंग, तर सकाळी 7 ते 9 वगैरे, तर त्यावेळेला लोकांना इंटरेस्ट होता. आणि मग त्यानंतर 50 लोक, 100 लोक असे पण झाले. मग ज्या वेळेला G20 एक इथे होतं नागपूरला, तर त्याच्यात C20 जेव्हा झालं त्याच्यात युथ जे होते ते Y20 अंतर्गत एक आपण घेतला होता हेरिटेज वॉक.
1: ओके.
0: तर त्याच्यामध्ये खूप माणसं होती म्हणजे भयानक. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं ज्या ज्या कोणत्या संस्था असतील सामाजिक आणि सोशल मध्ये ज्या एनजीओ काम करतात, मग त्यांच्यासोबत कोलॅब करून जसं वेळ मिळेल तसं आम्ही तो वॉक घ्यायचो. तर मग लोकांना त्याच्यात अवेअरनेस, आता अजून लोक तयार झाले, आता आम्ही लोक खूप कमी करतो पण आता बाकीची जी टीम तसं सुरुवात झाली. सो त्यानुसार मग ती सुरुवात झाली.
1: हेरिटेज वॉक अंडर तुम्ही काय काय दाखवता?
0: आता हेरिटेज वॉक मध्ये कसं आहे ना की नागपुरात 4 साइडला 4 मोठ्या गोष्टी आहेत, स्थान आहेत जी बघितली पाहिजे. तर कसं आहे की आपण नागपूरचा विचार केला, नागपूरमध्ये महाल एरिया हा सगळ्यात जुना, तिकडे बोसल्या
1: आपण 4 एरिया थोडक्यात डिस्कस करू.
0: हो चालेल ना. तर आता कसं आहे की नागपूरचे 4 म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि म्हणजे मध्य नागपूर असे 5 विधानसभा क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता महाल एरिया जो तो मध्य नागपूरमध्ये येतो तो प्राईम एरिया म्हणजे मेन एरिया तोच होता. पूर्वी कसं होतं ना की सगळे लोक महालात राहायचे, मग तिकडनं लोक हळू बाहेर पडले, पण आजही 2 महाली भेटले तर त्यांची ती असतेच. तर ते महालचा विषय
1: निघाला,
0: विषयच येत नाही. तर तशी म्हणून आधी आम्ही महाल घेतो की तिकडे बऱ्याचशा गोष्टी आहे, म्हणजे तिकडे तो वेळ कमी पडतो पण दाखवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तिकडे भोसल्यांचा वाडा

0: त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवारांचं घर आहे, त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे, हे सगळं असं 300 वर्ष जुनं वगैरे अशा सारख्या त्या वास्तू आहेत. तर ते गांधी गेट पासून आपला तो वॉक सुरू होतो आणि मग तो पुढे पुढे जातो तर तिकडे लक्ष्मीनारायणाचं जामदारांचं मंदिर आहे. तर असं सगळं करत करत तो वॉक संपतो. मग आपण जर का दक्षिण मध्ये बघितलं तर तिकडे पण काही आहे, त्याच्यानंतर बावडी वगैरे म्हणजे आपण विहीर वगैरे म्हणतो तशा तिकडे पण आता मिळतात आहे. तर तो एखादा वॉक असतो. मग ते कसं असतं की ते लिस्ट असतं की प्रत्येकाला बावडी बघण्यात इंटरेस्ट नसतो, पण काही लोक असतात की ज्यांना ते आवडतं, तर मग ते आम्ही आमचाही अभ्यास होतो आणि आम्हाला कळतं, तर त्यानुसार मग त्या गोष्टी होतात. मग इकडे तेलंगखेडी एरिया जो आहे तिकडे पण एक याचं मंदिर आहे आपलं शिवकल्याणेश्वराचं मंदिर, ते 300 वर्ष जुनं आहे. तेलंगखेडी तलावाचा एक वेगळा इतिहास आहे. हा तर तो आहे. त्याच्यानंतर इकडे सोनेगाव साईडला मुरलीधराचं मंदिर आहे, तर ते जुनं एक मंदिर आहे, तर ते बघण्यासारखं. तिकडे पण सोनेगावचा तलाव आहे, तर तो पण भोसलेकालीने. अशा गोष्टी करत करत मग जसं असेल ते ऍज पर इंटरेस्ट आणि ऍज पर वे त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी करतो. यस, डिझाईन फ्रेम करतो आणि मग ते जसं दाखवतो. तर ते सर्वस्वी आपल्यावरती असतं की आज आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानुसार.
1: तुम्ही लोक मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम अगदी नियमितपणे चालवताय.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्यात बऱ्यापैकी इतिहास तुमचाही पक्का झाला असेल आणि बऱ्याच नवीन गोष्टीही कळल्या असतील. तर पुस्तकी जो इतिहास आहे तो, आणि जेव्हा आपण एखाद्या साईटला जातो एक्सप्लोर करायला तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडनं कळलेल्या गोष्टी, तर ह्याचा कसा काय ताळमेळ बसवता तुम्ही लोक?
0: छान प्रश्न आहे. आता कसं असतं बघ की आपण एखाद्या हेरिटेज साईट वरती जातो, तर आजकाल कसं आहे की हेरिटेज साईट वरती पण आपल्याला गाईड असतोच,
1: आणि गाईड नसला तरी आपल्याकडे गुगल आहे.
0: पण कसं असतं ना गुगल मध्ये, कसं असतं मी आणखीन सांगेल की गुगलची प्रत्येक गोष्ट काही बरोबर असते हे
1: तोच माझा प्रश्न आहे.
0: मी तेच सांगतो,
1: आपण जो होमवर्क करून जातो आपल्याला जे माहिती असतं
0: काय असतं ना की होमवर्क पेक्षा काय आहे ना की आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या स्थानांवरती जातो ना, त्या स्थानावरची जी ऊर्जा आहे ती बरेचदा आपल्याला काही काही गोष्टी सांगत असते, आणि मग ती ऊर्जा घेऊन आपण जेव्हा परत वाचायला घेतो एखादी त्या स्थानाची माहिती आणि तो इतिहास, तर मग आपल्याला अजून गोष्टी समजत जातात. गाईडचं कसं असतं ना, प्रत्येकाला कसं असतं की कथाकथन वगैरे सारखा तो गाईड असतो की तो खूप सांगतो, त्याचे इसवी सण पाठ असतात, तो त्या गोष्टींना दिवसभर त्या स्थानी असतो, तर त्याला तो अभिमान असतो, तर त्याच्यामुळे त्याला सांगताना त्याचा जो फ्लो असतो तो डेफिनेटली एका वेगळ्या लेवलचा असतो. त्याच्यातून आपण कितीही घ्यायचं हे आपल्यावरती असतं. मग त्याच्यानंतर लायब्ररीज आहेत, काही पुस्तकं आहेत, भोसल्यांच्या इतिहासावरती पण अंधारे सरांचा वगैरे नागपूर प्रांताचा इतिहास वगैरे नावाचं पुस्तक आहे, तर ते रेफर करताना मग आपल्याला त्या गोष्टी समजत जातात आणि मग आपण कोरिलेट करून त्याविषयी आणखी मग जाणून घेऊ शकतो. आणि हल्ली काय झालंय की रील नावाचा जो कॉन्सेप्ट आलाय आणि तो चांगला आहे. आज जर का तू इंस्टाग्राम मध्ये बघशील तर रील मध्ये खूप गोष्टी आपल्याला पण समजतात, तरी हे आपल्या घराच्या 5-7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये पण आपल्याला माहिती नव्हतं. कारण काय होतं की तुम्ही त्याला एक रील आणि व्हिज्युअलाइज करून जेव्हा ते टाकतं ना, आणि एक अगेन प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यात दिसते. आणि हेरिटेज तसंच हे होतं की म्हणजे असं म्हणून आपण त्याला हेरिटेज जर का राहिला तरच आपण राहणार, अशा सारखं की प्रत्येक शहराला तो इतिहास आहे. आणि माननीय पंतप्रधानांचं पण तेच सांगणं आहे की देखो अपना देश, किंवा आपण आपला हेरिटेज जो आहे तो पहिले सांभाळून ठेवू आणि मग बाकी गोष्टी करू, तर ते तसं आहे.
1: आता सगळं हे जे बदलतं चित्र आहे ते ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये आपला हा जो सगळा समृद्ध वारसा आहे हा कसा जतन केला पाहिजे?
0: आता डेव्हलपमेंट म्हणशील तर कसं आहे ना की अर्बनायझेशन हे गरजेचं आहे, या गोष्टी झाल्या पण पाहिजे. 200 वर्षापूर्वीच्या गोष्टींमध्ये जर का आपण तसंच राहिलो तर तसं काही पुढे जाणार नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ते पण जपून म्हणजे जतन करून ठेवायचं, जपून ठेवायचं आहे. कारण मी राहणार नाही पण मी येणाऱ्या पिढीसाठी काय ठेवून जात आहे, तर मी जो मला मिळालेला वारसा आहे तो मी समृद्ध करून कसा ठेवेल, तो ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. पण हल्ली होतं काय ना की तोच मागे होत नाही. आणि कसं आहे की प्रयत्न प्रत्येक जण करता, आपापल्या लेवलनी करता आणि असं, तर निदान आपण त्या स्थानांवरती गेलं, निदान गेलं तरी पण भरपूर फायदा होतो. म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात, मग आपल्याचकडे कोणी पाहुणे आले तर आपण त्या लोकांना घेऊन जाऊ शकतो. यस, आणि माउथ पब्लिसिटी होते, त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार आहे. अर्बनायझेशनचा एक वेगळा भाग झाला तरी पण हेरिटेज ते तसंच राहणार आहे, पण त्याचं जतन, त्याला संवर्धन, म्हणून आपल्याकडे हेरिटेज वीक पण म्हटला जातो. आपल्याकडे वीक म्हणजे पूर्ण सप्ताह असतो, तर त्याच्यासाठी आहे की तुम्ही त्या स्थानांवरती जाऊन ते जतन करणं, म्हणजे निदान ती वास्तू तरी बघून येणं, तिथली साफ स्वच्छता वगैरे करणं, त्याच्यासाठी म्हणून ते आहे. तर ते करू शकतो आपण, ते आपल्या हातात आहे. ऍज अ आपण ह्युमन बिईंग आहोत आणि माणसं आहोत, तर आपण एक नागरिक कर्तव्य जी आपली आहे माणूस म्हणून,

0: ती जर का आपण ठेवली तर जर का 300 वर्षापासून जर का ते व्यवस्थित जतन केलंय तर माझी पण ती जबाबदारी आहे की मी ते पुढे पण घेऊन जाईल. तर तसंच राहणार आहे, या गोष्टी डेव्हलपमेंट होतच राहील पण सोबत ही आपण गोष्टी करायला आपण ऍज अ नागरिक म्हणून ते आपली कर्तव्य आणि ती आपण केली पाहिजे.
1: अगदीच. आताच आपल्या चर्चेत बरेचदा सोशल मीडियाचा उल्लेख झाला. हे काय म्हणू आपण, हा काळच मुळात सगळा इंटरनेट सोशल मीडिया हा सगळा आहे. तर ह्या काळामध्ये युवकांना या हेरिटेज वर्कसाठी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: छान प्रश्न. आणि मी माझाच स्वतःचा अनुभव याच्यात सांगेल. जसं आता दिवाळीचे 5 दिवस असतात तर मी सहज विचार केला, हल्ली ते पाडवा पहाट आणि दिवाळी पहाट वगैरे कार्यक्रम असतात तर मी एक मंदिर एक दिवस असं धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस 5 मंदिरं आणि असा मी स्वतः पूर्ती केला आणि तो सोशल मीडियात टाकला तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी सकाळी गेल्यानंतर लोक संध्याकाळी तिथे जायचे, मला फोटो काढून पाठवायचे की आम्ही हे बघून आलो, हे छान आहे मंदिर वगैरे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण आपल्यापासून जर का सुरुवात केल्या तर होतील आणि बदल घडतो, फक्त ते बदलाचे वारे जे आहेत ना ते आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावे लागतात. तर तशा सारखा येते की होतात गोष्टी होतात. जसं आता श्रावण असतो, श्रावणामध्ये मी 4 सोमवार जे आहेत तर त्यावेळेला मी 4 महादेवाची जी जुनी मंदिर आहे प्राचीन त्याच्यावरती मी पोस्ट केलं तर त्याचा रिस्पॉन्स आला चांगला, लोकांना ते कळलं, मग लोक जायचे बघायचे. सो अवेअरनेस हा आपण जर का क्रिएट केला ना तर तो होणार. तर तो तसं मला वाटतं.
1: भविष्यात कुठलेही स्पॉट्स एक्सप्लोअर करायचा विचार आहे?
0: भविष्यात आता बघ कसं आहे ना की आधी तर विदर्भ जाणून घेतला पूर्ण, अजूनही म्हणणार नाही की पूर्ण, अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्याकडे जर का विचार केला तर आपण जास्तीत जास्त 6-8 महिने फिरू शकतो. उन्हाळा आपल्याकडे इतका जास्त असतो की त्या याच्यामध्ये जाणं शक्य होत नाही. तर साधारण जुलै ऑगस्ट मध्ये थोडा पाऊस पडला की त्यावेळेला मग थोडा एक्सप्लोअर करणं सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेला माझे कोणी मित्र असतात किंवा कोणी येतं, आपले नातलग वगैरे पण बाहेरून येतात तर आपण एक त्यांना आपलं काय हे दाखवण्यासाठी म्हणून एक मंदिर तरी दाखवलं पाहिजे. त्याचा अट्टास माझा असतो आणि मी तो करतो. पण म्हणजे आता तुला सांगेल की आम्ही साधारण 4 वर्ष झाले या गोष्टीला. आपला काशीबाई राजघाट जे आहे म्हणजे भोसल्यांचं जिकडे स्मशान म्हणजे त्यांचा तिकडे सगळ्या अंत्यविधी होतात तर त्या काशीबाई राजघाटावरती आम्ही दीपोत्सव सुरू केला. सुंदर वास्तू आहे. आता मुळात ती नागपूरकरांना माहितीच नाही आहे. ती अगदी सेंटर प्लेस मध्ये आहे. म्हणजे आपलं मॉडेल मेन आहे ना डीमार्ट आता जिथं नवीन झालाय तर तिथे जवळ ती वास्तू आहे. तर तिथे मी आणि अथर्वने आम्ही दीपोत्सव सुरू केला. तर पहिल्या वर्षीच इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्ही तिथे 500 दिवे लावले. 14 फेब्रुवारी हा काशीबाईंचा स्मृती दिन असतो. तर भोसल्यांच्या म्हणजे राजदरबारात तिकडे पण ते लोक राजरत्न पुरस्कार वगैरे देतात. तर मग त्याच्यावरती आम्ही म्हटलं की आपण असं करूया का. तर मग त्यांनी पण आम्हाला परमिशन दिली आणि तो इतका छान 500 दिवांचा दीपोत्सव झाला की नागपुरात असं कधी झालंच
1: नाही.
0: तर ते सुरुवात झाली. आम्ही सलग 3 वर्ष केलं. मग आम्ही आमच्या कामांनी बाहेर होतो तर आता ते सुरू आहे. म्हणजे पुढची टीम करते आहे, सगळं व्यवस्थित करते आहे, त्याला रिस्पॉन्सही तसाच चांगला मिळतो. तर त्यावेळेला मग आम्ही आमच्या घरच्यांना घेऊन गेलो होतो की चला घरचे थोडे शकेल की घाटावर कसं जायचं, तुम्ही तिथे कुठले दिवे लावणार. पण ती वास्तू इतकी सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर असं काही वाटलं नाही. पण मग
1: चांगल्या अर्थाने दिवे लागले.
0: चांगल्या अर्थाने दिवे लागले. आणि मी खरं सांगतो त्याला आपण असं म्हणू की जे प्रचार प्रसार माध्यम असतात वर्तमानपत्र वगैरे या लोकांनी पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या सोबत राहून हा एक नागपूरमध्ये राहून असा आम्ही एक छोटासा बदल केला जो आजही सुरू आहे. आता त्याला 5वं वर्ष येईल ते यावर्षी. ते तसा सुरू आहे.
1: ओके. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे?
0: वा, आपल्या शहराचा इतिहास आणि नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य, कमीत कमी आठवड्यातून 1 दिवस तरी एखाद्या हेरिटेज साईट वरती जावं. आज हेरिटेज साईटची दुर्दशा खरं सांगतो खूप खराब आहे. आणि मी तुला एक सांगेल की रुक्मिणी मंदिर आहे, खरं सुंदर मंदिर आहे ते. तिथलं जे कार्विंग आहे ना अप्रतिम सुंदर आहे. पण आज तिथला जो म्हणजे काय म्हणू आपण तिथे तिथली जी रया आहे ती पूर्णच गेलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आपल्या लेवलने जेवढं होतं तेवढं नक्की करावं, निदान जावं बघावं. आणि जो प्रदक्षिणा मार्ग आहे म्हणजे त्या मंदिराचा, इतकं सुंदर उत्कृष्ट कार्विंग केलेलं मंदिर आजच्या डेटला नागपूरमध्ये जे 300 वर्ष जुने आहे आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी केलेलं कार्विंग अप्रतिम बघण्यासारखं. तर आपल्या लेवलने आपण प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यातच मी तुला सांगेल की आपल्या नागपूरच्याच प्रसिद्ध जे कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर उदय माहूर,

0: मिसेस माहूरकर आणि आम्ही लोक गेलो होतो, त्यांना खूप आवड की आपण आपलं शहर कसं काय, तर मी त्यांना घेऊन गेलेलो. तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवला की या मंदिराबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे. तर कसं होतं ना की आपण त्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधूनही काही जर का करू शकलो तर लोक करतात. तर निदान तिथे गेलं पाहिजे. मुरलीधर मंदिर सुंदर आहे, ओडिया शैलीतलं एकमेव ते मंदिर आहे सोनेगाव तलावाच्या जवळचं. आणि मुरलीधर मंदिर म्हणजे काय, आपण असं इमॅजिन करू की कृष्ण आणि राधा असंच असेल, पण ते तसं नाहीये. ते रुक्मिणी आणि सत्यभामा आणि मध्ये कृष्ण असं ते मंदिर आहे. अशी चार मंदिरं नागपुरातच आहे वेगवेगळ्या स्थानांवर. येस, तर बघायला पाहिजे, जाऊ शकतो ना आपण. आता अधिक होऊन गेला संकल्प वगैरे की एखादा मी कृष्ण मंदिरात जाईल. गोरक्षण मध्ये सगळे जातात पण या मंदिरांमध्ये कोणी जात नाही. तर मी जाऊन जर का प्रयत्न जाऊ शकतो आपण, तर तो बदल होतो. आपल्याला आपल्या लेवलनी केला तर त्या गोष्टी सहज शक्य आहे. आणि नागपुरात राहून खूप गोष्टी बघण्यासारख्या. आज गुगल वरती जरी गेलो आणि गुगल गुरुची मदत घेऊन आपण जरी म्हटलं की नागपूर हेरिटेज साइट, तरी पण पानभर लिस्ट आहे. त्याच्यातल्या तुम्ही चार गोष्टी जरी पाहिल्या महिन्यातून, किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गेला, आपल्या घरच्या लहान मुला त्यांना घेऊन गेलं, त्यांना दाखवलं, तर गोष्टी सहज घडतात. एक जाता जाता तुला सांगतो की आपल्याकडे बघ शहरांमध्ये पुतळे आहेत, करेक्ट, माजी प्रभू देशपांडे चौक कुठे आहे,
1: रामनगरला,
0: करेक्ट, बरोबर, राजाशी राणी स्क्वेअर आहे, ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांचा चौक आहे स्टेशनच्या जवळ,
1: येस,
0: तिकडे कॉर्नरला नेताजींचा एक छान पुतळा आहे. मला असं वाटतं की हे पुतळे जरी आपण आपल्या येणाऱ्या पिढींना दाखवलं आणि त्याच्या म्हणजे थोडासा जरी इतिहास जरी सांगितला, चॅट जीपीटीची मदत घेऊन हरकत काय नाही, तो थोडाफार तरी करेक्ट सांगेल. निदान ते जरी दाखवलं ना तरी भरपूर आहे की आज मुलांना माहितीच नाही की सावरकर कोण. तर आपला इथे एवढा सुंदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा शंकरनगरचा तो दाखवा, तर ते होऊ शकतं. आपल्याकडनं सहज शक्य आहे,
1: छोट्या छोट्या लेवलवर सुरुवात केली तरी हरकत नाही.
0: एक्झॅक्टली, मी हेच म्हणतो की सगळ्यांनी झाडू घेऊन पूर्ण झाडायची गरज नाही. छोटीशी गोष्ट आहे तिथून सुरुवात केली, फक्त सुरुवात होणी महत्वाची आहे. मग तिथून गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि बदल घडतो, याच्यावर मला विश्वास आहे. वेळ लागतो, नक्कीच लागतो, पण बदल घडतोच.
1: क्या मदर, तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या. नागपूर आणि नागपूर बाहेरील हेरिटेज याविषयी तू सांगितलंस, तर त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि या मुलाखतीद्वारे तरी आपण आपल्या शहरातला वारसा लोकांपर्यंत पोहोचू शकू, किंवा तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते आपल्याला अप्रोच करतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. आणि थँक्यू सो मच.
0: नक्कीच, खूप छान वाटलं मला पण. थँक्यू, थँक्यू सो मच इन्व्हाइट केल्याबद्दल.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. श्रुती हो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेतून स्वर्णिमा कमलवार यांनी हेरिटेज वॉक या विषयावर सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीसह आजचा आपला युववाणी हा विशेष कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच काही नवनवीन विषयासह आणि रंजक गप्पांसह. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमची रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

वाहिनी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 6:05 झाली आहे. लोकसंगीतमध्ये प्रसारित करीत आहोत मधुकर कांबळे आणि सहकारी यांचे एकतारी भजन.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, सायंकाळचे 6:30 वाजलेत. 6:30 ते सामना संपेपर्यंत FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि 1251 किलोहर्ट्सवर महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेअंतर्गत ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड मँचेस्टर येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामन्याचे दिल्ली केंद्रावरून होणारे वर्णन सहक्षेपित केले जाईल. तर न्यूज ऑन AIR या ॲपवर नेहमीचे कार्यक्रम प्रसारित होतील.

श्रोते हो, आता आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं सांगली केंद्र. आता ऐकूया उर्वरित कार्यक्रमाची व उद्या 26 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेच 6:35 उद्योग जगत, यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते मुक्सित मुजावर, प्रायोजक भिडे यंत्रलोह वस्तू केंद्र सांगली. 6:55 योग संजीवनीमध्ये 21 जून 2026 या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका सहभाग योगविशारद बाळकृष्ण चिटणीस अंजली चिटणीस. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजारभाव व निवेदने. 7:15 आजचं विधिमंडळ. 7:30 माझं घर माझं शेतमध्ये जनावरांच्या विविध जाती आणि त्यांचे आहार व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक सचिन तोडकर यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. 8:00 एक गाणे ताजेतवाने. 7:15 गझल. 9:15 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 10:15 इन्साईट्स. 10:00 नभोनाट्य. 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात अरविंद गजेंद्रगडकर यांचे बासरीवादन, राग हंसध्वनी. 11:00 हिंदी समाचार. 11:05 इंग्रजी बातम्या.

आता ऐकूया उद्या दिनांक 26 जून 2026 कार्यक्रमांची रूपरेषा. आमची प्रातकालीन सभा सुरू होईल ठीक 5:50. सकाळी 6:05 गिरवाणवाणे, 6:10 प्रभातवंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवार्तामध्ये जिप्सम एक भूसुधारक, 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत, 6:50 परिसरमध्ये पावसाचे घटते प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती, 6:55 योग संजीवनी पुनःप्रसारण 6:55. सकाळी 7:00 आजचा सुविचार, 7:20 एक गाणे ताजे तवाने पुनःप्रसारण 8:00, 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास थैलखेर यांचा प्रायोजित कार्यक्रम, त्यानंतर ॲडव्हान्स आयुर्वेद शिबिर हा प्रायोजित कार्यक्रम, त्यानंतर गाणी मनातली, 8:40 छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम, 9:00 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, 9:15 कुटुंब स्वास्थ्यामध्ये पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत याचे पुनःप्रसारण 6:35 केले जाईल. 9:30 आजचे पाहुणे पुनःप्रसारण 10:00. 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:15 गांधी वंदना, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 गाता रहे मेरा दिल, 11:40 आज का शब्द आज की सुक्ती.

प्रसारित केले जातील आम्ही ते सहक्षेपित करू. यात 12 वाजता वनिता मंडळमध्ये कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 12. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांची स्मिता नामदेव यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर आजची रेसिपी मँगो ब्लास्ट. 1:05 गीत बहार. 1:40 वर्धा जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी आणि 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वाल्मिक धांडे यांचे संतूरवादन. राग वृंदावनी सारंग. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:00. सायंकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी निर्मिती केंद्र छत्रपती संभाजीनगर. 6:05 लोकसंगीतमध्ये शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकारी यांचा पोवाडा. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा.

0: मँगो ब्लास्ट, 1:05 गीत वहार, 1:40 वर्धा जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी आणि 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वाल्मिक धांडे यांचे संतूरवादन, राग वृंदावनी सारंग. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक सायंकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी निर्मिती केंद्र छत्रपती संभाजीनगर, 6:05 लोकसंगीत मध्ये शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकारी यांचा पोवाडा, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा, 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं आवार माझं शिवार, 8:15 कव्वाली, 9:30-10 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यात पंडित जसराज यांचे गायन, राग जय जयवंती, तसेच आमची सर्व बातमीपत्रे नियोजित वेळेत प्रसारित होतील व सहक्षेपित केली जातील. ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:37 झाली आहेत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. प्रसारित होतोय कार्यक्रम उद्योग जगत, प्रायोजक भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती. उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. संपर्क 98508807001.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, कामगार हा कोणत्याही उद्योगाचा कणा असतो. आपल्या कष्टाने, घामाने आणि मेहनतीने तो उद्योगाला गती देत असतो. मात्र आजच्या धावपळीच्या जगात कामगारांच्या शारीरिक आरोग्याची जितकी काळजी घेतली जाते तितकं लक्ष त्यांच्या मानसिक आरोग्याकडे दिलं जात नाही, ते सांभाळलं जात नाही. कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या, उत्पादनाचं लक्ष, बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आव्हान आणि भविष्यातील असुरक्षितता, अशा अनेक गोष्टी कामगारांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असतात. या सगळ्या तणावाचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होत असतो, कौटुंबिक नातेसंबंधांवर होत असतो. कामगारांच्या मानसिक ताणाची कारणं, त्याची लक्षणं, त्यावरचे उपाय, तसंच निरोगी आणि सकारात्मक मन ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सुरुवातीलाच मी म्हणाले तसं शारीरिक आरोग्याची जशी काळजी घेतली जाते तितकं महत्व मानसिक आरोग्याला दिलं जातच असं नाही. तर सुरुवातीला मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय हे नेमकं कोणत्या शब्दात सांगता येईल?
1: अगदी नक्की. पण सर्वप्रथम आकाशवाणीचे एका दृष्टिकोनातून मी अभिनंदन पण करतो की त्यांनी कामगारांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊन हा कार्यक्रम आयोजला आहे. तर आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय. तर जागतिक आरोग्य संघटना मानसिक आरोग्याची व्याख्या फार सुंदर पद्धतीनं करते. WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते की फक्त आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे, तर त्या मानसिक आरोग्याचे 5 महत्त्वाचे पैलू आहेत असं ही जागतिक आरोग्य संघटना सांगते. यातला पहिला पैलू आहे की त्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांचं आणि कमतरतांचं भान सुव्यवस्थितपणे असणं हे महत्त्वाचं. दुसरा मुद्दा असा असतो की या व्यक्तीला आयुष्यातले ताणतणाव जे काय आहेत तर हे सक्षम पद्धतीनं हाताळता यायला हवेत. तिसरा महत्त्वाचा या

0: मानसिक स्वास्थ्याचा पैलू WHO असं सांगते की या व्यक्तीचे नातेसंबंध चांगले पाहिजेत. बघा म्हणजे आता मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागले, म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलं आहे, टेन्शन्स व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं, नातेसंबंध माझे चांगले हवेत तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं, त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे, म्हणजे काहीतरी चांगल्या पद्धतीनं ती काम करत असायला पाहिजे. आणि पाचवा महत्त्वाचा मुद्दा जागतिक आरोग्य संघटना मानसिक स्वास्थ्याकरता असा मांडते की ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या पाच पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तरं होकारात्मक असतील तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीटोकपणे म्हणता येऊ शकतं.
1: साधारण मानसिक ताण वाढण्याची कारणं कोणती सांगितली जातात
0: आपल्या समाजामध्ये? भारतीय समाजामध्ये माझ्या त्रासाला कारण कोण असा प्रश्न आला की आपल्याला समोरच्या व्यक्तीकडं किंवा घटनेकडं किंवा परिस्थितीकडं बोट दाखवायची सवय असते. म्हणजे साधारण आपला छुपासूर असा असतो की सगळं व्यवस्थित असेल तर कशाला मला टेन्शन येईल असं एकंदरीत आपलं म्हणणं असतं. पण प्रत्यक्षामध्ये बघितलं तर परिस्थिती ही अशी नसते. म्हणजे लोक सांगताना की मला कामाचा टेन्शन आहे म्हणून स्ट्रेस येतो, किंवा माझी बायको माझं ऐकत नाही म्हणून स्ट्रेस येतो, किंवा मला कामावरती स्ट्रेस येतो, हे असं परिस्थितीमधली कारणं बघतात. परिस्थिती ही टेन्शनला हातभार लावत असते नाही असं नाही, परंतु या परिस्थितीबरोबरीनं या परिस्थितीला मी कसा प्रतिसाद देतो याच्यावरती तो ताण कितपत वाढणार किंवा कमी होणार हे ठरतं. मग साधारण परिस्थितीतली काय काय कारणं असतात, तर आता तुम्ही मगाशी म्हणालात तसं तर नोकरीमधली असुरक्षितता आहे, महागाई आहे, टार्गेट्स आहेत, किंवा बदलतं तंत्रज्ञान आहे, शिफ्ट्स आहेत, किंवा कुटुंब आणि काम यातला संघर्ष आहे, किंवा आता अलीकडं नवीन आलं आहे म्हणजे आता मोबाईल कनेक्टिव्हिटीमुळे तुम्ही कंटिन्युअस सतत तुम्ही ॲन्सरेबल पाहिजे आणि तुम्ही कधी फोन आले की कामावरती यायला पाहिजे, हा एक अदृश्य ताण आहे. तर ही सगळी परिस्थितीजन्य गोष्टी आहेत की ज्या ताणाला हातभार लावतात, पण अल्टिमेट जबाबदारी म्हणजे जी मुख्य जबाबदारी असती तर ह्या घटकांची नसून मुख्य जबाबदारी ह्या घटकांना मी प्रतिसाद कसा देतो, म्हणजे जो एक परिस्थिती असते आणि एक असतो माझा चष्मा. तर ह्या माझ्या चष्म्याची पण काही जबाबदारी असते. चष्मा म्हणजे मी या परिस्थितीकडं कुठल्या दृष्टीनं बघतो, तर ह्या दृष्टीमध्ये काही चुका आपण करत असतो आणि त्याच्यामुळं तणाव वाढत असतो. कारण परिस्थिती जर मध्ये जरी समजा काही प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामुळं जर समजा तणाव येत असेल, तर एकाच परिस्थितीमध्ये एकाच पगारावरती असणाऱ्या दोन कामगारांना एकाला फुल टेन्शन येतं आणि दुसरा निवांत व्यवस्थित करत असतो. म्हणजे परिस्थितीमुळं टेन्शन येत असं तर दोघांना यायला पाहिजे. आपण पेपरमध्ये वाचतो की परीक्षेतल्या अपयशामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या केली, म्हणजे आपण आत्महत्येचं खापर परीक्षेवरती फोडतो. पण परीक्षेतल्या अपयशामुळे आत्महत्या होत असेल तर नापास झालेल्या सगळ्या मुलांनी आत्महत्या करायला पाहिजे, तसं होताना दिसत नाही. म्हणजे परीक्षेतलं अपयश या परिस्थितीकडं तो विद्यार्थी कुठल्या चष्म्यातून बघतो, म्हणजे त्या व्यक्तीची नजर, त्या व्यक्तीचं सेल्फ टॉक, म्हणजे तो ती घडल्यानंतर घटना घडल्यानंतर स्वतःशी काय बोलतो, त्याचे दृष्टिकोन, याच्यावरती तो तणाव ठरत असतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ताणाची कारणं बघता येऊ शकतात.
1: सततचा कामाचा ताण आणि मानसिक ताण किंवा मानसिक आजार, तर यामध्ये काय फरक असतो?
0: हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मानसिक आरोग्य आणि मानसिक अनारोग्य यातली जी काही सीमारेषा आहे ही अत्यंत धूसर असते. आपल्याही न कळत आपण कितीतरी वेळेला त्या सीमारेषेच्या पलीकडे येत जात आपल्याकडनं ते झालेलं असतं. मंडळी कसं असतं की आयुष्यात जगायचं असेल, काम करायचं असेल, किंवा चांगल्या पद्धतीनं उत्पादकतेनं काम करायचं असेल, किंवा आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायच्या असतील, तर थोडा ताण हा आवश्यक असतोच. म्हणजे अजिबातच जर समजा ताण नसेल तर मागं मी एका मला एक गंमत आठवते की 10वीतल्या मुलांचं मी एक कार्यशाळा घेत होतो, तर त्यांना असा मी प्रश्न विचारला की ताण हवा का नको रे, तर त्यातल्या एका बॅक बेंचर मुलांना उत्तर दिलं, काका जर समजा ताण नसेल ना तर मग मी सकाळी अंथरुणातून बाहेरच येणार नाही. म्हणजे जर समजा मला अभ्यास करायचा असेल किंवा काम करायचं असेल, आपल्या या उद्योग जगतामध्ये काम आपण पकडू, तर काम करायचं असेल तर थोडासा ताण हा आवश्यक आहे. म्हणजे ताण हा रबर बँड सारखा असतो की थोडासा असेल तर ते रबर बँड व्यवस्थित काम करतं, अति ताणलं तर ते तुटतं, आणि अजिबातच ताण नसेल तर त्याचा रबर बँड म्हणून काही उपयोग नाही. तर त्यामुळं अजिबातच ताण नको का तर नको, तणावमुक्त असावं का तर नाही, तणावमुक्त नसावं. तणावमुक्त असलेला कामगार कशाकरता कामाला जाईल? तुम्हाला जर समजा इतकं सगळं ह्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं नसेल तर तुम्ही कशाला जॉबवरती याल? तर तसं थोडासा तणाव हा आवश्यक आहे, पण तो तणाव ज्यावेळेला अति होतो, फुल टेन्शनकडे जायला लागतो, तर मग त्याचा आपल्या आयुष्यावरती परिणाम व्हायला

0: पहिल्यांदा मनस्थितीवरती परिणाम व्हायला लागतो. आणि मग तणाव आणि आजार ह्याच्यामधली जी काय सीमारेषा मी धूसर आहे असं जे म्हणालो, तर त्याच्याकरता एक सोपी ट्रिक आपण अशी आपल्याला वापरता येते, एक सोपा त्याचा क्रायटेरिया म्हणजे निकष आपल्याला असं पकडता येतं की ज्या विचारांच्यामुळं, ज्या भावनांच्यामुळं आणि ज्या वर्तनामुळं, म्हणजे विचार भावना आणि वर्तन, ज्या विचार भावना आणि वर्तनामुळं त्या व्यक्तीला स्वतःला किंवा व्यक्तीच्या परिघातील इतरांना त्रास व्हायला लागला तर ते मानसिक अनारोग्याचं लक्षण असतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा कामगार असं म्हणाला आपला की मी एवढं काम करतो आणि रात्री मी 90 पेक घेतला तर कुठं काय बिघडलं, पण इथं जर समजा ह्याचं रात्रीचं 90 घेणं त्याच्या परिघातल्या इतरांना मान्य नसेल आणि परिघातले इतर जर समजा कटकट करत असतील तर त्यांना ते न करणं हे शहाणपणाच असतं, म्हणजे तो जर समजा ते करत राहिला तर ते मग मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. तर अशा पद्धतीनं आपली व्याख्यासुद्धा काय म्हणते, तर मला छान वाटणं म्हणजे माझं मानसिक आरोग्य छान आहे असं नाही, मला आणि माझ्या परिघातील इतरांना, माझे जे सिग्निफिकंट अदर्स असतात, म्हणजे सिग्निफिकंट अदर्स म्हणजे मला महत्त्वाची जी लोकं असतात, तर त्यांचंसुद्धा स्वास्थ्य हे माझ्या वागण्यावरती अवलंबून आहे. तर हे सगळं ज्यावेळेला हार्मनीमध्ये असतं, हे ज्यावेळेला सुसंवादामध्ये असतं, तर त्यावेळेला मग माझं मानसिक आरोग्य छान आहे असं म्हणता येतं. त्यामुळं ही अनारोग्याकरताची ही जी काय व्याख्या आहे की ज्या विचार भावना आणि वर्तनामुळं व्यक्तीला स्वतःला किंवा व्यक्तीच्या परिघातील इतरांना त्रास व्हायला लागतो त्यावेळेला ते मानसिक अनारोग्याचं लक्षण असतं.
1: आता हे त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतंय ते ठीक आहे, पण इतरांच्या लक्षात कसं येईल, म्हणजे त्याची लक्षणं कोणती अशी ओळखायची?
0: मानसिक अनारोग्याची जी काही लक्षणं असतात, तर साधारण काय होतं की ताण ज्या वेळेला जास्त व्हायला लागतो तर त्यावेळेला माणसाच्या आयुष्याचे जे वेगळे वेगळे कप्पे असतात तर त्या वेगळ्या वेगळ्या कप्प्यांच्यावरती परिणाम व्हायला लागतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल याला ताण आपल्या आजच्या कथानायकाला म्हणा किंवा आपल्या या एपिसोडच्या भागाच्या नायकाला जर समजा ताण जास्त व्हायला लागला तर त्याची चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली की त्याचा तो कामावरचा चिडचिडेपणा घरात निघायला लागतो. कुटुंब हा जो काय कप्पा आहे, तर ह्या कुटुंब या कप्प्याला त्यांच्या कामातल्या चिडचिडीचा त्रास व्हायला लागतो, म्हणजे हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. ही आपला कथानायक रात्री त्याची झोप उडते, म्हणजे परत त्याच्या स्वतःच्या एकंदरीत आरोग्यावरती परिणाम व्हायला लागतो. तर अशा पद्धतीनं त्याच्या आयुष्यातल्या बाकीच्या कप्प्यांच्यावरती ज्या वेळेला परिणाम व्हायला लागतो तर त्यावेळेला तो तणाव हा आजारामध्ये रूपांतरित होत असतो, असा एक आपल्याला निकष आपल्याला लावता येतो. आणि मग ह्याची साधारण कारणं कुठली की मानसिक आजार आहे का नाही हे ओळखायचं कसं, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की ह्यांची झोप पहिल्यांदा कमी व्हायला लागते. असं म्हणतात की झोप हा मनस्थितीचा आरसा असतो, त्यामुळे पहिल्यांदा झोप कमी व्हायला लागते. मूड जो काय असतो, तर एकंदरीत मूड म्हणजे आपला मला दिवसभर कसं वाटतं त्याला आपण मूड म्हणतो, तर तो नाराज असायला लागतो किंवा चिडचिडा व्हायला लागतो किंवा चिंताग्रस्त असायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टींच्यावरनं चिडचिडेपणा व्हायला लागतो, बारीक सारीक गोष्टींच्यावरनं अति काळजी वाटायला लागते, डोक्यामध्ये सारखे निगेटिव्ह विचार यायला लागतात. आता हे सगळे मानसिक तणावाचं हळूहळू आजारामध्ये रूपांतर व्हायला लागलं, म्हणजे डिस्ट्रेस जो काय आहे, ताण म्हणजे डिस्ट्रेस, तो आता हळूहळू डिसऑर्डरमध्ये म्हणजे आजारामध्ये तो रूपांतरित व्हायला लागतो. म्हणजे नकारात्मक विचार यायला लागतात किंवा अगदी आयुष्य संपवावं असे टोकाचे कधी कधी काही विचार येतात, किंवा कशातला सगळ्यातला रस, आयुष्यातला रस निघून जातो. म्हणजे ज्या एखाद्या व्यक्तीला आधी काम संपल्यानंतर मित्रांच्या मध्ये भजनाला बसून गाणी म्हणायची, भजनं म्हणायची हौस असते, त्यातला त्याचा इंटरेस्ट कमी होतो, किंवा घरातल्या मुलांच्या बरोबर खेळायला त्याला आवडत असतं त्यातला इंटरेस्ट कमी होतो. तर असा एकंदरीत आयुष्यातला इंटरेस्ट कमी व्हायला लागला तर मग ते मानसिक आजाराची लक्षणांकडे ते झुकलेलं असायची शक्यता आपल्याला लक्षात घ्यावी लागते.
1: आता हे झालं कामगारांच्या दृष्टीनं, पण सध्या आता आयटी सेक्टर हा एक खूप मोठा वर्ग आहे, तर त्यांच्या सुद्धा म्हणजे शिफ्ट ड्युटीज असतात, ओव्हर टाइम असतं, तर त्याचा कितपत परिणाम होत असतो?
0: त्याचा खूपच मोठा परिणाम होतो. हे रात्री अपरात्री जागून काम करणं हे निसर्गाला अभिप्रेतच नाहीये. प्रत्येक शरीराचं एक जैविक घड्याळ असतं, म्हणजे सूर्य उगवल्यानंतर ते घड्याळ म्हणते की चल उठ, मेंदू तल्लख हो, जागा हो, सकाळ झालेली आहे. आणि अंधार पडायला लागल्यानंतर मग ते परत आता चला अंधार पडायला लागलाय, आता शांतपणे झोपायची आणि विश्रांतीची वेळ आहे. तर हे जे काही जैविक घड्याळ आहे, तर हे जैविक घड्याळाला कळायचं बंद होतं की ही व्यक्ती अशी का करायला लागली, अरे अंधार पडलाय आणि हा काम काय करत बसलाय, आणि सूर्य उगवलाय आणि हा माणूस आता झोपला कसा काय. त्यामुळे ते जैविक घड्याळ शरीरातलं ते गोंधळून जातं. शिफ्ट ड्युटीजमध्ये, शिफ्ट ड्युटीच्या वर्कर्समध्ये एकंदरीत मानसिक अनारोग्याचं प्रमाण हे खूप प्रमाणामध्ये आढळतं. परंतु आता हा जो काय एकंदरीतच उदारीकरणाचा रेट आहे म्हणा किंवा हे भांडवलशाहीचा रेट आहे म्हणा, तर ह्या सगळ्या एकंदरीतच कल्चरमध्ये आपले

मला शिफ्ट ड्युटी केल्याशिवाय पर्याय राहत नाही कधी कधी. मग अशा वेळेला मानसोपचार तज्ज्ञ आम्ही काय सल्ला देतो, तर हे दर 2-3 दिवसानंतर शिफ्ट बदलण्यापेक्षा तुम्ही नाईट शिफ्ट घेतल्या ना, तर सलग 15-20 दिवस घ्या आणि त्यानंतर परत शिफ्ट तुम्ही चेंज करा. दर आठवड्याला 2-3 असे शिफ्ट चेंज करण्यापेक्षा तुम्ही सलग घ्या बाबा, की म्हणजे तुमच्या त्या जैविक घड्याळाला कळतं की नाही बाबा आता इथून पुढे हा 2-3 आठवडे माणूस हा रात्रीच्या वेळेला जागा राहणार आहे, तर त्या जैविक घड्याळाला नैसर्गिक घड्याळाशी ॲडजस्ट व्हायला तेवढा वेळ मिळतो. हे असे आपल्याला काहीतरी त्याच्यातनं मार्ग काढायला लागतात. मग आम्ही आता खूप अशा ज्या काही औद्योगिक आस्थापना असतात त्यांच्या HR लोकांशी बोलतो की तुमचं ठीक आहे बाबा, तुम्हाला ते उत्पादन वाढवायचं आहे वगैरे वगैरे ठीक आहे, पण ह्या माणसाची झोप डिस्टर्ब होते आहे, ह्या माणसाला मनोविकार जडायला लागलेले आहेत, याच्याकरता म्हणून तुम्ही नाईट तर भले नाईट द्या पण पूर्ण नाईटच द्या. मग सलग तुम्ही 3 महिने नाईट द्या आणि त्यानंतर मग तुम्ही त्याला डे शिफ्ट लावा, तसं केलं तरी सुद्धा चालते. पण आपण त्यांना औद्योगिक आपल्या आस्थापनेला म्हणजे आपल्या कंपनीला आपण विनंती करून बघू शकतो की ह्या शिफ्ट ड्युटीमुळे मला असा त्रास व्हायला लागला, हे आपल्याला करता येण्यासारखं आहे. आणि ओव्हरटाईम, ओव्हरटाईम हा करायला हरकत काही नसते, की जर समजा एखाद्याला पैशाची खूपच गरज आहे किंवा त्याला कंपनीचं ध्येय त्याला माझं ध्येय वाटतं, तर मग अशा वेळेला झटून ओव्हरटाईम करण्यामध्ये गैर काही नाही आहे. पण त्या ओव्हरटाईम करण्यामध्ये जर समजा वर्क लाईफ बॅलन्स जो काय, म्हणजे तुम्हाला काही बाकीचं आयुष्य शिल्लक राहणार नसेल, तर मग ओव्हरटाईम तुमच्या आयुष्यावरती, तुमच्या एकंदरीत मनस्थितीवरती डेफिनेटली परिणाम करणार.

कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98508701.
1: श्रोते हो, उद्योग जगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सायंकाळचे 6:54 होत आहेत. यानंतर प्रसारित होतोय कार्यक्रम योग संजीवनी. 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग योगविशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस.

0: नमस्कार. आजचा विषय आहे संज्ञानात्मक आरोग्य आणि स्मरणशक्ती टिकवण्यासाठी योग. संज्ञानात्मक आरोग्य म्हणजे विचार करणे, शिकणे, लक्ष केंद्रित करणे, निर्णय घेणे, एखादी समस्या सोडवणे आणि स्मरणशक्ती यासारख्या मेंदूच्या ज्या कार्यक्षमता आहेत त्यांचे आरोग्य किंवा ही क्षमता म्हणजेच संज्ञानात्मक आरोग्य. शारीरिक व मानसिक काही क्षमतांना वंचित झालेली माणसेसुद्धा योगाभ्यासामुळे शरीराच्या आरोग्याबरोबरच संज्ञानात्मक आरोग्य तसेच चांगली स्मरणशक्ती मिळवू शकतात.
1: योगामुळे संज्ञानात्मक आरोग्यावर कसा परिणाम होतो हे आता आपण पाहूया. योगासने आणि प्राणायाम याच्या अभ्यासामुळे मेंदूला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्यामुळे मेंदूच्या पेशींचे कार्य सुधारते, मेंदूला भरपूर शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. प्राणायामाच्या अभ्यासामुळे मेंदूची सुप्त केंद्रे ही सक्रिय होण्याची शक्यता असते.
0: प्राणायाम करताना श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मन स्थिर होते आणि मनाला एकाग्र होण्याची सवय लागते. शुद्धिक्रियांमधील त्राटक ही शुद्धिक्रिया केल्याने नेत्रदोष तर नाहीसे होतातच, पण मनसुद्धा एकाग्र होते आणि मानसिक चंचलता कमी

0: जाते. मनावर जर का दीर्घकालीन तणाव असेल तर त्याचा परिणाम स्मरणशक्ती कमी होण्यावर होतो. योग निद्रा ध्यान यांच्या अभ्यासाने मेंदूतील ताणतणावातील संप्रेरकांचे प्रमाण कमी होते आणि मन हळूहळू शांत होऊ लागते.
1: योगाभ्यासामुळे आणि सूर्यनमस्कारामुळे झोपेची गुणवत्ता वाढते. चांगली झोप ही स्मरणशक्ती आणि मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योग ध्यान धारणा यामुळे शांत झोप लागते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. भ्रामरी प्राणायाम व ओंकार पठणामुळे मेंदूच्या पेशींवर व्हायब्रो मसाज होतो असे अनेक संशोधकांना आढळून आले आहे. स्वामी सत्यानंद सरस्वतींच्या मते आपल्या शरीरामधील जी षटचक्र आहेत त्यांच्याशी निगडीत मेंदूमध्ये केंद्र असते. बंद आणि मुद्राच्या सरावामुळे ही केंद्रे सक्रिय होतात आणि पंचज्ञानेंद्रियाच्या पलीकडे आध्यात्मिक अनुभव व अनुभूती मिळू शकते. योग साधनेमधील नादयोग भक्तियोग यांच्यामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्यातील जो द्रव असतो त्याचा प्रवाह सुधारतो. त्यामुळे मेंदूतील सेरोटोनिन या रसायनाचा भरपूर असा पुरवठा वाढतो. त्यामुळे मेंदू जागरूक आणि ग्रहणक्षम बनतो. अशा प्रकारे योगाभ्यासामुळे मानसिक स्थिरता मिळाल्यामुळे व्यक्तिमत्व विकास होतो, आत्मविश्वास वाढतो आणि ध्यानाच्या अभ्यासाने निर्णय क्षमता आकलन शक्ती ग्रहणशक्ती या सर्वांमध्ये वाढ होते

0: पहाटेची मंद वाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यातही।
2: सायंकाळचे 7 वाजतायत, यानंतर प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत।

घोषणा, आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टरवर वनजमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसापूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसापूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर 1/2 तासात 1 बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची

पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200+ प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80+ ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200+ डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलीकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव, कंचनपूर, बोरी, अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले बाजारभाव. हे सर्व दर प्रति क्विंटल रुपये प्रमाणे आहेत. कांदा 500 ते 2300 रुपये, बटाटा 700 ते 1450 रुपये, लसूण 5000 ते 20000 रुपये, संत्री 2000 ते 6000 रुपये, डाळिंब 5000 ते 15500 रुपये, चिक्कू 1000 ते 3000 रुपये, पेरू 1000 ते 2000 रुपये, पपई 1000 ते 2000 रुपये, अननस 3000 ते 6000 रुपये, आंबा 10000 ते 24500 रुपये, तोतापुरी आंबा 1000 ते 2000 रुपये. हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले बाजारभाव. यानंतर ऐकूया कुलाबा वेधशाळेकडून आलेला हवामानाचा अंदाज. दिनांक 25, 26 व 27 जून 2026 या येत्या 2-3 दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्रात म्हणजेच कोल्हापूर घाट परिसर, सातारा व सांगली परिसर या भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आत्ता आपण ऐकलात.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. मुंबई केंद्रावरून प्रसारित होतोय कार्यक्रम आजचं विधिमंडळ. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: कर घाळे.
1: मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती दलाची स्थापना करणार. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांत

पेक्षा अधिक मदत मिळणार मंत्री नितेश राणे. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये. महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्तांची बेकायदा नोंदणी करून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली. मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. मुद्रांक शुल्क निश्चित करताना कायद्याचं पालन करूनच ही निश्चिती करावी लागेल अशा सूचना देण्यात येतील आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच कृती दल स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यामार्फत हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्यात साखरफाटा इथं नायब तहसीलदारावर हल्ल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या संबंधित प्रांत अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगांना बंद करण्याची नोटीस त्वरित बजावण्यात येईल आणि प्रदूषण रोखण्यासाठी 3 टप्प्यातील विशेष कार्यक्रम आखण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांचा पाहणी दौरा आपण केला असून प्रदूषणाचा गंभीर प्रकार पाहिला आहे. मात्र हे सर्व उद्योग एका रात्रीत बंद करणं शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यात उपाययोजना आखण्यात येतील आणि मग त्याच राज्यभरात लागू करण्यात येतील अशी माहिती देखील मुंडे यांनी यावेळी दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर नियोजित वराची वधूकडून झालेल्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी विधानसभेत दिले. याबाबतचा मुद्दा सभागृहात सुनील शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले. त्यावर भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष पदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचा अधिकार आहेत का असा प्रश्न उपस्थित करत निर्णय देण्याची मागणी केली. मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या हत्येचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. लोकलमधील या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी केली. यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारत विषय मांडण्याची मात्र मुभा दिली. त्याचवेळी राज्य सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी तसंच सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं तब्बल 90% नुकसान झालं असून ही परिस्थिती पाहता राज्य सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अर्थात NDRFच्या निकषांच्या पलीकडे जाऊन बागायतदारांना विशेष बाब म्हणून वाढीव आर्थिक मदत देईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. निलेश राणे यांनी कोकणातील फळबागांच्या नुकसानीचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करताना वाढीव मदतीची मागणी केली होती. कोकणातील बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. 15 दिवसात हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसंच फळपीक विमा योजनेतून निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तरात सांगितलं. अमरावती शहरात नियमबाह्य पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिल्याप्रकरणी संबंधित गृहपालासह दोघांना निलंबित करण्यात आलं आहे आणि या सर्व प्रकरणी आदिवासी विकास आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. याबाबतचा प्रश्न सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी किती दर आकारावा यासंदर्भात राज्य शासनांनी धोरण ठरवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने

0: आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी रुग्णालयातील दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदस्य बापूसाहेब पठारे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. तसंच खासगी रुग्णालयांना रुग्णालयाबाहेर उपचारांचे दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केली जाईल असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई. मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. पुणे विषारी दारूकांडातील आरोपींवर मकोका लावण्याचा विचार. 22 मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या कामकाजातली काही क्षणचित्र. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली. 12 धरणातील जलसाठा 35% आल्यानं ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसंच वाढतं शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की MIDC मालकीच्या 12 धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यानं उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. 12 धरणाची क्षमता वाढवण्याबाबतच्या मागणीचीही तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन 2 धरणं प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यातील मागणीचा विचार करण्यात येत असल्याचं राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री सरनाईक बोलत होते. सरनाईक म्हणाले की अलीकडेच घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकांसह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. आवश्यक कार्यवाही नंतर मदत वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेऊन ST महामंडळासाठी 8,300 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक तासाला ST बस चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढच्या 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील अपघात प्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं.

0: सदस्य चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षक हे युडायस या पोर्टलवर भरतात. कधी कधी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत काहींच्या मनात शंकाही असते, त्यामुळे त्याची पडताळणी करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शाळांना उपयुक्त सुविधा मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात भूमिका बजावावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी CID चौकशी करावी याची सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. वाणिज्य शाखेच्या 6व्या सत्राचे इकॉनॉमिक्स कॉमर्स तसंच डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस पेपर 2 या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं 2026 मध्ये उघडकीला आलं. या प्रकरणी 3 विद्यापीठाचे कर्मचारी 6 विद्यार्थी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, परंतु या गुन्ह्याचा सखोल तपास होऊन जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला हे प्रकरण CID चौकशीला पाठवण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लावण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. भाजपचे सदस्य अमित गोरखे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली, त्यावर उत्तर देताना कदम यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून संपूर्ण साखळी उघड करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. विषारी दारू तयार करणं, पुरवठा करणं आणि विक्रीशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: राम राम मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आज गुरुवार 25 जून 2026. मंडळी, कार्यक्रमात प्रथम ऐकूया जनावरांच्या विविध जाती आणि त्यांचे आहार व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक सचिन तोडकर यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते मुक्सित मुजावर.
1: श्रोते हो नमस्कार. मंडळी, आपण आपल्या शेतीला पूरक म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करत असतो आणि बरेच शेतकरी आपल्या जनावरांच्या बाबतीत सजग असतात. ते अगदी वेगवेगळ्या प्रकारे डोळसपणानं आपल्या जनावरांची निवड करतात, त्यांचं संगोपन करतात. पण बरेच शेतकरी असेही आहेत की त्यांना संगोपन करताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी भेडसावतात. आणि याच दृष्टीतून चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे उपस्थित आहेत प्राध्यापक सचिन राजाराम तोडकर. ते स्वतः शामराव पाटील येड्रावकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शरद कृषी महाविद्यालय जैनापूर इथं पशुविज्ञान आणि दुग्धशास्त्र विभागात कार्यरत आहेत. तर आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात. तोडकर साहेब, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तोडकर सर, आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर बहुतांश शेतकरी हे पशुपालनाकडं अगदी व्यवस्थितपणानं वळलेले आहेत.
2: बरोबर.
1: आणि त्यातून ते चांगलं उत्पादनही कमवतात, उत्पन्नही घेतात. मात्र बऱ्याचदा असं होतं की त्यांच्यापुढे वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात आणि त्यातून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि पहिली अडचण कुठली असेल तर ती जातींच्या बाबतीत असते. या बाबतीत आपण काय सांगाल की जनावरांच्या बाबतीमध्ये गाई किंवा म्हशींच्या आपल्याकडं प्रामुख्याने कोणत्या जाती आढळतात आणि त्यांची वैशिष्ट्यं काय आहेत?
2: दूध उत्पादनासाठी देशी गाईंच्या 4 जाती प्रसिद्ध आहेत. यामध्ये गीर, साहिवाल, लाल सिंधी, थारपारकर या जातींचा समावेश होतो. संकरित गायीमध्ये जर्सी व होलस्टीन फ्रिजियन या जाती प्रसिद्ध आहेत. तसेच म्हशीमध्ये मुर्रा, मेहसाणा, सुरती, जाफराबादी, पंढरपुरी, नागपुरी, नीलीरावी या 7 जाती प्रसिद्ध आहेत.
1: म्हणजे एकंदरीतच जशा देशी आपल्याकडे जाती आढळतात तशाच विदेशी जाती आहेत आणि या जातीतून आपण कोणत्याही प्रकारची निवड करू शकतो.
2: बरोबर.
1: आता आपल्या देशाचा विचार करायचा झाला तर ज्या त्या भागावरून, ज्या त्या ठिकाणावरून त्या त्या जातींची नावं पडलेली आहेत. म्हणजे सुरती ही जी आहे हे गुजरात साईडला जी सुरत आहे तिथले आहेत, किंवा आपल्याकडची पंढरपुरी म्हैस ही वेगळी. अशा प्रकारच्या म्हणजे ज्या त्या विभागानुसार त्या जाती आपल्या इकडे ओळखल्या जातात. तुम्ही आता चर्चा करताना सांगितलं की आपल्याकडे देशी आणि विदेशी दोन्ही प्रकारच्या जाती आपण पाळतो आणि त्यांचं संगोपन करतो. मात्र यामध्ये नेमका फरक काय आहे की देशी जनावरांच्या बाबतीत आपल्याला कोणती वैशिष्ट्य आढळून येतील आणि विदेशी जनावरांच्या बाबतीत कोणती वैशिष्ट्य आढळून येतात?
2: तर देशी आणि विदेशी जनावरांचा जर विचार केला तर देशी जातीमध्ये दूध उत्पादन कमी असते, परंतु त्या जनावरांच्या शरीरामध्ये जे काही रोग आहेत ते रोग प्रतिकार क्षमता देशी जनावरांमध्ये चांगली असते.
1: बरं.
2: आणि विदेशी जातीमध्ये रोग प्रतिकार क्षमता कमी असते. तुलनात्मक जर दूध उत्पादनाचा विचार केला तर विदेशी जातीमध्ये दूध उत्पादन क्षमता ही जास्त असते. होल्स्टीन फ्रिजियन या जातीचा जर विचार केला तर एका वेतामध्ये 4000 ते 6000 लिटर इतके दूध उत्पादन मिळते. तसेच दूध वेताचा कालावधी हा विदेशी जातीमध्ये जास्त असतो, म्हणजे साधारणतः 10 महिने असतो. आणि देशी गायींच्या जातीमध्ये हा दूध उत्पादनाचा कालावधी 7 महिने असतो.
1: म्हणजे एकंदरीतच देशी जनावरं जी आहेत ही त्या मानाने रोग प्रतिकार क्षम आहेत.
2: कोणत्याही प्रकारच्या चाऱ्यावर तग धरण्याची क्षमता ही देशी जातीमध्ये चांगली आहे. त्यामुळे दूध उत्पादनाच्या दृष्टीने जर विचार केला तर विदेशी संकरित जाती पाळणे हे सोयीस्कर आहे. थोडक्यात काय, शेतकऱ्याचा जो काही दृष्टिकोन आहे त्याची जी काही गरज आहे त्यानुसार त्या जातीचं त्या शेतकऱ्याने निवड करावी. आता त्याला प्रॉफिट पॉइंट ऑफ व्ह्यू उत्पादनाच्या दृष्टीने जर जाती निवडायच्या असतील गायीमध्ये तर विदेशी जातीमध्ये जर्सी व होल्स्टीन फ्रिजियन या जातींचा त्याने प्राधान्यक्रम घ्यावा. जर देशी जाती जर पाळायच्या असतील तर देशीमध्ये गीर, लाल सिंधी, साहिवाल, थारपारकर

0: या जातींना प्राधान्य द्यावं.
1: म्हणजे ज्याप्रमाणे आपली आवश्यकता आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी ते कोणतीही चॉईस ते करू शकतात.
0: होय होय. देशी जातींचा जर विचार केला तर ते प्रत्येक जातीनुसार हे दूध उत्पादन बदलत असतं. गिर जातीचा जर विचार केला तर साधारणतः 1500 ते 2500 किलोग्रॅम दूध उत्पादन प्रतिवेद इतकं मिळतं. साहिवाल जातीपासून 2270 किलोग्रॅम प्रतिवेद इतकं दूध उत्पादन मिळतं. लाल सिंधीपासून 1750 किलोग्रॅम प्रतिवेद इतकं दूध उत्पादन मिळतं. थारपारकर जातीपासून 1000 ते 1500 किलोग्रॅम प्रतिवेद इतकं दूध उत्पादन मिळते. आणि संकरित जातीचा जर विचार केला तर होल्स्टीन फ्रिजियन या जातीपासून 4000 ते 6000 किलोग्रॅम प्रतिवेद इतकं दूध उत्पादन मिळतं. व सरासरी फॅटचं प्रमाण हे संकरित जातीमध्ये 3.5% इतकं असतं. जर्सी या जातीपासून सरासरी 4000 किलोग्रॅम प्रतिवेद इतकं दूध उत्पादन आपल्याला मिळतं. तसेच जर्सीमध्ये फॅट पर्सेंटेज जे आहे ते साधारणतः सरासरी 4.7 ते 5% इतकं आढळतं जर्सी या जातीमध्ये.
1: म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर जर्सी गाई या ज्या आहेत हे दूध उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहेत आणि त्या मनानं आपले

0: 5% इतकं असतं. जर्सी या जातीपासून सरासरी 4000 किलोग्रॅम प्रतिवेत इतकं दूध उत्पादन आपल्याला मिळतं. तसेच जर्सीमध्ये फॅट पर्सेंटेज जे आहे ते साधारणतः सरासरी 4.7 ते 5% इतकं आढळतं जर्सी या जातीमध्ये.
1: म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर जर्सी गाई या ज्या आहेत हे दूध उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहेत, आणि त्या मनानं आपले देशी जनावर आहेत हे थोडेशी माग आहेत असं म्हणायला काय हरकत नाही.
0: निश्चितच.
1: मला आता असं सांगा की आपल्याकडचा जो शेतकरी आहे, खास करून सांगली कोल्हापूर भागाचा जर आपला विचार करायचा झाला, तर ह्या शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या गाईच्या जाती निवडायला पाहिजेत?
0: सांगली कोल्हापूर या भागाचा जर विचार केला तर साधारणतः देशी गायीमध्ये गीर, साहिवाल, लाल सिंधी, थारपारकर या जाती, या देशी जाती निवडल्या तर चालतील. तसेच विदेशी जातीमध्ये होल्स्टीन फ्रिजियन व जर्सी या जाती आपल्या भागासाठी योग्य आहेत.
1: आता दूध उत्पादनाचा जर विचार करायचा झाला तर मग सांगली कोल्हापूर भागासाठी कोणत्या योग्य वाटतील?
0: दूध उत्पादनासाठी आता आपल्याला सांगितल्यानुसार एचएफ, जर्सी, तसेच गीर, साहिवाल, लाल सिंधी या जाती योग्य आहेत. तसेच म्हैस दूध उत्पादन या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्या भागासाठी पंढरपुरी, मुर्रा, मेहसाणा, सुरती या जाती योग्य आहेत. यामध्ये पंढरपुरी ही जी जात आहे ती आपल्याकडे आपल्या वातावरणाला सूट होणारी आहे, तसेच ती काटक आहे. तसेच अजून एक त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावर ही जात टिकू शकते. तसेच पंढरपुरी या जातीमध्ये रोग प्रतिकार क्षमता देखील चांगली आहे व ही जात कोल्हापूर सांगली या भागासाठी सूट होणारी आहे. या जातीचे संशोधन केंद्र शेंडा पार्क कोल्हापूर येथे आहे.
1: म्हणजे एकंदरीत या जाती आपण तिथून खरेदी करू शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला पाहिजे तितकं उत्पादन आपण घेऊ शकतो. अशा ज्या या विविध प्रकारच्या जाती आहेत, या जातीपासून आपल्याला नेमकं दूध उत्पादन किती मिळतं? आता म्हशीमध्ये जर विचार करायचा झाला तर त्यांच्यापासून वेगळ्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं, गायींच्या बाबतीत वेगळ्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं, तर आपल्याला याबद्दल नेमकं काय सांगता येईल?
0: गाय जातीचं आपलं दूध उत्पादन बघितलेलंच आहे. म्हशींचं जर दूध उत्पादन बघितलं तर ते विविध जातीनुसार थोडंफार वेगवेगळं आढळतं. पहिल्यांदा जर पंढरपूर जातीचा विचार केला तर पंढरपुरी या म्हैस जातीपासून एका वेतामध्ये साधारणतः 1000 ते 1500 किलोग्रॅम प्रतिवेत इतकं दूध उत्पादन मिळते. तसेच मुर्रा जातीचा जर विचार केला तर 1700 ते 1800 किलोग्रॅम प्रतिवेत इतकं उत्पादन मिळते. व अजून जर निगा मुर्रा जातीची चांगली केली तर जास्तीत जास्त दूध उत्पादन 3180 किलोग्रॅम इतकं आपल्याला एका वेतामध्ये दूध उत्पादन मिळेल. मेहसाणा जातीपासून आपल्याला 1500 ते 1800 किलोग्रॅम इतकं एका वेतामध्ये दूध मिळू शकतं. सुरती जातीपासून 1600 किलोग्रॅम इतकं दूध उत्पादन एका वेतामध्ये मिळू शकतं. सुरती जातीची जर व्यवस्थित निगा आपण केली तर जास्तीत जास्त 3365 किलोग्रॅम इतकं दूध एका वेतामध्ये मिळू शकतं. जाफराबादीपासून 1500 किलोग्रॅम प्रतिवेद इतकं दूध उत्पादन मिळतं. निलीरावीपासून 1600 ते 1800 किलोग्रॅम प्रतिवेद इतकं दूध उत्पादन मिळतं. तसेच या जनावरामध्ये सरासरी फॅटचे प्रमाण हे 6% असते म्हशीमध्ये, त्यामुळे म्हशीचं दूध हे विविध दूध पदार्थ तयार करण्यासाठी देखील वापरलं जातं. तसेच म्हशीमध्ये दूध उत्पादन कालावधी म्हणजेच एका वेतामध्ये दूध उत्पादन देण्याचा कालावधी साधारणतः 7 महिने असतो. तसेच भाकड कालावधी म्हणजे ज्या वेळी दूध उत्पादन मिळत नाही असा हा कालावधी 3 ते 4 महिने किंवा 90 ते 120 दिवस इतका असतो.
1: केंद्रित जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या जातीपासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं आणि त्यापासून मिळणारं जे काही दूध आहे त्यातलं फॅटचं जे प्रमाण आहे त्यानुसार शेतकरी त्याची निवड करू शकतील.
0: निश्चितच.
1: मला आता असं सांगा की म्हशीपासून किंवा गाईपासून आपण जे वेतांची अपेक्षा करतो की जास्तीत जास्त वेत मिळाले तर साहजिक आहे की उत्पादन वाढणार आहे, पण नेमकं ह्या वेताच्या वेळी गाई किंवा म्हशींचं वय किती असावं? म्हणजे आता समजा पहिल्यांदाच ते हे होणार आहे
0: विचार केला तर निश्चितच पहिल्या वेताच्या वेळी जेवढं वय कमी तेवढंच पुढे भविष्यामध्ये उत्पन्न लवकर आणि जास्त मिळतं. याचा जर विचार केला तर पंढरपुरी, मुर्रा, सुरती, निलीरावी या जातींचे पहिल्या वेतावेळीचे वय हे साधारणतः 42 ते 45 महिने इतके असते. मेहसाणा जातीचे पहिल्या वेतावेळीचे वय 52 महिने इतके असते. जाफराबादी या जातीचे पहिल्या वेतावेळीचे वय 54 महिने इतके असते.
1: म्हणजे प्रत्येक जातीनुसार पण याचं प्रमाण हे वेगवेगळं आहे.
0: तसेच विविध जातीनुसार हे पहिल्या वेतावेळीचे वय हे वेगळे आढळते.
1: मग आता मला असं सांगा की ह्या ज्यावेळी आपण गायींची निवड करतो त्यावेळी मुख्य समस्या आपल्याकडे उद्भवणारी आहे ती म्हणजे चाऱ्याचे कारण बऱ्याच

0: शेतकऱ्यांकडे चाऱ्याची पिकं उपलब्ध असतातच असं नाही आहे, बऱ्याचदा नैसर्गिक अडचणीही असू शकतात. मग अशावेळी ह्या चाऱ्याच्या बाबतीत त्यांचं प्रमाण आपण कसं ठेवणं अपेक्षित आहे?
1: चाऱ्याचे शास्त्रीयदृष्ट्या जर प्रमाणाचा विचार केला तर चारा देण्याचे प्रमाण हे त्या जनावराच्या शरीराच्या वजनावरून ठरवले जाते. सर्वसाधारण जनावरांना त्याच्या वजनाच्या 2 ते 2.5% वाळलेला चारा द्यावा लागतो. हिरवा चारा 4 ते 6% इतका द्यावा लागतो. आता याचं एक उदाहरण देऊन जर आपण विचार करायला गेलं तर समजा एक 400 किलो वजनाचे जनावर आहे तर त्याला 8 किलो वाळलेला चारा द्यावा लागेल व 16 ते 24 किलो हिरवा चारा द्यावा लागेल. यानुसार आपल्या जनावराचं अंदाजे जेवढं वय आहे त्यानुसार आपण चारा द्यावा. समजा विदेशी जातीमध्ये आता हॉलस्टीन फ्रिजियन या जातीचं जे सरासरी वजन आहे ते 700 किलोग्रॅम इतकं असतं तर त्यानुसार त्याला चारा देण्यात यावा. तसेच दूध उत्पादनाचा देखील विचार करण्यात यावा.
0: म्हणजे आपल्याला एकंदरीत कोणत्या जातीचे जनावर आहे आणि ते किती वजनाचं आहे हे बघून त्यानुसार ते चाऱ्याचं नियोजन करणं अपेक्षित आहे. मला आता असं सांगा की जनावरांना बरेच पशुपालक हे वेगळ्या प्रकारचे काही खुराक पुरवत असतात, म्हणजे आपण त्याला पशुखाद्य असं म्हणतो आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये. तर मला असं सांगा की जनावरांना हे पशुखाद्य देण्याचं जे प्रमाण आहे हे नेमकं कसं असावं?
1: तर जनावरांना जे आपण पशुखाद्य देतो तर त्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे त्याच्या शरीराच्या पोषणासाठी आणि दुसरं दूध उत्पादनाच्या दृष्टीने. त्या एका जनावराच्या शरीराच्या पोषणासाठी साधारणतः 2 किलो इतकं पशुखाद्य प्रतिदिन द्यावं लागतं. तसेच दूध उत्पादनाचा जर विचार केला तर प्रति लिटर दूध उत्पादनास 500 ग्रॅम इतका खुराक द्यावा लागतो. आता हे एक उदाहरण देऊन जर विचार करायचं गेलं तर 10 किलो किंवा 10 लिटर दूध उत्पादन देणारं समजा एक जनावर आहे तर त्याला दूध उत्पादनासाठी 5 किलो खुराक दिला पाहिजे. तसेच शरीर पोषणासाठी 2 किलो खुराक दिला पाहिजे. असा एकूण दूध उत्पादनासाठी 5 किलो व त्याच्या शरीर पोषणासाठी 2 किलो असा एकूण त्याचा दिवसाचा खुराक झाला 7 किलो. यानुसार आपण जनावराला पशुखाद्य किंवा खुराक देताना त्याचं प्रमाण ठरवावं. आपण उदाहरणासाठी 10 किलो दूध उत्पादन असलेले एक जनावर घेतलेलं आहे, 1 लिटरसाठी 500 ग्रॅम इतका खुराक द्यावा लागतो शास्त्रीय दृष्ट्या.
0: जसं दूध उत्पादनाची आपण अपेक्षा करतो त्याप्रमाणे त्याला खुराक
1: त्याप्रमाणात हा जो पशुखाद्य किंवा हा जो खुराक आहे तो वाढत गेला पाहिजे. किंवा कमी असेल तर त्यानुसार शरीर पोषणासाठी 2 किलो आहेच प्रतिदिन आणि 1 लिटर प्रति दूध उत्पादनासाठी 500 ग्रॅम यानुसार आपण देत जायचं.
0: जशी आपल्याला गरज असेल त्या पद्धतीने आपण तो
1: वाढवला तरी चालू शकतो.
0: आता मला असं सांगा की जनावरांच्या बाबतीत पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं असतं, कारण बऱ्याचदा जनावरांना आपण चरायसाठी सोडतो पण ते तिथलंच कुठलं तरी डबक्यातलं पाणी किंवा तत्सम जे काही पाण्याचे स्रोत असतात तिथलं पाणी पित असतात. बऱ्याचदा असं होतं की त्यामुळे जनावरांना काहीतरी आजार होण्याची शक्यता असते किंवा त्यातून ते दगावण्याची शक्यता असते. मग या जनावरांच्या बाबतीत पाणी व्यवस्थापन करताना आपण नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यांना पाण्याचं प्रमाण हे नेमकं किती असलं पाहिजे त्यांच्या आहारामध्ये?
1: जनावरांच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार व विविध हवामानानुसार पाणी द्यावे. याचं एक उदाहरण देऊन जर अभ्यास करायचा झालं तर 400 किलो वजनाच्या जनावरास सरासरी 40 ते 65 लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता असते व हे पाणी स्वच्छ व ताजे असावे. आता सध्या पावसाळा हंगाम चालू आहे, या पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की अशुद्ध पाणी जनावराला दिलं जात. तसेच हिवाळा उन्हाळा व पावसाळ्यात या तिन्ही हवामानात वेगवेगळं पाण्याची आवश्यकता असते जनावराला. त्यानुसार आपण जेवढं जनावराला आवश्यक असेल तेवढं द्यावं. परंतु आता जर एक उदाहरण घ्यायचं झालं तर 400 किलो वजनाचं एक जनावर आहे तर त्याला 40 ते 65 लिटर इतकं पाणी आपण दिलं पाहिजे
0: प्रतिदिवस
1: प्रतिदिन.
0: जनावरांच्या बाबतीत आपण चाऱ्याचं व्यवस्थापन केलं, पाण्याचं व्यवस्थापन केलं, मात्र बऱ्याचदा असं होतं की जनावरांना याच्यापेक्षाही वेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. अगदी उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जादाचा खुराक, ते खनिज द्रव्य असतील किंवा इतर आणखीन कॅल्शियम असेल, या सगळ्या ज्या गोष्टी असतात या आपण चाऱ्यातून पुरवायचा प्रयत्न करत असतो. खनिज मिश्रणाची अशी आवश्यकता आहे का आणि ते जर असेल तर ते आपण किती प्रमाणात देणं अपेक्षित आहे?
1: निश्चितच जनावरांच्या आहारामध्ये खनिज मिश्रणाची आवश्यकता असते. जनावराच्या शरीर वाढीसाठी तसेच पोषणासाठी व दूध उत्पादनासाठी खनिज मिश्रणाची ही आवश्यकता असते. दुधामधून शरीरातील खनिजे बाहेर टाकली जात असतात व आहारातून खनिज मिश्रण न दिल्यामुळे जनावरे अशक्त बनतात व दूध उत्पादनावर फरक पडत असतो. यामुळे नियमित खनिज मिश्रणे जनावरांना द्यावीत. खनिज मिश्रणामुळे जनावरे वेळेवर माजावर येतात. सर्वसाधारण

0: आता जनावरास प्रतिदिन 100 ग्रॅम इतकं खनिज मिश्रण आहारातून किंवा पशुखाद्यातून द्यावे.
1: आपण जनावरांच्या बाबतीत ही सगळी चर्चा करत आहोत की जनावरांचा आहार कसा असावा, त्याचं पाणी व्यवस्थापन कसं असावं, या सगळ्याबद्दलची आपण चर्चा केली. पण बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून असं होतं की ते जनावरांची अमुक एवढी संख्या ठेवत असतात की आपल्या गोठ्यामध्ये 50 जनावरं ठेवायची, 25 जनावरं ठेवायची अशी संख्या ठरवतात आणि त्यानुसार मग आपल्या शेतामध्ये त्यांच्या आहाराचं नियोजन म्हणून वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतात. मग हे पिकं ज्यावेळी ते घेत असतात त्यातून त्यांना चाऱ्याची कितपत पुरवठा होऊ शकेल, की त्यांच्या आहारामध्ये मग कोणत्या प्रकारचा चारा आपण त्यांना दिला पाहिजे. की आता बरेच शेतकरी कसं करतात, ज्वारी घेतात, मका घेतात किंवा बाजरी असेल, नेपियर गवत असेल, तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची पिकं शेतकरी घेत असतात. तर नेमकं आपण त्यांच्या चाऱ्यामध्ये या गोष्टींचा कसा समावेश केला पाहिजे?
0: चाऱ्याचा जर विचार केला तर एकदल चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत इत्यादी पिकांचा समावेश होतो. द्विदल पिकामध्ये चवळी, लसूण घास, बरसीम इत्यादी पिकांचा समावेश होतो. द्विदल चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे जास्त असते. ऊसाचे वाडे आपल्याकडं भरपूर प्रमाणात कारखाने ज्यावेळी सुरू होतात त्यावेळी उपलब्ध असतं. हे ऊसाचे वाडे एकसारखे देऊ नये, यामुळे जनावरांच्या शरीरातून कॅल्शियम बाहेर जाते व जनावरे अशक्त बनतात. चाऱ्याची कमतरता भासत असेल तर ज्यावेळी आपल्याकडे चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल त्यावेळी त्याचा मुरघास बनवावा. निकृष्ट दर्जाचा वाळलेला चारा असेल तर त्याच्यावर प्रक्रिया करावी. गोठ्यातील जनावर संख्येवरून वार्षिक चारा पिकांचे नियोजन करावे.
1: म्हणजे एकंदरीत जनावरांची संख्या किती आहे ते पाहून त्यानुसार आपण जनावरांच्या आहाराचं किंवा ते चारा पिकांचं नियोजन करणं अपेक्षित आहे. आता असं सांगा की तुम्ही बोलता आता सांगितलं की मुरघास करणं हे खूप महत्वाचं आहे.
0: बरोबर,
1: जनावरांसाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण प्रत्येक वेळी आपल्याला चारा उपलब्ध होईलच याची काही शाश्वती नाही. मग आहे त्या कालखंडात आपण त्याचा जर मुरघास बनवला तर तो आपण जनावरांना टंचाईच्या काळामध्ये आपण उपलब्ध करून देऊ शकतो. तर मला आता असं सांगा की मुरघास बनवण्यासाठी आपण नेमकी कोणकोणती पिकं घेतली पाहिजेत?
0: मुरघास बनवण्यासाठी साधारणतः मका, ज्वारी, बाजरी, चवळी, लसूण घास, बरसीम इत्यादी चारा पिके वापरावीत. ही चारा पिके 50% फुलोऱ्यात असताना कट करावीत. त्याच्यामध्ये पोषण द्रव्य जास्त प्रमाणात असतात त्यामुळे ही 50% फुलोऱ्यात असताना कट करावीत व मुरघास बनवण्यासाठी वापरावीत.
1: म्हणजे अशा प्रकारे जर आपण ते वापरली तर त्याचा फायदा
0: होऊ शकतो. ही चारा पिके समजा जर जून झालीत म्हणजे 50% फ्लॉवरिंग किंवा तो 50% फुलोरा जो आहे त्याच्या पुढे जर गेलेत तर काय होईल, त्याची पोषण द्रव्ये त्यातले कमी होतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा एक मका पीक आहे, त्या मका पिकाला समजा कणीस लागलं, 50% फुलोरा असतो त्यावेळी तिथं योग्य प्रमाणात पोषण द्रव्ये त्या मका पिकामध्ये असतात. परंतु ज्यावेळी फुलोऱ्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी त्याला कणीस येतं, कणीस भरलं जातं,
1: त्यावेळी
0: पक्वतेची अवस्था येते त्यावेळी सगळी पोषण द्रव्ये त्या मक्याच्या जी काही आपण जी धाट म्हणतो मराठीत त्याला किंवा इंग्रजी स्टेम म्हणतो, तर त्या मक्याची जी काही पोषण द्रव्ये आहेत ते पूर्ण त्या मक्यामध्ये जातात, त्या दाण्यामध्ये जातात आणि त्या चाऱ्यातील जे पोषण द्रव्ये कमी होतात. यामुळे ही सगळी पिके काय करावीत तर 50% फुलोऱ्यात असतानाच कट करून वापरावीत. 50%च्या अगोदर जर असेल तर 20-30% ही जी स्टेज आहे त्याला कोवळा म्हटलं जातं आणि ह्या स्टेजला जर कापलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये विषारी घटक असू शकतात. त्यामुळे शास्त्रीय दृष्ट्या 50% फ्लॉवरिंग किंवा 50% फुलोरा ही स्टेज चांगली आहे मुरघास बनवण्यासाठी.
1: आपण वेगवेगळ्या जातींबद्दल मगाशी चर्चा केली,
0: निश्चित
1: अगदी मुरा म्हैसाना असेल म्हशींच्या बाबतीमध्ये, पंढरपुरी असेल किंवा इतर अनेक प्रकारच्या जाती आहेत, गायींच्याही वेगवेगळ्या जाती आहेत, अगदी विदेशी जातीही आहेत. पण आपल्याकडं काही कृषी संशोधन केंद्राने काही जाती विकसित केल्यात का? आणि जर केल्या असतील तर मग त्यांच्याविषयी जरा माहिती सांगा.
0: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पशुविज्ञान व दुग्धशास्त्र या विभागामार्फत फुले त्रिवेणी ही गाय विकसित केलेली आहे. ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जात 50% होल्स्टीन फ्रिजियन, 25% गिर जात व 25% जर्सी जात या तिहेरी जातींच्या संकरापासून ही जात बनवलेली आहे. तसेच ही महात्मा फुले कृषी विद्यापीठानं बनवलेली आहे. यामुळे या जातीस फुले त्रिवेणी असं नाव देण्यात आलेलं आहे. या जातीमध्ये तुम्हाला आता जे सांगितलेली आहे त्या 3 जातींच्या रक्तांचा समावेश केलेला आहे. या जातीचे एका वितामधील सरासरी दूध उत्पादन जे आहे ते 3000 ते 3500 लिटर इतके आहे. तसेच या जातीच्या दुधातील फॅटचे जे प्रमाण आहे ते 3.8 ते 4.2 इतके आहे.

0: फुले त्रिवेणी वळूचे जे गोठित वीर्य आहे ते गोसंशोधन व विकास प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे, तेथून ते आपल्याला मिळू शकेल.
1: म्हणजे शेतकरी बांधवांनी याही गोष्टींचा विचार करायला पाहिजे
0: आणि
1: खात्रीशीर पर्याय म्हणून त्याच्याकडे बघितलं
0: पाहिजे,
1: म्हणजे त्यानुसार त्यांना आपल्या दूध उत्पादनात वाढ करता येईल, शिवाय चांगल्या जातीचं जनावर आपल्या गोठ्यामध्ये बांधता येईल
0: निश्चितच.
1: मला आता असं सर सांगा की आपण आतापर्यंत जे चर्चा केली हे वेगवेगळ्या विषयांवर केली की जाती कोणत्या आपण निवडायच्या, त्यांचं एकंदरीत चारा व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन आणि एकंदरीतच त्यांचं पशुखाद्य जे आहे या संदर्भात आपण चर्चा केली. आता मला असं सांगा की नेमकं आपल्याला दूध उत्पादन वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी जनावरांच्या बाबतीत घेतली पाहिजे, म्हणजे त्याच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे की त्याच्या इतर आणखीन बाबींकडे लक्ष देणं अपेक्षित आहे.
0: आहार नियोजनासोबत अजून गोष्टींचा विचार देखील केला पाहिजे, ज्यामध्ये मुख्यत्वे करून जनावरांचा जो गोठा आहे तो नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे, कारण गोठा हा जर अस्वच्छ असेल तर तिथं रोगराई आढळू शकते. तसेच जनावरांच्या पासून जे दूध उत्पादन मिळणार त्याच्यामध्ये देखील अस्वच्छता येऊ शकते. तसेच दुसरी गोष्ट आहे ती जनावरे दररोज त्यांना खरारा करावा. खरारा म्हणजे काय तर ब्रशच्या सहाय्याने ती जनावरे दररोज धुवून घ्यावीत. यामुळे काय होईल, जनावराचे रक्ताभिसरण आहे हे चांगले होते खरारा केल्यामुळे. त्यामुळे दररोज जनावरांना खरारा हा करावा. तसेच जनावरांचे वेळेवर लसीकरण करावे, कारण रोगराई ही जर आटोक्यात आणायची असेल, रोग होऊ नये म्हणून ती अगोदर जर काळजी घ्यायची असेल तर लसीकरण हे वेळेवर करावे. ते मग पावसाळ्याच्या अगोदर असेल, उन्हाळ्याच्या अगोदर असेल, वेळापत्रकानुसार पशुवैद्यकाकडून आपण लसीकरण हे करून घ्यावे वेळेवरती. दूध काढण्याची ही जी काही क्रिया आहे ती 7 मिनिटातच पूर्ण करावी, कारण या 7 मिनिटांमध्येच जनावराच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचा जो हार्मोन असतो तो कार्यरत असतो. एकदा दूध काढाय बसल्यानंतर हा जो काय हार्मोन आहे तो फक्त 7 मिनिटच कार्य करत असतो, आणि त्यावेळेतच जनावराच्या शरीरातील दूध हे आपल्याला त्याच्या कासेमार्फत मिळू शकतं. त्यामुळे ही क्रिया 7 मिनिटात पूर्ण करावी. तसेच जनावरे नेहमी स्वच्छ ठेवावीत, योग्य वेळेवर माज ओळखावा व भरवून घ्यावीत. माज कालावधीमध्ये जनावरांचे दूध हे कमी मिळते, तसेच फॅटचे प्रमाण देखील कमी आढळते. जनावरे जर वेळेवर माजाव गेली तर पुढचं वेध देखील वेळेवर मिळेल व जो होणारा तोटा आहे तो थांबवता येईल. त्यामुळे वेळेवर माज घालवणे हे देखील महत्वाचं आहे. तसेच गरज भासल्यास वेळेवर आपण पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा व त्यानुसार सगळे औषधोपचार करून घ्यावे.
1: म्हणजे एकंदरीतच जनावरांचा केवळ व्यवसाय न करता त्याच्याकडे एक शास्त्रीय दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी बघितलं
0: पाहिजे.
1: तोडकर साहेब, आज तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच जनावरांचं आहार व्यवस्थापन आणि त्यांच्या जाती, त्यांची वैशिष्ट्य यांच्याबद्दल अगदी सविस्तरपणानं आमच्याशी खुलेपणानं चर्चा केलीत, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, जनावरांच्या विविध जाती, त्यांचे आहार व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक सचिन तोडकर यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आत्ता आपण ऐकली. यानंतर ऐकूया श्रीकांत पारगावकर व सहकारी यांनी गायलेले फुकट चंबू बाबूराव या चित्रपटातील श्रीकांत नरुले यांनी रचलेले गीत.

बराय तर श्रोते हो, माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

आशा भोसले यांनी गायलेलं सोबती या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. रचना होती गंगाधर महांबरे यांची आणि गीताला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

श्रोते हो न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता ऐकूया गझल.

विदुषी बेगम अख्तर यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत. हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आशा भोसले यांच्या स्वरातील गझल आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात गझल गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: हा संदेश लक्षात ठेवा, लाच घेणं आणि देणं ही गुन्हा आहे. भ्रष्टाचार टाळा, देश मजबूत करा. लाचेची नशा करते जीवनाची दुर्दशा. कायदेशीर व्यवहार दूर ठेवी भ्रष्टाचार. भ्रष्टाचार निर्मूलनाचा विचार करेल लोकशाही साकार. लाचेची माया टाकते कुटुंबावर दुर्दशेची छाया.

0: श्रोते हो, जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत. गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

गुलाम अली यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत. गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 8:45 होत आहेत. सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 10 वाजतायत. श्रोते हो, आता ऐकूया नभोनाट्य ऐश्वर्य. लेखक श. ना. नवरे. सादरकर्ते बाळ कुळतरकर.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य ऐश्वर्य. लेखक श. ना. नवरे. सादर करते बाळ कुरतडकर.

0: कौन है?
1: मिया ले।
0: अरे मीनू हूँ, मीनू तू का?
1: हो, तुम्ही केव्हा आलात वर्कशॉप मधून?
0: झालाय एक अर्धा तास।
1: आणि मनोज राणी कुठे?
0: पिक्चरला।
1: माझी कल्पना होती मला पप्पांकडून यायला उशीर झाला, पोराने घर अगदी डोक्यावर घेतलं असेल।
0: नाही, मीच पाठवले त्यांना शोफर बरोबर। मीनू, तुझे पप्पा मम्मी कसे आहेत?
1: फाईन।
0: मी केव्हाची वाट बघतोय तुझी।
1: पण रस्त्यावर केवढी गर्दी आहे, सारखं वाटत होतं गाडी मध्येच सोडून द्यावी आणि टॅक्सीनं यावं, इतका वैताग आलाय ड्रायव्हिंगचा।
0: बर मीनू, तू चटकन वॉश घेऊन ये बघू।
1: आलेच हा? हे का बाबू कुठे गेलाय काम टाकून? तुम्हाला ड्रिंक पिंक आणून देणं?
0: नाही, मीच नको म्हटलं आज।
1: कमालच आहे तुमची, नाहीतर रोज ड्रिंक घ्यायला 5 मिनिट उशीर झाला तरी तुमचं भिनसत।
0: मीनू, ड्रिंक सोडलंय मी।
1: रिअली?
0: येस, आजपासूनच।
1: का मध्येच एकदम?
0: मीनू तू वॉश घेऊन ये ना, मग सांगतो।
1: काय विशेष?
0: हो, एकदा मनात आलं होतं की तुला उद्या सांगावं। खरं तर मीनू, गेली 10-12 वर्षांनी हेच म्हणत आलोय

0: मनाशी. लाडक्या बायकोला ही गोष्ट आज नको, उद्या सांगावी.
1: किती वर्ष?
0: हो मी तू वॉच घेऊन येतेस ना.
1: राहू दे, तुम्ही सांगा आधी काय.
0: समोरच्या समुद्राकडे बघत बसलो होतो. संध्याकाळी कसा विलक्षण सुंदर दिसतो नाही.
1: खरंच ओशन हा शब्द कशावरून आलाय माहितीये? आज पप्पाने सांगितलं.
0: काय?
1: ते म्हणाले आशय या संस्कृत शब्दावरून ओशन हा शब्द आलाय. मला इतकी गंमत वाटली. पण तुम्ही आज गप्प का?
0: सहज
1: एकदम ड्रिंक सोडायचं का ठरवलं ते सांगणार होतात ना.
0: हो हो सांगतो मग.
1: आणि बाबू कुठे आहे?
0: मीनू मी त्याला जाधव साहेबांच्याकडे पाठवलंय. त्यांना एक विश्वासू नोकर हवाय.
1: म्हणजे बाबूला त्यांच्याकडे नोकरीला पाठवलंय?
0: हो.
1: का?
0: हे बा आपल्याला आता खर्चाला आळा घातला पाहिजे. येत्या 1 डिसेंबर पासून आपला शोफर देखील, मी त्याला आजच दुपारी सांगितलं. खूप वाईट वाटलं त्याला. पण मीनू मीनू वी कांट अफोर्ड इट नाव. हे सगळं ऐश्वर्य
1: तुम्ही सांगताय हे?
0: हो खरंय. मी ड्रिंक सोडायचं कारण
1: आलं लक्षात.

0: औदुंबर, गेल्या काही दिवसात तुमच्या स्वभावातला फरक, तुमचा नेहमीचा उत्साह कमी होतो, रंगात येऊन बोलता आणि मध्येच कसल्या तरी विचारांना थांबता बोलायचं. त्या दिवशी नाटकाच्या वेळी असंच झालं. नाटक रंगलं होतं आणि तुम्ही पटकन म्हणालात, मीनू चल घरी जाऊ. आल्यावर विचारलं तर म्हणालात, काही नाही, इट्स नथिंग. हल्ली वर्कशॉपच्या कटकटी वाढतायत.
1: हो, प्रत्येक क्षणी वाटलं होतं की तुला सगळं सांगावं, मनावरला भार हलका करावा. पण मीनू, कधी धीरच झाला नाही बघ. मग उगाचच म्हणत राहिलो, हल्ली वर्कशॉपच्या कटकटी वाढतायत. उगाच तुला काहीतरी सांगून फसवत राहिलो.
0: पण मी फसले नव्हते कधी. तुम्ही गेल्या महिन्यात दिल्लीला गेला होता तेव्हा मी वर्कशॉपच्या मॅनेजरना फोन करून विचारलं होतं. ते म्हणाले, वर्कशॉप खूप जोरात आहे, तुमच्या टॉईजना बाजारात वाढती मागणी आहे, नफा तर दररोज वाढतोय. इतका आनंद वाटला आणि अभिमान देखील. आपलं लग्न झालं तेव्हा एवढंच वर्कशॉप होत, कामाला किती, 4 की 5 नोकर.
1: हो, राहायला गिरगावातल्या चाळीतल्या 2 खोल्या तू डबा करून द्यायचीस आणि सकाळी मी 8 खोली बाहेर पडायचो, तो रात्री 9-10 वाजता परत यायच. बघता बघता आपल्या वर्कशॉपचा पसारा वाढला, नोकर माणसांची संख्याही वाढली. हौस, मौज, उत्साह सगळ्यांनाच उधाण आलं. तेवढ्यात तू आनंदाची बातमी दिलीस, मनोज जन्माला येणार आहे म्हणून.
0: मी काय अगदी मनोजच्या नावासकट सांगितलं होत. आठवत, मनोजच्या बारशाला तुम्ही आलात आणि पप्पांना म्हणालात, मनोजला मी आज नव्या जागेत नेणार आहे, चांगला 6 खोल्यांचा वेल फर्निश्ड फ्लॅट. गॅलरीतून पाहिलं की समोर निळा निळा समुद्र, येणार प्रत्येक वर्ष ऐश्वर्यात भर घालित होत. आणि आता कुठतरी काहीतरी खटकलंय.

0: నేను నిన్ను मुलांना मुद्दामच पिक्चरला पाठवलं मी
1: ते बरं झालं मी तुम्हाला स्वस्थपणे काही विचारणार
0: त्याची गरज नाही मीनू मी जस तुला काही
1: धंद्याबद्दल
0: हो
1: धंद्यात कुठे फार मोठं नुकसान
0: ते शक्यच नाही नुकसान होणारा धंदा असता तर मी तो केलाच नसता आणि तुझ्या विद्याधर भाऊजींनी अशा धंद्यात घालायला मला कर्ज सुद्धा दिलं नसतं तेव्हा
1: तुम्ही विद्याधर भाऊजींकडनं कर्ज घेतलं होतं
0: होय मीनू धंदा सुरू करण्यापूर्वी
1: कर्ज किती से घेतलं होतं
0: 10,000 रुपये
1: इश्य एवढेच ना ते तुम्ही एव्हाना सहज
0: नाही मीनू

0: अजून फेडलेलं नाहीये मी ते
1: का? आपल्याला 10,000 रुपये म्हणजे काही फार नाहीत, आपल्या फिक्स डिपॉझिट मध्ये तर याच्यापेक्षा कितीतरी पट
0: आहेत ना.
1: मग कर्ज का फेडलं नाही?
0: ते कसं फेडायचं हे तेव्हाच ठरलं होतं मीनू, 12 वर्षापूर्वी.
1: सगळं अगदी व्यवस्थित लेखी आहे ना.
0: फक्त बोललो तीच लेखी समजायचं असे संबंध आहेत आमचे, यू नो इट मीनू.
1: हो पण
0: माझी नोकरी गेली होती, नोकरीत जमलेले 1,000 रुपये मला स्वतःला पोसण्यासाठीच खर्च होणार होते. डोक्यात या टॉईजच्या धंद्याची कल्पना होती आणि खिशात दिडकीचं सुद्धा भांडवल नव्हतं. विद्याधर माझा कॉलेजपासूनचा दोस्त, गर्भश्रीमंत.
1: विद्याधर भाऊची गर्भश्रीमंत होते?
0: ऑफकोर्स मीनू, त्याच्या चुलत्यानं त्याला फसवलं आणि आज तू पहाटेचं आहेस. बिचारा 500-600 रुपये पगारावर जगतोय.
1: अहो मग त्यानं तुम्ही कर्ज परत करून टाकलं तर?
0: तो घेणार नाही मीनू, कधी कुणाशी बोलणारही नाही. त्याचं खरं ऐश्वर आहे त्याचं मन. तुला मी म्हटलं ना मगाशी, कर्ज फेडण्याबद्दल आमचं आधीच ठरलेलं होतं म्हणून. मीनू 12 वर्षापूर्वी 9 फेब्रुवारीचा दिवस, विद्याधर आपल्या वडिलांच्या फर्म मध्ये होता. मोठा हिशेबी, रेग आखून त्याप्रमाणे चालायचा. तर 9 फेब्रुवारी मी त्याच्या ऑफिसात गेलो.

0: ಮೇ ಕಮ್ ಇನ್ ವಿದ್ಯಾಧರ್ ಸಾಹೇಬ್. ಕೋಣ್ ಔದುಂಬರ್ ಅಲ್ಲೇಕ ತುಲಾ ಕಶಾಲೆ ಉಡಿ ಪರ್ಮಿಷನ್ ಅವೆ ಏನ ಏನ ಬಸ್ ಬಸ್ ಹಾ
1: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
0: ಹಾ ಹಾ ಬೋಲ್ ದೋಸ್ತ ಕಸ ಆಯ್ತು?
1: ಆಯ್ ಠೀಕ್ ಆಯ್.
0: ನೌಕರಿ ಬೇಕ್ರಿ?
1: ಚಾರ್ ಮಹಿನೆ ಝಾಲೆ ಸುಟ್ಲಿ.
0: ಸೊ ಸಾರಿ. ತುಜ್ಯಾ ಸಾರಖ್ಯಾ ಸ್ಕಾಲರ್ಚಿ ಆಧಿ ಸ್ಥಿತಿ. ಸದ್ಯ ಕಾಯ್ ಕರ್ತೋಯ್?
1: ಕಾಯ್ ನೀ ಫಕ್ತ ವಿಚಾರ ಕರ್ತೋಯ್.
0: ಕಸ್ಲಾ ರೇ
1: ಸಾಂಗ್ತು ಮಗ? ಆಧಿ ವಿದ್ಯಾಧರ್ ಮಲಾ ಏಕಚ ಸಾಂಗ್, ತು ಆಪಲಿ ಕಾಲೇಜ್ಚಿ ದೋಸ್ತಿ ಸ್ಮರುನ್ ಮಲಾ ಕಾಯ್ ಮದತ್ ಕರಶಿಲ್ ಕಾ? ನೀ ಮೀ ತ್ಯಾಸಾಠಿ ಚಾಲೂ ಆಯ್. ಮಟ್ಲಬ್ ವಿದ್ಯಾಧರ್ ಆಪಲಾ ದೋಸ್ತ ಆಯ್?
0: ಜಾನಿ ದೋಸ್ತ ಮನ್.
1: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
0: ಹಾ ಬೋಲ್ ಔದುಂಬರ್, ಕಾಯ್ ಕರು ಮೀ ತುಜ್ಯಾಸಾಠಿ? आमच्या फॉर्म मध्ये नोकरीचं विचारलंस तर आय विल से सॉरी. तुझं माझं नोकर आणि मालकाचं नातं आलं की दोस्ती संपेल.
1: मला नोकरी नको आहे, धंदा करायचा म्हणतोय मी.
0: धंदा?
1: हो, त्यासाठीच मला भांडवल हवंय तुझ्याकडून.
0: कसला धंदा?
1: खेळण्यांचा, टॉईजचा.
0: तुझ्याकडे काही कॉन्क्रीट प्लॅन आहे?
1: तो घेऊनच आलोय. या कागदावर प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे, या अडचणी आणि ही त्यांची उत्तर. नफ्या तोट्याची गोष्ट काही इथे दिलेलीच आहे.
0: वंडरफुल औदुंबर. आणखी एक प्रश्न, तुझ्या धंद्यात मी तुला पार्टनर म्हणून हवा आहे की?
1: नाही नाही, पार्टनर्सचं नातं आलं की दोस्ती संपेल. मला तुझ्याकडून फक्त 10,000 रुपये कर्ज म्हणून हवे आहेत.
0: दिले? पैसे फेडायला टाइम लिमिट
1: इथं लिहिलेलं आहे. 5 वर्षात मी कर्ज फेडीन.
0: व्याज
1: तू लावशील ते?
0: ओके, मग हे ठरलं.
1: अरे कुठे ठरलंय अजून? तुझ्या आठी
0: 12 वर्ष.
1: म्हणजे
0: आज किती तारीख आहे?
1: आज 9 फेब्रुवारी.
0: आणखी 12 वर्षांनी येणाऱ्या 9 फेब्रुवारीला मी तुझ्याकडे येणार सकाळी 11 वाजता. तू 10,000 रुपयांच्या नोटा पाकिटात ठेवायच्या. त्या क्षणी माझ्या मनात आलं तर मी फक्त ते पाकिट उचलणार आणि चालायला लागणार. नाहीतर
1: नाहीतर काय?
0: नाहीतर तुला मी सांगणार तुझा सगळा कारभार. तू या भांडवलावर मिळवलेली पैन पैची इस्टेट माझ्या मालकीची, तुझा त्यावर काडीचाही हक्क नाही. येस, आणि त्या इस्टेटीत तुझं 10,000 रुपयांचं पाकिट आलंच.
1: कबूल?
0: हा हा, इतक्यात चटकन कबूल करू नकोस. वाटल्यास 4 दिवसांनी विचार करू नये.
1: त्याची जरूर नाही विद्याधर, म्हणालास तर आता लिहून देतो.
0: फक्त शब्द, तुझा शब्द बस आहे मला. शब्द मोडलास तर
1: तू म्हणशील ती शिक्षा.
0: औदुंबर, तुला तुझ्या या योजनेबद्दल इतकी खात्री आहे?
1: अर्थात, आणि तुझ्यासारखा हुशार व्यवहारी

0: माणूस मला 10,000 रुपये देतोय हे ऐकून त्या खात्रीला बळकटी चाललेली आहे उलट.
1: ठीक आहे, संध्याकाळपर्यंत मी कागद वाचून ठेवतो.
0: जरूर.
1: तू यायचं आणि पैसे घेऊन जायचे. वर्ड मीन्स वर्ड. 9 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता 1 तपानंतर.

0: तर मिनू आज 1 फेब्रुवारी आणखी 8 दिवसांनी विद्या तर मला भेटणार.
1: पण तुम्ही 12 वर्षात एकदा सुद्धा कसे बोलला नाहीत.
0: नाही नाही मिनू, मिनू धीर झाला नाही.
1: आणि आज?
0: आज नाईलाज झालाय. आणखी 8 दिवसांनी मिनू, आणखी 8 दिवसांनी आपलं वर्कशॉप, ही सुंदर जागा, फर्निचर, बँकेतली शिल्लक, तुझी दागदागिनी, सगळ्याच ऐश्वर्यावर सावट येणार आहे. तुला आज तरी सांगायला हवंच होतं. त्यानंतर पुन्हा नव्याने संसार सुरू करायचा आहे. पुन्हा सगळ्या हालपिष्टा सोसाव्या लागणार आहेत.
1: आपण पप्पांना विचारायचं. माझ्या
0: काय पप्पांना? मिनू सांगू ते काय म्हणतील? म्हणतील तुमच्या त्या विद्याधराला सरळ सांगा, काही एक लेखी नाहीये, सॉरी, फार तर तुझे 10,000 रुपये तू परत घेऊ शकतोस. दॅट सेटल्स द मॅटर. म्हणून म्हणतो मिनू, पप्पांना मी विचारणार नाहीये.
1: तुम्ही आपलाच शब्द पाळणार आहात ना?
0: त्याचा प्रश्नच नाहीये मिनू.
1: मला नाही वाटत विद्याधर भाऊजी त्या 10,000 वर संतुष्ट होतील. सध्याची त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे.
0: मला तेच वाटतंय.
1: म्हणून नर्वस आहात तुम्ही?
0: मी नर्वस आहे तू तुझ्या काळजीनं मिनू. मिनू तुला मी हे कधी सांगितलं नाही, याबद्दल मला क्षमा कर. तशी विपरीत वेळ आली तर
1: माझी साथ अशीच राहील. आपण पुन्हा सगळं उभं करू असंच, किंवा यापेक्षा सुंदर.
0: मिनू मीनाक्षी
1: हो दिंग, हे प्रेम असंच राहू दे जन्म.

उद्यापासून मी कामाला लागते हा, मुलांची समजूत घालते आणि पुढल्या महिन्यापासून मोलकर्णीला घरी पाठवून देते. आवश्यक तेवढे कपडे घेऊ आणि सोडू हे सगळं ऐश्वर्य. मला कुठल्याच ऐश्वर्यात गोडी नाही. तुम्ही आणि मुलं, आपलं प्रेम, हेच माझं ऐश्वर्य. 8 दिवसांनी खुशाल येऊ दे विद्याधर भाऊजीना. मी आतापासूनच वाट बघत बसते 9 फेब्रुवारीची.

0: हेलो हेलो, मी मीनाक्षी बोलते. कोण? विद्याधर फौजी का? हो, हे आहेत घरात. आंघोळीला गेलेत. हां, हॅलो, जरा थांबता काय? हां, पब्लिक टेलिफोनवरून बोलताय. बरं बरं, नाही मी सांगते त्यांना निरोप. हां, हो ना, आज 9 फेब्रुवारी. हां हॅलो, तुम्ही कुठं? यांच्या वर्कशॉपमध्ये भेटताय? हो, यांच्या लक्षात आहे तर सकाळी 11 वाजता ना. हो खरंच, त्यांनीच सांगितलं होतं. हां बरं बरं, हो. औदुंबर,
1: काय ग
0: अहो फोन आला होता आता.
1: कोणाचा? विद्यार्थ्यांचा का?
0: होय, त्यांना सांगितलं मी, ते तुमच्या वर्कशॉपमध्येच येत आहेत.
1: ठीक आहे, थँक्यू. मी सगळी तयारी ठेवली आहे.
0: बरं,
1: 11 वाजता विद्यार्थी आला की

0: मे आय कमिंग औदुंबर साहेब.
1: अरे ये रे, तुझीच वाट बघत बसलोय.
0: तुझी लेका केबिन एकदम फर्स्ट क्लास आहे. माझ्या तेव्हाच्या केबिन पेक्षा झकास.
1: विद्याधर, आज तू पड बंदच येतोय तिथं.
0: आज रजा घेतली म्हणून आलो, नाहीतर वेळ कुठं होतो.
1: ठीक आहे,
0: मी आता साधा कारकून आहे.
1: हो अरे हो, आज 9 फेब्रुवारी.
0: हो, हीच तारीख ठरली होती तेव्हा.
1: होय,
0: आणि वेळ सुद्धा
1: बरोबर.
0: येता येता तुझं वर्कशॉप बघून घेतलं.
1: छान,
0: फार व्यवस्थित आणि अपटुडेट आहे.
1: थँक यू.
0: आपण एकदम खुश. तू बाकी कॉलेजात असल्यापासून हुशार. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित योजनापूर्वक आखलेली. औदुंबर, यू आर ग्रेट. हे एवढं मोठं वर्कशॉप, मशिनरी, नोकर माणसं, तुझा फ्लॅट, सगळं माझ्या 10,000 केलेलं ना.
1: अर्थात माझे जेमतेम 1,000 होते ते जगण्यापुरतीच पुरले.
0: बँकेत शिल्लक असेलच.
1: आहे ना,
0: शिवाय फिक्स डिपॉझिट, शेअर्स वगैरे.
1: थांब, ही बँक बुक आणि हे कागदपत्र, या हिशेबाच्या वह्या, या क्षणापर्यंतची पैन पैन लिहिलेली आहे. सगळी तू दिलेल्या भांडवलावरची ही कमाई.
0: शाबास. ही एवढी रक्कम?
1: हो.
0: वहिनीना दागदागिने?
1: थांब, ही दागदागिन्यांची यादी.
0: बर.
1: शिवाय 2 गाड्या, एक स्वतःसाठी आणि एक वर्कशॉपसाठी.
0: व्हेरी गुड. मी जरा डायरीत आकडे लिहून घेतो.
1: खुशा.
0: ठीक. औदुंबर, आपला करार तू वहिनीला सांगितला असशीलच.
1: अर्थात गेल्याच आठवड्यात.
0: इज शी अपसेट?
1: नॉट एट ऑल.
0: फाईन. लेका, तू चिकार पैसा मिळवलास एका तपात. शाबास, नाहीतर आम्ही. औदुंबर, माझी हल्लीची फायनान्शियल पोझिशन, आय थिंक यू नो इट.
1: हो.
0: आमचं ऐश्वर्य तू पाहिलं होतंस. आजच्या माझ्या स्थितीत जगणं तसं कठीणच आहे. मुलांचं शिक्षण, बायकोचं आजारपण, त्यात जुन्या खर्चिक सवयी बोकांडी बसलेल्या. हो, हे वहिनींच्या दागिन्याबद्दल मला वाटतंय त्यांनी आपले दागिने ठेवून घ्यावेत. स्त्रीधन आहे ते.
1: नको, तिला आणि मला सुद्धा ते आवडणार नाहीये.
0: भाग्यवान आहेस लेका, बायको इतकी समंजस मिळाले.
1: हा विद्याधर, हे पाकिट, यात 10,000 नोट आहेत.
0: मोजून पाहिल्या तर तुझी काही हरकत?
1: छे छे, व्यवहार आहे हा.
0: करेक्ट. रोख 10,000. औदुंबर, तू आता पुढे काय करायचं ठरवलंयस?
1: आहे एक योजना.
0: त्यासाठी भांडवल तुझ्याकडे तर काहीच नसणार.
1: हो ना, म्हणूनच ठरवलंय. बरं का विद्याधर, तुझ्याकडूनच पुन्हा कर्ज मागायचं.
0: आणि माझी पुन्हा अशीच विलक्षण अट असली तर?
1: मला दुप्पट हुरुपी.
0: दिलं भांडवल, 20,000 पुरतील.
1: खूप झाले. सॉलिसिटर कडून मी सगळे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवलेले आहेत. तू सवडीने त्यांच्यावर सह्या कर. नव्या कर्जासाठी 4-8 दिवसांनी येऊन भेटेन मी तुला.
0: जरूर. एक गोष्ट औदुंबर, हा व्यवहार संपला पण तुझ्या माझ्या दोस्तान्यात फरक पडता का? म्हणे आपण नेहमीसारखेच दोस्त.
1: जानी दोस्त.
0: येस, जानी दोस्त.
1: मॅनेजर.
2: येस सर.
1: काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझे दोस्त आलेले आहेत. हे विद्याधर साहेब. आणि विद्याधर, हे माझे मॅनेजर.
2: नमस्कार.
0: नमस्कार
1: मॅनेजर. आजपासून हे नवे मालक यांच्या जवळ किल्ल्या द्यायच्या. मला जसं उत्तम सहकार्य दिलं तसंच यांना सुद्धा द्यायचं. बरं का?
2: येस सर.
1: नाव यू कॅन गो. विद्याधर, तू बस या खुर्चीवर.
0: ठीक आहे,
1: मी निघालो.
0: बाय, विश यू ऑल द बेस्ट. बाय द वे, तू आता घरी जाणार ना?
1: हो ना.
0: मग गाडी घेऊन जा.
1: नो थँक्स, मी बसनं जाणार.
0: अच्छा.

0: किती गोड गाणं आहे नाही. असं गाणं ऐकत समोरच्या निळ्या निळ्या समुद्राकडे बघत राहिलं तर आयुष्य केव्हा संपलं ते कळणार सुद्धा नाही. नाही
1: कितीतरी दिवसांनी असा कंठ फुटलाय तुम्हाला.
0: हो ना, मन अगदी स्वस्थ झालंय.
1: आपण ही जागा केव्हा सोडायची?
0: एक मार्चला. जुन्या चाळीत आपली खोली आहेच.
1: हो, काल दिवसभर मला चैन नव्हतं. तुम्ही घरी आलात, तुमचा चेहरा नेहमीसारखा दिसला तेव्हा कुठं जीव थाऱ्यावर आला.
0: चुकलीस मीनू.
1: का?
0: चेहरा नेहमीसारखा नसेल, जास्त खुशीतच असेल.
1: हो.
0: शब्द पाळला होता ना मी. मीनू, काळजी होती एकच, तू हे सगळं कसं स्वीकारशील याची. पण तू मला इतका धीर दिलास.
1: इश्य माझं कर्तव्यच नव्हतं का ते? खरं सांगू, त्या दिवशी मी पप्पांकडे गेले होते ना, ती याच्याचसाठी. मी पप्पांना म्हटलं, हल्ली ह्यांचा मूड ठीक नसतो, सारखे काळजीत असतात.
0: मग पप्पाजी काय म्हणाले?
1: तुम्हीच सांगा.
0: म्हणाले असतील, पोरी तुझ्या आधीच मी हे गोष्ट ताडली आहे, या रविवारी आय विल कॅच हिम बाय द नेक अँड आस्क हिम स्ट्रेट.
1: काय नाही हो, पप्पा अगदी हेच शब्द म्हणाले, अगदी शब्द न शब्द. आता कोण आलाय आणखी?
0: जा जा, जाऊन दार उघड जा.
1: तुम्ही जा.
0: ओके बेबी.
2: येस सर. विद्याधर साहेबांनी हे पाकिट दिलंय ते द्यायला आलोय.
0: अच्छा, त्यांनी उत्तर मागितलंय का?
2: नाही, ते म्हणाले पाकिट द्या आणि परत या.
0: अच्छा
2: बरं सर.
0: ओके मीनू, विद्याधरने हे जाडजूड पाकिट पाठवलंय.
1: मग उघडा ना ते.
0: तूच उघड ना प्लीज.
1: मी उघडू?
0: हो येस.
1: अच्छा

0: कागदाचे कपटे आहेत. थांबा थांबा, अनेक पत्र देखील आहे, वाचू.
1: वाच वाच.
0: दोस्ता.
1: हा म्हणजे मी.
0: आजच्या जगात सुद्धा तू शब्द पाळलास.
1: ओके.
0: मी थक्क झालोय. वा, मी फक्त त्या 10,000 रुपयांचा मालक आहे.
1: अरे,
0: बाकीच सार ऐश्वर तुझच आहे. सोबत सॉलिसिटरच्या कागदांचे कपटे पाठवत आहे. उद्या रोजच्या सारखा वर्कशॉप वर जा. दुपारी मी चहाला येतोय. तुझा दोस्त, सॉरी, जानी दोस्त विद्याधर.

0: आत्ताच आपण नभोनाट्य ऐकलत ऐश्वर्य, लेखक श. ना. नवरे. यातील सहभागी कलावंत नीलम प्रभू, रवींद्र बेर्डे, बाळ कुडतरकर आणि प्रभाकर जोशी. सादर करते बाळ कुडतरकर.
1: नभोनाट्याचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 झाली आहेत. वेळ आहे नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकण्याची. तेव्हा आजच्या कार्यक्रमात ऐकूया अरविंद गजेंद्र गडकर यांचं बासरीवादन. बासरीवादनात आपण ऐकूया राग हंसध्वनी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अरविंद गजेंद्र गडकर यांच्या बासरीवादनात राग हंसध्वनी आपण ऐकलात. श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11 वाजतायत. सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आणि 11:05 इंग्रजीतील बातम्या आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 26 सेकंद झाली आहेत. आमची आजची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त करीत आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:50 आमच्या पहिल्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.